नमस्कार सगळे श्रोते हो आणि शुभ प्रभात. आपण ऐकताय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 5:58 झाली आहेत. श्रोते हो, आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 29 श्रावण शके 1948 अर्थात 20 ऑगस्ट 2026. आणि आता आजच्या प्रसारणास आम्ही प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीनं.

FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6 वाजतात. आता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं हिंदीतून बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:06 झाली आहेत. ऐकूया भक्तिसंगीत. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपण सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला ऐकवीत आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात श्रीधर स्वामी यांची ही भक्तिरचना, संगीत श्रीधर फडके यांचं.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात आत्ताच आपण यशवंत देव यांची ही भक्तिरचना ऐकलीत. प्रभाकर जोगी यांचं संगीत होतं. भक्तिसंगीताचा आनंद आपण घेत आहात. आणि आता पुढचं भक्तिगीत शंकर महादेवन यांच्या स्वरात. संत एकनाथ महाराज यांची ही भक्तिरचना आहे. श्रीधर फडके यांचं संगीत.

शंकर महादेवन यांच्या स्वरात आताच आपण संत एकनाथ महाराजांची ही रचना ऐकलीत. पुढचं भक्तिगीत ऐकवीत आहोत अरुण दाते यांच्या स्वरात.

मनोहर सांबरे यांची ही भक्तिरचना होती. यशवंत देव यांच्या संगीत संयोजनात हे गीत गायलं होतं रुंडाते यांनी. संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात आता ऐका सदाशिव जावडेकर यांची भक्तिरचना, आशिष केसकर यांचं संगीत.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना आपण ऐकत होतात. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रोते हो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐका हे देशभक्ती गीत. अवधूत गुप्ते आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची रचना, दीपक कणे यांचं संगीत.

अवधूत गुप्ते आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची गीतरचना आपण ऐकलीत. याबरोबरच भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता मी आपली रजा घेते. नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आमच्या आज आणि उद्या प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. सुरुवातीला जाणून घेऊ आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. थोड्याच वेळात आता 6:40 आपण ऐकणार आहात विचारपुष्प. या मालिकेमध्ये आज सद्भावना या विषयावर प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचे विचार आपण ऐकणार आहात. वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 जाणून घेणार आहात दिनविशेष. 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केलं जाईल. तसंच सकाळी ठीक 8 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र मुंबई केंद्राच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून आपण ऐकू शकाल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन येऊ. सकाळी 7:40 अनुर्विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम

0: शोध अनुरूप जोडीदाराचा प्रसारित केला जाईल. आज 7:45 मिश्र संगीताचा आनंद आपण घेणार आहात आणि सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. सकाळी 10:00 स्थानिक प्रसारणात आज ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमामध्ये खरीप हंगामातील पिकांचं व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक श्याम सुंदर ताथोडे हातुर्णा तालुका वरुड जिल्हा अमरावती यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 गीतगंगा हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आणि सकाळी 11:00 गीतगुंजन यामध्ये आज नये तराने आपण ऐकणार आहात. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. अशी होती आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि ते जाणून घेऊ. उद्या दिनांक 21 ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आमचे कार्यक्रम असे असतील. सकाळी 6:05 आपण आनंद घेणार आहात भक्ती संगीताचा. 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेणार आहात. 6:40 उद्या विचारपुष्प या मालिकेत ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त चिंतन आपण ऐकणार आहात. लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं, वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. 6:55 दिनविशेष उद्या आपण जाणून घेणार आहात. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 7:40 नाट्यसंगीताचा आनंद आपण घेणार आहात आणि सकाळी 8:40 हिंदी चित्रपट संगीत आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. सकाळी 10:00 स्थानिक प्रसारणात उद्या आरोग्य संवाद हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. यामध्ये कर्करोगावरील आधुनिक उपचार पद्धती रेडिएशन थेरपी या विषयावर तज्ज्ञ डॉक्टर मंगेश पाटील यांची अजय घरडे यांनी घेतलेली मुलाखत उद्याच्या प्रसारणात आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आशिष गावंडे. सकाळी 10:30 गीतगंगा हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम, 11:00 स्वरसंवाद हा फोन इन कार्यक्रम उद्याच्या प्रसारणात आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाच्या संवादिका स्नेहल ठाकरे आणि सादरकर्ते आशिष गावंडे. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. त्याचप्रमाणे मराठी हिंदी आणि इंग्रजीतून दिलं जाणाऱ्या बातमीपत्र त्यांच्या निर्धारित वेळेतच आपण ऐकू शकाल. तर अशी होती उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि आता एका विचारपुष्प.
1: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून 20 ऑगस्ट रोजी सर्वत्र सद्भावना दिवस साजरा केला जातो. याच दिवशी 1944 त्यांचा जन्म झाला होता. त्यांची हत्या तामिळनाडूतील श्री पेरंबुदूर इथं एका कार्यक्रमात 21 मे 1991 रोजी झाला. 47 वर्षांच्या वाटचालीत त्यांनी केलेल्या कार्याचा आणि देशभक्तीचा सन्मान दिवस म्हणजे सद्भावना दिवस होय. या दिवशी विविध कार्यक्रमांमध्ये जी शपथ दिली जाते ती देशाची एकात्मता दृढ करणारी आहे. राजीव गांधी यांनी राष्ट्रीय एकात्मतेला महत्व दिलं होतं. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी देशात नवं तंत्रज्ञान आणलं. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित होण्यासाठी देशात एकमेकांविषयी सद्भावना वाढीस लागावी म्हणून त्यांनी अनेक उपक्रम राबवले. एकमेकांबद्दल आपलेपणा वाढला तरच देश समृद्ध होईल असं त्यांना वाटत होतं. सद्भावना ही भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे. मानव्य इथल्या मातीचा सुगंध आहे. परोपकार आणि आतिथ्यशीलता हा खरा धर्म आहे. धर्म म्हणजे आदर्श उक्ती कृती होय. दारात आलेल्या भुकेल्या माणसाला जीव घालणं, पाणी आणि प्रेम देणं ही परंपरा म्हणजे भारतीयांची धर्मसाधना आहे. त्यामुळं उदारमतवादी आणि आतिथ्यशील असलेल्या अनेकांना भारतात सहज प्रवेश मिळाला. त्यातील काही

0: एकमेकांनी या सद्गुणी वृत्तीचा गैरफायदा घेतला. इथल्या संस्कृतीला ओरबाडलं, माणसांना गुलाम केलं. म्हणूनच 17व्या शतकात छत्रपती शिवरायांनी या दुष्टांना धडा शिकवला. इंग्रजांच्या जोखडातून अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपली संस्कृती आणि सद्भावना वृत्ती जोपासून देश गुलामगिरीतून मुक्त केला. महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा, सदाचार, सत्याग्रह, असहकार अशी साधनं वापरून 1942 चले जाव लढा सुरू केला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं. 26 जानेवारी 1950 पासून लोकशाही गणराज्य अस्तित्वात आलं. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता या लोकशाही मूल्यांच्या मुळाशी सद्भावनाच आहे. सद्भावना म्हणजे एकमेकांबद्दल आदरभाव व्यक्त करणं, स्नेहभाव ठेवणं, यातूनच माणुसकीची संस्कृती निर्माण होणार आहे. आजच्या जागतिकीकरणात माणूस विश्वमयी झाला आहे. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात हे विश्वची माझे घर असा उदात्त विचार व्यक्त केला होता. महानुभाव, वारकरी आणि इतर अनेक पंथ यांनी धर्मविचारातून एकमेकांबद्दलचा सद्भावच व्यक्त केला आहे. संतांनी आध्यात्मिक लोकशाही घोषित करून जाती, धर्म, वर्णव्यवस्थेला विरोध केला आहे. प्राचीन काळातही ऋषीमुनी अशीच उदात्त भाववृत्ती दाखवित होते. काही मुठभर स्वार्थी लोक अशा संस्कृतीला विकृत करतात. राजर्षी शाहू छत्रपतींनी 1902 आरक्षण जाहीरनाम्यात समाजातील कमकुवत, दुर्बल जीवन जगत असलेल्या दुर्लक्षित माणसांना समाजाच्या मूळ प्रवाहाशी जोडण्यासाठी सर्वप्रथम आरक्षण सुरू केलं. त्यामागं राजर्षी शाहू महाराजांची मानवी उच्चतर मनाची सद्भावनाच दिसून येते. माणसाला माणसासारखं जगता आलं पाहिजे हे त्यामागील तत्व आहे. श्री संत महात्मा बसवेश्वरांनी म्हटलं होतं, चांभार उत्तम तो दुर्वास, कश्यप लोहार कौंडिन्य तो न्हावी, तिन्ही लोकी बरवी प्रसिद्धीनी, जातीचे श्रेष्ठत्व हाची वेडाचार. 1105 मध्ये जन्मलेल्या बसवेश्वरांनी मंगळवेढा इथं 21 वर्षे वास्तव्य केलं. समाज प्रबोधन आणि भक्ती साधनेतून त्यांनी आपली मानव प्रेमाची सद्भावना व्यक्त केली. माणसानं माणसाची दुनिया सुरू करावी, एकमेकांविषयी आदरभाव व्यक्त करावा, संकट प्रसंगी एकमेकांसाठी धावून जावं, मदत करावी, या सद्भावना वाढीस लागणं हीच खरी भक्ती आणि हीच खरी मानव संस्कृतीची शक्ती आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विचारपुष्प ही मालिका ऐकलीत. यामध्ये आज सद्भावना या विषयावर प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचे विचार आपण ऐकले. वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. सकाळचे 6:45 झाली आहेत. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि 6:50 परिसर हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग चौथा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये मला बऱ्याचदा लोकांचा अनुभव असा येतो की त्यांच्या भूतकाळामध्ये त्यांच्या मनावर अतिशय वाईट परिणाम झालेले असतात आणि

0: काळ त्या वाईट गोष्टींचं चिंतन केल्याने, त्या गोष्टींचं मनन केल्याने किंवा साध्या भाषेमध्ये त्या गोष्टी मनाला लावून घेतल्यामुळे त्या भावनांच्यामुळे काही विशिष्ट आजार तयार होत असतात. आणि डॉक्टर हनीमान यांनी या सगळ्या गोष्टींवर अतिशय मोठं संशोधन केलं होतं आणि म्हणूनच ते या सगळ्या गोष्टींना ते शास्त्राच्या रूपाने त्यांनी जन्म दिला. मन आणि शरीर एकत्र राहत असताना जर मनामध्ये काही वेदना, दुःख, काही रागाच्या चिंतेच्या भावना सातत्याने शरीरात असतील तर त्याच्यामुळे काही आजार तयार होतात. तसं मॉडर्न सायन्स म्हणजे ॲलोपॅथी पण आता हे मान्य करत, काही आजार हे सायकोसोमॅटिक डिसीजेस असतात, म्हणजे शरीर आणि मन यांच्या संयुक्तरित्याने ते फॉर्म होत असतात. म्हणजे साध्या भाषेमध्ये शरीर आणि मनाचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर काही आजारांची उत्पत्ती होते, जर त्या शरीरामध्ये आणि मनामध्ये नकारात्मक भावना असल्या तर. जसं चिंता करणाऱ्या पेशंटना पेप्टिक अल्सर किंवा गॅस्ट्रिक डिसीजेस होत असतात, तर होमिओपॅथीला पण हे गोष्टी मान्य होत्या. आणि म्हणून जुन्या भावनांचं हिलिंग झालं पाहिजे, म्हणजे जुन्या भावना तुमच्या निघून जाऊन तुमच्या त्या ठिकाणी न्यूट्रल अशा भावना निर्माण झाल्या पाहिजे, ते होमिओपॅथी करते. म्हणजे जसं एखाद्याच्या अपत्याच्या निधनाने जर त्याच्या मनामध्ये खूप दुःख असेल तर होमिओपॅथी त्या पद्धतीची उपचार पद्धती करून त्या पेशंटचं त्या दुःखाची तीव्रता बऱ्याच अंशी कमी करण्याचं काम करत असते. म्हणजेच दुःखाची नकारात्मक भावना कमी होते आणि नकारात्मक दुःखाची नकारात्मक भावना कमी झाल्याच्यामुळे जे डिसीजेस फॉर्म होऊ शकतात ते थांबण्याची शक्यता रुग्णांमध्ये खूपशी वाढते. आणि मला असं वाटतं होमिओपॅथीचं हे सगळ्यात मोठं वरदान आहे की तुमच्या भूतकाळावरती जेव्हा ती काम करते, तुमच्या बालपणीचे अनुभव, तुमच्या तरुणपणीचे अनुभव, जसं एखाद्याचा प्रेमभंग झाला असेल तर प्रेमभंगाच्यामुळे त्याच्या मनामध्ये जे दुःख तयार होतं ते खूपदा व्यक्त स्वरूपात ते बाहेर व्यक्त होत नाही, तर ते एखाद्या डॉक्टरकडे तुम्ही गेले आणि ते छानपणे तुम्ही मांडू शकले तर त्याच्यावरती जे काही औषध देतील तर त्या भावनांची तीव्रता आणि त्या भावनांच्या सहाय्याने तुमच्या शरीरात होणारी रोगनिर्मिती थांबण्यासाठी नक्कीच मदत होईल. म्हणजेच एखाद्याचा दुःखी भूतकाळ हा चांगल्या वर्तमानामध्ये बदलण्याची ताकद होमिओपॅथी हे शास्त्र ठेवते. आणि माझ्या इतक्या 24 वर्षाच्या अनुभवातून मी असं सांगू शकतो की त्या भावना जरी बदलल्या तरी शरीरामध्ये फॉर्म होणारे काही सायकोसोमॅटिक डिसीजेस प्रिव्हेंट होऊ शकतात, तसेच ऑलरेडी फॉर्म झालेले डिसीजेस पण दुरुस्त होऊ शकतात. मला असं वाटतं की होमिओपॅथीचं हे जे वरदान आहे ते तुमचा भूतकाळ दुरुस्त करून तुमचं वर्तमान आणि तुमचं भविष्य आनंदी करण्याच्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरतं. होमिओपॅथीच्या या तत्वज्ञानामुळे अनेक रुग्णांना आता त्याचा फायदाही होतोय आणि अनेक लोक या सगळ्या पद्धतीकडे आता सकारात्मक पद्धतीने बघताय. आणि काहींना त्या गोष्टींचं कळतंय आता की ते जुने दुःख किंवा जुन्या गोष्टी ते आपण विसरलं पाहिजे आणि ते विसरण्याच्यासाठी होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींमुळे नक्कीच मदत करत असते.
1: आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग 4 ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. सकाळचे 6:50 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर. नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोते हो नमस्कार. ज्युडिशरी म्हणजे न्याय व्यवस्थेने सुद्धा पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत मोठे पावले उचलली आहेत. मोठमोठ्या दुर्घटनेपासून आपण जर विचार केला तर भोपाळ गॅस लिकेज केस, गंगा पॉल्युशन केस, ताजमहल केस, अशा या वेगवेगळ्या घटना ज्या पर्यावरण प्रदूषणाशी झालेल्या आहेत, ज्यामध्ये मनुष्याचा जीव गेलेला आहे, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने योग्य तो रोल आपला दर्शवला आहे. व प्रदूषण करणाऱ्या इंडस्ट्रीजला शिक्षा देण्यात आलेली आहे, फाईन देण्यात आलेला आहे, कारण पर्यावरण प्रदूषण हे एक अत्यंत घातक समस्या आहे.

0: लोकांच्या जीवनाशी खेळत आहे. आर्टिकल 21 जो मूलभूत अधिकार आहे त्यावरती उल्लंघन होत आहे. तर अशा पद्धतीमध्ये जे काही केसेस होत चाललेले आहे, न्यायनिवाडे कोर्टाने दिलेले आहे, ते एक अत्यंत महत्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा याचा आधार घेऊन आपण अशा प्रकारे या केसेस रेफर करून कोर्टापुढे मांडणी करू शकतो. त्यासोबत आज कोर्टाने जनहित याचिका ही एक संकल्पना खूप चांगली पद्धत आणलेली आहे. जनहित याचिका म्हणजे आज आपण बघतो की समाजामध्ये बरेचसे लोक दुर्बल घटक आहेत, आर्थिक परिस्थिती त्यांची खालवलेली आहे आणि ते अन्यायाला मुकत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या वतीने कुठलाही एक व्यक्ती, सामाजिक व्यक्ती असेल किंवा कुठलाही व्यक्ती, त्यांच्या वतीने जनहित याचिका दाखल करू शकतो. पर्यावरण कायद्यामध्ये आपल्याला जनहित याचिकाचा संदर्भ आलेला आहे. एमसी मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसेस जे दर्शवित आहे त्यामध्ये त्यांनी जनहित याचिका दाखल केलेली. एमसी मेहता हे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेटिंग लॉयर आहे आणि त्यांनी पर्यावरण प्रदूषण मुक्त करण्यासाठी बरेचशा अशा परिस्थितीमध्ये न्याय मिळवून देण्यात आलेले आहे. अशा प्रकारे ज्युडिशरी म्हणजे न्याय व्यवस्थाने आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे आणि त्या पद्धतीने आज आपण पर्यावरण प्रदूषणाचं काय करू शकतो की आपण बचाव करू शकतो. आज काळाची गरज आहे की प्रत्येक व्यक्तीला हे माहिती असणं गरजेचं आहे की पर्यावरण प्रदूषण काय आहे, कायदे काय आहे, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि आपण पर्यावरण संरक्षण किती चांगल्या पद्धतीने करू शकतो जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला कुठलेही संकट येऊ नये व आपण निसर्गमय व चांगल्या पद्धतीने पुढील जीवन जगू शकतो. कारण पर्यावरण प्रदूषण मुक्त जीवन जगणं हे आज मूलभूत अधिकार कळलेला आहे. आर्टिकल 21 नुसार जसं आपण वर बघितलेलं आहे त्याप्रमाणे राईट टू लाईफ भाट आहे की वी शुड गेट की आपल्याला हेल्दी एन्व्हायरमेंट भेटलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण पर्यावरण संरक्षण करणं आज प्रत्येकाची जबाबदारी आहे, सरकारची आहे, व्यक्तीची आहे, न्याय व्यवस्थेची आहे, जेणेकरून आज आपण आपलं संरक्षण करून पुढील भविष्य काळासाठी, पुढील पिढीसाठी सुद्धा पर्यावरण प्रदूषण मुक्त करू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण पर्यावरण प्रदूषण रोखलं गेलं पाहिजे, या कायद्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने केली पाहिजे, लोकांना या कायद्याची माहिती पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच जे दुर्बल घटक आहे, आर्थिक घटक परिस्थिती नाही आहे, तर त्यांना PIL जी जनहित याचिका ही संकल्पना आहे ती एकदम चांगली संकल्पना आज कोर्ट स्वीकारत आहे, त्यांच्या वतीने आपण न्याय मिळवू शकतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आत्ताच आपण आरोग्य धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम ऐकलेत मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:55 झाली आहेत, जाणून घेऊया दिनविशेष. श्रोतेहो, 20 ऑगस्ट हा दिवस भारतात सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज जयंती, म्हणून हा दिवस सद्भावना दिन म्हणून ओळखला जातो. तसंच आजचा दिवस अक्षय ऊर्जा दिन म्हणूनही पाळला जातो. 20 ऑगस्ट हा जागतिक डास दिन म्हणूनही पाळला जातो. 1920 साली आज रोजीच अमेरिकेतील मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी म्हणजेच रेडिओ केंद्र सुरू झाले होते. आज रोजीच 2008 साली कुस्तीगीर सुशील कुमारने बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी कांस्य पदक जिंकलं होतं. आजच्याच दिवशी प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक NR नारायण मूर्ती यांचा जन्म झाला. ख्यातनाम चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि संकलक माधवराव शिंदे यांचाही आज रोजी

1988 साली निधन झालं होतं, आज त्यांचं स्मृती दिन. प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलनकर्ता डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचंही आज स्मृती दिन. 2013 साली आज रोजीच त्यांचं निधन झालं होतं. 1828 साली आजच्याच दिवशी राजा राममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालीनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती, तो दिवस आजचाच. आणि 1897 साली पोलिश स्विस रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार यांनी पुरस्कृत केलेले तांडेज रेस चर्टिन यांचा जन्मदिन तो आजच्याच दिवशी. तर श्रोतेहो, असे होते आजचे दिनविशेष. आपण ऐकताय आकाशवाणी अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यापुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: बहिणाची गीत गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
0: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.
2: आकाशवाणी अमरावती,
3: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
2: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाप,
3: एकाकी मनाला भावनांची साथ,
2: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
3: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती.
2: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी अमरावती.

0: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
1: ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन गारंटी के साथ.
3: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
5: आकाशवाणी अमरावती.
6: स्वरांची
7: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2000

0: 26 रोजी ऐकायला विसरू नका आरोग्य संवाद हा कार्यक्रम. यामध्ये रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट डॉक्टर मंगेश पाटील आपल्याला कर्करोगावरील उपचार पद्धती या संदर्भात माहिती देणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर.
1: गाव आणि शेतीमातेशी नाता सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर.
2: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
2: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
3: आजच संपर्क करा.
4: झाडाविना
5: आकाशवाणी अमरावती.
4: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्ष तोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा. श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा, झाडे जगवा.

0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार।
1: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं,
0: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
1: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया,
0: मृत्यूनंतरही जग बघूया। चला नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
2: ही तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी, तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण।

0: दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरक करून निघून जाण्याची चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: शरीर एक संपत्ती, दीर्घकाळ टिकणारी।
1: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो। या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया।
0: नियमितपणे व्यायाम करा,
1: योगासन प्राणायामांची सवय लावा,
0: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा

0: छंद लावा,
1: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर रहा। आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: श्रोताओ, जाने माने लोगों की बातचीतों का सफर।
2: हेलो अमरावती,
1: मराठी गीतों का सफर,
2: गीत गंगा,
1: हिंदी फिल्मी गीतों का सफर,
2: मधुमालती।
1: श्रोताओ, रोज सुबह 10:05 से दोपहर 12 तक का सुहाना सफर आपके पास पहुंचाती है अमरावती आकाशवाणी।
0: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला, त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचं संस्थात्मकीकरण होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। राज्यात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला। श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आणि FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर भारताचा विजय। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा अर्थात NTA संस्थात्मकीकरण होणं गरजेचं असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं काल पुन्हा एकदा नोंदवलं। या संस्थेकडे सुरक्षित पायाभूत सुविधा, समर्पित परीक्षा केंद्र, सायबर सुरक्षा यंत्रणा, संस्थात्मक तज्ज्ञ असावेत। तसंच भविष्यात पेपर फुटीसारख्या घटना टाळण्यासाठी परीक्षा संदर्भातली कायमस्वरूपी यंत्रणा असावी असंही न्यायालयानं नीट पेपर फुटी प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सुचवलं। राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही

न्यायालयानं शिक्षण मंत्रालयांच्या सचिवांना दिले. तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करावं अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्या. नशामुक्त महाराष्ट्र धोरणाच्या सादरीकरण बैठकीत ते बोलत होते. तरुणांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना सहानुभूतीनं या दुष्टचक्रात जाण्यापासून रोखावं. नशामुक्त महाराष्ट्रासाठी शासकीय यंत्रणांचा दृष्टिकोन महत्वाचा ठरणार आहे. सर्व संबंधित विभागांनी आपली जबाबदारी ओळखून प्रभावी भूमिका बजावल्यास पुढील काळात निश्चितच नशामुक्त महाराष्ट्र घडवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये नशामुक्ती केंद्र स्थापन करावं. निकालाची कार्यवाही पूर्ण होण्यासाठी जलद गती न्यायालय स्थापन करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. राज्य निवडणूक आयोगानं सुरू केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगानं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार अंतिम मतदार यादी आता 7 ऑक्टोबर ऐवजी 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. SIR प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. आता राज्यातील या प्रक्रियेला महिनाभराची मुदतवाढ मिळाली आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 17 ऑगस्ट रोजी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हे सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. राज्यात पिकलेला कापूस आणि त्यापासून तयार झालेली उत्पादनं आता थेट परदेशातील मॉलमध्ये झळकणार आहेत. फार्म टू फॉरेन या संकल्पनेद्वारे महाराष्ट्र जागतिक निर्यात केंद्र होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. असोचेम या उद्योग संघटनेच्या फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव 2026 या कार्यक्रमात ते काल बोलत होते. कापूस उत्पादनापासून ते जागतिक फॅशन बाजारपेठेपर्यंतची साखळी अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान असणं अनिवार्य असून या नियमाची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे. मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल. या कालावधीत मराठी न शिकल्यास त्यांचा बॅच 3 महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल. त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास बॅच आणि परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. राज्यातल्या सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची अर्थात ग्रामसेवकांची हजेरी आता GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. राज्यातल्या अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश केल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यात जपतलाई इथल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. सर्पदंश प्रतिबंध, प्रथमोपचार आणि वेळेवर रुग्णालयात दाखल होण्याचं महत्व याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी काल सर्वोच्च न्यायालयात केली. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या बाबत सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान त्यांनी ही मागणी केली. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं हा ठाकरेंवर अन्याय असल्याचं सिब्बल म्हणाले. आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेली नसताना विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय देणं गैर असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वतीनं वकील देवदत्त कामत यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला. अध्यक्षांनी न्यायाधिकरणाच्या रूपातून तो निकाल दिल्यानं बदलण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालय असल्याचं कामत यांनी लक्षात आणून दिलं. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नसेल तर तो बदलू असं निरीक्षण न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. पुणे विभागातल्या रेल्वे विकास कामांना गती देण्याची सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. ते काल पुण्यात मध्य रेल्वे क्षेत्रातील खासदारांच्या

बैठकीत बोलत होते. पुणे स्थानकावर 6 अतिरिक्त फलाटांचं नियोजन, अनधिकृत प्रवेश मार्ग बंद करणं, सीसीटीव्ही वाढवणं आणि पाणी गळतीवर कायमस्वरूपी उपाय करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी उपस्थित खासदारांनी आपापल्या जिल्ह्यातल्या रेल्वे संदर्भातल्या मागण्या सादर केल्या. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण विषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्यासाठी यंदापासून 21 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. यानिमित्त जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी उद्या राज्यभरात महावॉकेथॉन 2026 वॉक फॉर वॉटर हा उपक्रम आयोजित केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात आयोजित या 3 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेतून एक पाऊल तुमचं एक थेंब भविष्यासाठी हा संदेश दिला जाईल. या महावॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी इथं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी 25 वर्षीय संशयित आरोपीला अटक केली आहे. आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हा संदेश दिला जाईल. या महावॉकेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी इथं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी 25 वर्षीय संशयित आरोपीला अटक केली आहे. आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी पिंपळवंडी इथं भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. या प्रकरणाचा तपास जलद गतीनं पूर्ण करून 15 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विशेष विनंती मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचंही त्या म्हणाल्या. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत नीती आयोगानं ठरवून दिलेली उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवले जात आहे. यामध्ये पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे असं प्रतिपादन नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ अशोक लाहिरे यांनी व्यक्त केलं. केंद्र सरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं आकांक्षित जिल्ह्यातील पत्रकारांचा अभ्यास दौरा नवी दिल्लीत आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ते काल पत्रकारांशी बोलत होते. या दौऱ्यात राज्यातील धाराशिव, वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार या 4 आकांक्षित जिल्ह्यातील पत्रकार प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. भारतानं श्रीलंकेच्या संघासमोर विजयासाठी 372 धावांचं लक्ष ठेवलं होतं, मात्र श्रीलंकेचे सर्व फलंदाज 206 धावातच बाद झाले. मानव सुतारनं श्रीलंकेचे 6 गडी बाद केले. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघानं काल अंतिम गटातील सामन्यात पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे. हरमनप्रीत सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी 2 गोल केले तर अभिषेकनं 1 गोल केला. या विजयामुळे पाकिस्तानची गटटप्प्यावरील मोहीमही संपुष्टात आली आहे. तर भारतीय महिला हॉकी संघ अंतिम ड गटात इंग्लंडशी सामना करणार आहे. सामना जिंकणं किंवा बरोबरीत सोडवणं यावर भारताचं पूलमधील भवितव्य ठरणार आहे. मंगळवारी भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6-1 असा विक्रमी विजय मिळवल्यानंतर महिला संघ आता आत्मविश्वासानं पुढील फेरीसाठी सज्ज झाला आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचं संस्थात्मकीकरण होण्याचं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला. श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आणि FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर भारताचा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 7:22 झाली आहेत. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास।
2: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ,
3: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ।
2: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती।
4: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
5: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता
4: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
5: आजच संपर्क करा।

0: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आता मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपलं स्वागत करते. पावसाचा प्रत्येक थेंब जपला तरच भविष्यातील पाण्याची गरज भागवता येईल. जलसंधारण ही केवळ पाणी अडविण्याची संकल्पना नसून ती शेती, पर्यावरण, भूजल आणि ग्रामीण विकासाशी जोडलेली व्यापक चळवळ आहे. याच जलसंधारणाच्या विचाराला दूरदृष्टी देणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्या जलसंधारणाविषयक कार्याची आठवण आणि त्यांचा विचार पुढील पिढ्यांपर्यंत नेण्यासाठी यंदापासून 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या विशेष दिनाच्या निमित्तानं स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांची जलदृष्टी, पाणी अडवा, पाणी चिरवा या विचारांचा

0: महत्व आणि आजच्या काळातील जलसंधारणाची गरज याविषयी आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत आहेत मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर सर. चला तर मग जाणून घेऊया स्वर्गीय सुधाकर राव नाईक यांच्या जलदृष्टीचा वारसा आणि आजच्या जलसंधारण दिनामागची भूमिका. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे सर. एक अत्यंत महत्वाचा विभाग आणि अत्यंत महत्वाचा दिवस आणि त्यानिमित्तानं आपल्या विभागाचे विविध उपक्रम सुरू आहेत. तर पाणी अडवा पाणी जिरवा हे अत्यंत मोलाचं असा मंत्र त्यांनी दिला आणि त्यानंतर आत्ताही तो आपल्याला उपयोगी पडतोय. आपण बघतोय हवामान बदलतंय, पाणी टंचाई होते. तर काय सांगाल सर सुरुवातीला या बाबतीत?
1: सर्वप्रथम तर मी या महाराष्ट्र शासनाचे आणि आमचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त जे आम्ही 21 ऑगस्टला जलसंधारण दिन म्हणून त्याला 7 ऑगस्टला या शासनाने त्याला मान्यता दिली आणि खऱ्या अर्थानं जलसंधारण दिन साजरा करण्यासाठी हा पहिलाच त्यांचा उपक्रम असल्यामुळं ह्या वर्षीपासून त्याची मोठ्या प्रमाणात त्याची सुरुवात करावी हा आजच्या ह्या जलसंधारण दिनाच्या निमित्तानं माझी पहिली अपेक्षा होती. आणि त्यासाठी आमच्या खात्याचे मंत्री आदरणीय संजय राठोड साहेब आणि आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांनी देखील मोठा सहभाग नोंदवला आणि 2 प्रोग्राम आम्ही ज्या निमित्तानं खऱ्या अर्थानं घेण्यासाठी सुरुवात केलेली होती. परंतु हा जलसंधारणाचं जे काही महत्व जर काही आपण लोकांना पटवून द्यायचं म्हटलं तर पाणी अडवा पाणी जिरवा हा जो काही मूलमंत्र सुधाकर नाईक साहेबांनी त्या काळात दिला होता आजही तो तसाच्या तसा उपयोगाचा आहे. याचं कारण असं की अल्निनोच्या पार्श्वभूमीवरती आता पाण्याचं सावट पाण्याचं संकट हे प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचलंय. प्रत्येक काही ठिकाणी पाणी पाऊस असा पडतो, काही ठिकाणी वेगात पडून निघून जातो, काही ठिकाणी पाऊस पडत नाही, उष्णतामान फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ह्या सर्व बाबी विचारात घेता आता या मूलमंत्राच्या अनुषंगाने काम करणे, त्यासाठी एक लोक चळवळ निर्माण करणे, लोकांच्या मनामनात गावागावात घराघरापर्यंत हा मूलमंत्र पोहोचवणे हे मुळात या आजच्या या जलसंधारण दिनानिमित्ताचं पहिलं काम हे आमच्या विभागाचं राहणार आहे.
0: आपल्या संपूर्ण या विभागाच्या जनतेसाठी असलेल्या उपयोगी अशा योजना कोणत्या राबवता आहात, नेमके उपक्रम काय राबवता आहात?
1: ह्या निमित्तानं आमच्या आपल्याला तुम्हाला आठवत असेल की 14 ते 19 या कालावधीमध्ये एक जलयुक्त शिवार नावाची योजना मागच्या सरकारच्या काळामध्ये झाली होती आणि त्याला इतका ओव्हरवेलमिंग असा रिस्पॉन्स लोकांच्याकडनं मिळाला आणि खऱ्या अर्थानं तो गावागावापर्यंत ते काम सगळं त्यात पोहोचवता आलं. साधारणतः त्या काळामध्ये 22,000 गावं ही आम्हाला जलपुरी पूर्ण करता आली. तो जो 7.5 लाख हेक्टर एरिया हा त्यानिमित्त आम्हाला ट्रीट करता आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे काही वॉटरशेड्स होते ज्याला आपण मायक्रो वॉटरशेड्स आपण ज्याला म्हणतो त्या मायक्रो वॉटरशेडचं जलसंधारणाचं काम हे त्या काळामध्ये झालेलं होतं. मग तोच कार्यक्रमाचं पुन्हा आम्ही रिपीट करून घेऊन तो आता जलयुक्त शिवार 2.0 दुसरी योजना ह्या 19 ते 24 या कालावधीमध्ये आता संपुष्टात येते आहे. त्याही कालावधीमध्ये जवळपास आम्ही 5,500 ते 6,000 गावं ट्रीट केली आणि प्रत्येक गावाचं वॉटर बजेट करून घेऊन पाण्याचा ताळेबंद करून पडणारं पाणी वाहणारं पाणी ते कसं त्या गावापर्यंत आपल्याला कसं साठवता येईल ती एक योजना आमची जलयुक्त शिवारची आता सध्या सुरू आहे. दुसरी अतिशय महत्वाची आणि लोकांना अतिशय आवडलेली योजना जी आहे ती आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार. आणि या माध्यमातून जवळपास मागच्या 3 वर्षामध्ये 9,80,000 क्युबिक मीटर एवढा गाळ आम्ही जवळपास 3,300 धरणांमधून आम्ही काढलेला आहे आणि हा गाळ काढून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात स्वतः पसरवला. त्यामुळे साधारणतः महाराष्ट्रामधील 2 लाख एकर जमीन ही सुपीक व्हायला मदत झाली. त्याच्यामुळे त्यांच्या शेतातल्या त्यांच्या उत्पादकतेत वाढ झालेली आहे आणि जवळपास 811,000 घनमीटर एवढा पाण्याचा संचय देखील या कालावधीमध्ये वाढलेला आहे. तिसरी आमच्या विभागाची जी आमची योजना आहे ती म्हणजे पंतप्रधान कृषी सिंचाई योजना PMKSY 2.0. याही निमित्तानं आम्ही सर्व वॉटरशेड ट्रीटमेंट करत असतो. त्याही निमित्तानं यावर्षी जवळपास 5.5 लाख हेक्टर जमीन ही आम्ही या कालावधीमध्ये आम्ही ट्रीट केलेली आहे जेणेकरून लोकांना पाण्याचा स्तर वाढवणे भूगर्भातली पाण्याची पातळी वाढवणे हा याचा मूळ मागचा उद्देश आहे. ती एक योजना आमच्या विभागामध्ये राबवतोय आम्ही. चौथी आमची योजना आम्ही करतोय अमृत सरोवर. अमृत सरोवर मध्ये म्हणजे आम्ही गावाच्या बाजूला ज्या ठिकाणी आमच्या शासकीय जमिनी आहेत त्या शासकीय जमिनीवरती जलसंधारणाच्या विभागाच्या माध्यमातून त्याचा सर्व्हे करून घेऊन त्या ठिकाणी एक तलाव तयार करून घेणे जेणेकरून पडलेलं पाण्या पावसाचं पाणी हे त्या तलावामध्ये साठून राहील आणि अशा वेळेला अलिनोच्या पार्श्वभूमीवरती किंवा दुष्काळाच्या वेळेला किंवा पाऊस कमी पडला तर या तलावातलं पाणी त्या गावातील लोकांना वापरता येईल, त्यामुळे आजूबाजूच्या सर्व शेतामधला पाण्याचा स्तर वाढेल आणि लोकांना शेतीसाठी तरी त्याचा पाण्याचा

0: उपयोग होतोय, म्हणून ती एक योजना आमची अमृत सरोवर ची आम्ही योजना राबवतोय. विदर्भातल्या म्हणजे पूर्व विदर्भातले जे काही 8-9 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये माझी मालगुजारी तलावाची एक बरेच जुने माझी मालगुजारी तलाव आहेत, त्या तलावाचं पुनरुज्जीवन करणे, त्यातील गाळ काढणे, त्याची दुरुस्ती करणे, जेणेकरून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी साठवता येईल, तीही योजना आम्ही आमच्या विभागामार्फत राबवतो आहे. अशा विविध योजनांच्या माध्यमातून जलसंधारण विभाग तर काम करतच आहे, परंतु हा जलसंधारण विभागाचं केलेलं काम हे फक्त तिथे जलसंचय करून एवढं चालणार नाही, आम्हाला लोकांच्या सहभागाची देखील फार गरज आहे, त्याच्यासाठी हे आम्ही हा उपक्रम या ठिकाणी राबवतो.
1: नक्कीच सर, आपलं जलयुक्त शिवार असेल, अटल भूजल असेल, आणि आता आपण बऱ्याच नाविन्यपूर्ण अशा योजना सांगितल्या की ज्या जनउपयोगी आहे, जर त्याच्यात लोकांचा सहभाग असेल, जनांचा सहभाग असेल, तर ती योजना नक्कीच यशस्वी होते. तर आपण महाराष्ट्रात काय वातावरण बघता की जनसहभाग कसा आहे, लोकांचा प्रतिसाद या सगळ्या योजनांना कसा आहे?
0: लोकांचा सहभाग, लोकांच्या पर्यंत आपण पोहोचलो की लोक त्याला सहभागी होतातच होतात, याचं अनेक अनेक उदाहरण आता दिसत आहेत. आपल्या राज्यामधले जे काही आपल्याकडे आपण मोठी नावं आपण आपण घेतो, अण्णा हजारेंचं रायगड सिंधी गाव घ्या, किंवा पोपटराव पवारांचं हिवरे बाजार घ्या, किंवा संभाजीनगर मधलं पाटोदा गाव घ्या, ह्या सर्व गावांमध्ये लोकांनी सहभाग नोंदवला. आणि तुम्ही वॉटर कप, आमिर खानने वॉटर कप पाणी फाउंडेशन मधून घेतला होता, त्याही काळामध्ये लोकांनी त्याला सहभाग दिला आणि भरभरून लोक सहभाग करतायत, कारण लोकांना इमिजिएटली त्याचा रिझल्ट मिळतो. जर तुम्ही एखाद्या गावामध्ये छोटे छोटे जरी कमी वॉटर सिंचनसंधारणाचे लहान लहान कामं घेतली, तरी तुमच्या वॉटर लेवल, त्यांच्या विहिरीचं पाणी वाढलं की शेतकरी त्याला मदत करतात, हा आमचा बिलकुल चांगला अनुभव आहे.
1: आणि त्या दृष्टीने आपण त्याची जनजागृती सगळ्या जनतेमध्ये करता.
0: फक्त तोच एक, आता ह्या निमित्तानं आम्ही जनजागृती करण्याचं मेनच काम आम्ही या निमित्तानं सुरू करत आहोत. या 21 तारखेच्या निमित्तानं आम्ही दोन प्रोग्राम घेतो आहोत, तो एक म्हणजे वॉक फॉर वॉटर आणि दुसरा आहे की रील चॅलेंज स्पर्धा. वॉक फॉर वॉटर मध्ये आम्ही म्हणतोय की तुम्ही पाण्यासाठी चला, पाण्यासाठी चला हा मूलमंत्र, जसा पाणी अडवा पाणी जरूर सुधाकर नाईक साहेबांनी दिलेला मूलमंत्र होता, तसा पाण्यासाठी तुम्ही जर का सोबत चाललात तर तुम्हाला सोबत पाणी सोबत तुम्हाला घेऊन जाईल, असा असा त्याच्यामागचा इतिहास आहे, असे त्याच्यामागची हिस्ट्री आहे. त्याच्यामुळे आज जर का आपण आपलं भविष्य सिक्युअर करायचं असेल तर पाण्यासाठी आपल्याला चलावं लागेल. म्हणूनच आजच्या आमचा जो ब्रीदवाक्य आमचं जे आहे ते तेच आहे की सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर आणि सिक्युअर टुमॉरो.
1: 21 ऑगस्ट आपण जलसंधारण दिन साजरा करतोय, 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत जलसंधारण सप्ताह साजरा करतो आहोत, आणि 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी संपूर्ण जलसंधारण अभियान, असे वेगळे वेगळे उपक्रम, भव्य दिव्य उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतायत, आम्हीही बघतोय प्रसार माध्यमांच्या माध्यमातून. तर एकूणच हे कार्यक्रम नेमके जर विस्तृत प्रेक्षकांना सांगायचे झाले तर नेमकी जनजागृती नेमकं कशा पद्धतीने सुरू आहे, काय सांगाल सर?
0: आम्ही एक पहिल्यांदा तर 15 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते आमच्या लोगोचं अनावरण प्रत्येक जिल्ह्यामध्ये 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलं, आणि लोगोचं अनावरण करून एक शपथ पण आम्ही त्या दिवशी जमलेल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी दिली. तोच प्रोग्राम आता पुन्हा आपण 21 ऑगस्टला पण आपण घेतो आहोत, त्याच्यामध्ये हा थोडासा त्याचं स्वरूप वेगळं असणार आहे, त्याच्यामध्ये आपण लोकांना इन्व्हॉल्व्ह करतो आहोत. आणि एक आपण वॉक 3 किलोमीटरचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण आयोजित केलेला आहे, त्याची आपण त्याला बक्षिसांची पण व्यवस्था ही जिल्हा स्तरावरती करण्याच्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. हा एक प्रोग्राम होणार आहे. त्या दिवशीच्या प्रोग्रामचं साधारणतः नियोजन असं असणार आहे की त्या दिवशी सकाळी 5:30 सगळ्या लोकांनी एकत्र जमणे ग्राउंडवरती, त्याच्यासाठी त्यानंतर 6 ते 7:15 पर्यंत त्यांचा एक योगाचा आम्ही तिथे क्लास त्यांचा ठेवलेला आहे, आणि 7:15 एक पाण्याची आपली एक जलसंधारणाची शपथ दिल्या जाणार आहे, आणि 7:00 तुमचे जलसंधारणाचं वॉक सुरू होईल. 3 किलोमीटर साधारणतः वॉक झाला की मग त्या ठिकाणी आलेल्या सर्व स्पर्धांच्या माध्यमातून, स्पर्धकांच्या माध्यमातून त्यांना त्यांचं बक्षिसाचं वितरण वगैरे करून हा कार्यक्रम वॉकॅथॉनचा त्या ठिकाणी संपणार आहे. दुसरा जो आम्ही उपक्रम घेतोय तो म्हणजे रील चॅलेंज. रील चॅलेंज मध्ये फक्त आम्ही युवकांना, युवतींना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतोय. 15 ते 30 वयोगटातील त्याच्यासाठी आम्ही त्यांचे विषय त्यांना नमूद करून दिलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये त्यांना आकर्षक बक्षिसांची देखील व्यवस्था आपण केलेली आहे. त्याच्या सर्वांचं जिल्ह्याच्या स्तरावरती त्याचं स्क्रीनिंग होणार, आणि त्या स्क्रीनिंगच्या माध्यमातून जे काही चांगले रील्स तयार होतील. रील्स हा आताचा रील्सचा जमाना आलाय. आता तुम्हाला तुमचं प्रिंट मीडियामध्ये जाणे किंवा याच्याकडे जाण्यामध्ये आता लोकांना इंटरेस्ट आला नाही की 2 मिनिटात आम्हाला कसं कळेल, आणि म्हणून आम्ही ही रील्सची स्पर्धा आणि त्यानिमित्ताने युवकांमध्ये एक चांगला जागरूकता निर्माण करणे हा त्याच्यामागचा मूळ उद्देश आहे. कारण विद्यार्थ्यांच्या पर्यंत जर का तुम्ही एखादा प्रोग्राम नेला तर तुम्हाला त्याचा रिझल्ट अतिशय चांगले मिळतात, आणि म्हणून या माध्यमातून लोकांच्या घरांमध्ये पोहोचवणे, लोकांना पाण्याचा वापर काटकसरीने पाण्याचा वापर कसा करावा हे सांगणे, पावसाचं पडलेलं पाणी आपल्याला कसं साठवता येईल, त्याच्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आपल्याला कसं मदत करू शकेल याच्या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शन करणे, ह्या सर्व बाबी ह्या

0: रील फॉर चॅलेंजच्या माध्यमातून पुढे येतील आणि त्याच्याच माध्यमातून त्याचा सर्व ठिकाणी प्रचार आणि प्रसार होईल अशा आम्ही या दोन योजना ह्या सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही ठेवलेल्या आहेत. आणि 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी हा जो आम्ही पूर्ण स्पॅन ठेवला आहे तो आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा आपल्या शहरामध्ये असलेले जेवढे काही आमचे वॉटरचे स्ट्रक्चर्स आहेत त्या सर्व स्ट्रक्चर्सना व्हिजिट करणे, त्या ठिकाणी जलपूजन करणे, झालेले चांगले कामं लोकांच्यापर्यंत सांगणे, ह्याच्यामुळे झालेला पाण्याचा जो काही संचय तिथे झाला असेल त्याच्यामुळे तुमच्या तुमच्या शेतामध्ये तुम्हाला तुमच्या वॉटर लेवल कशा वाढणार त्याच्याविषयी त्यांना महत्व समजावून सांगणे, ह्या सर्व बाबींचं मग त्यांना मार्गदर्शन करणे हा ह्या सर्व कार्यक्रम हे या निमित्ताने होणार आहेत. त्याही कालावधीमध्ये आम्ही 2-3 अतिशय महत्वाचे कार्यक्रम लोकांच्यापर्यंत नेतोय. एक म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक तरी गाव हे रेन वॉटर हार्वेस्टिंग, तर 100% घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग झालेलं असलं पाहिजे. किंवा रिचार्ज पीठ नावाचं एक छोटासा एक स्ट्रक्चर असतं, जे स्ट्रक्चर तुम्ही केलं तर तुम्हाला तिथे पडलेलं पावसाचं पाणी त्याच्या ठिकाणी जमा होतं आणि मग तिथली वॉटर लेवल एकदम वाढते. तर ते एक छोटस स्ट्रक्चर जर का आपण प्रत्येक गावामध्ये 1,000 किंवा जिल्ह्यामध्ये 10,000 असं आम्ही 360,000 आपण अशी रिचार्ज पीट्स हे आपण आमचं उद्दिष्ट आम्ही जिल्ह्या राज्यासाठी ठेवतोय, जेणेकरून प्रत्येक गावागावापर्यंत जलसंधारणाची सगळी कामं पोहोचवता येतील आणि खऱ्या अर्थाने लोकांना महत्व त्याचं पटलं की लोकांनी आपोआप मग त्याच्यामध्ये पुढे त्यांनी जावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे.
1: श्रोते हो, स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांनी पाण्याचा प्रश्न केवळ शासनाचा विषय न मानता तो समाजाच्या सामूहिक सहभागातून सोडविण्याची दिशा दिली. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणं, स्थानिक जलस्रोतांचं संवर्धन करणं आणि भूजल पातळी वाढवणं हा त्यांचा विचार आजही तितकाच महत्वाचा आहे. आजच्या भागात आपण त्यांच्या कार्याची आणि जलदृष्टीची माहिती घेतली. पुढील भागात मृद व जलसंधारण विभागामार्फत राज्यभर सुरू असलेल्या विविध योजना आणि उपक्रमांविषयी आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत उन्नती जगदाळेला निरोप द्या, ऐकत रहा दिलखुलास. नमस्कार.

0: 101.5 MHz हर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आत्ताच आपण दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. आमची यापुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ ₹1 में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
2: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पूना गार्गे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
3: पूना गार्गे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर अमरावती.
4: तुला तगडा इन्सेंटिव्ह मिळालाय, काय प्लॅन आहे?
5: गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट.
6: अगदी बरोबर विचार करताय तुम्ही. आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करणं सोपं झालं आहे.
5: पण कसं?
6: RBI रिटेल डायरेक्ट स्कीम मध्ये ब्रोकर शिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या निधीवर मिळतील रिटर्न्स. RBI पोर्टल वर जा, मोफत अकाउंट उघडा आणि आपल्या बँक खात्यातून सरळ पैसे इन्व्हेस्ट करा. सुरक्षित, सोपं.
7: रिटायरमेंट नंतर मी इथेच इन्व्हेस्ट करेन.
6: अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही. RBI सांगते आहे,
8: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.

0: मॅड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ID प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
2: Okay.
3: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे ह्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण ID प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर ID प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
3: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
2: Okay.
3: या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचा एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991, वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप

0: संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्कार।
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ।
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ।
3: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती।
5: श्रोते हो, आताच आपण अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा ऐकलात। आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz। 7:48 झाली आहेत। ऐकूया मिश्र संगीत। मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपलं स्वागत। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवीत आहोत अलका याज्ञिक आणि हरिहरणी यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची गीतरचना, संगीत राजू सिंग यांचं।

0: अलका याज्ञिक आणि हरिहरन यांच्या युगलस्वरात आत्ताच आपण जावेद अख्तर यांची ही गीत रचना ऐकलीत. राजू सिंग यांचं संगीत होतं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात पुढे येतं ऐका अभिजित भट्टाचार्य यांच्या स्वरातलं हे गीत.
1: दुनिया के किसी भी कोने में रहा, तुमसे कितना भी फासला रहा, यकीन मानो बचपन से आज तक हर पल हर मोड तुम्हें साथ पाया. समझ नहीं आता इस रिश्ते को क्या कहूं. यार तुम कहो तो आज इसे एक नाम दो.

होतेच आपण अभिजित भट्टाचार्य यांच्या स्वरात हे गीत ऐकलत. संगीतकार होते सप्तर्षी. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 8 वाजतायत. समाचार प्रभात हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजीतील बातमीपत्र, आणि सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र हे मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ऐका समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाले. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13,041 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांना मंजुरी. भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेची चौथी फेरी आज सिंगापूरमध्ये. राष्ट्रीय रशियातील मॉस्कोमध्ये आजपासून 4 दिवसीय इंडिया डे महोत्सवाला सुरुवात. 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात आज राष्ट्रपती पदासाठी निवडणूक. आणि FIH हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13,041 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये 4 रेल्वे प्रकल्प आणि 1 महामार्ग प्रकल्पाचा समावेश आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील 8 जिल्ह्यांमध्ये रेल्वेचे 4 मल्टी ट्रॅकिंग अर्थात अतिरिक्त मार्गिका प्रकल्प राबवले जातील. 9,450 कोटी रुपये अंदाजित खर्च असलेले हे प्रकल्प 2030-31 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग 22 मुझफ्फरपूर सीतामढी सोनबरसा या विभागाचे 4 पदरी मार्गात श्रेणी सुधारणा करण्यासही मंजुरी दिली आहे. भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेची चौथी फेरी आज सिंगापूरमध्ये होत आहे. यामध्ये भारताच्या वतीनं अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. S. जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल,

तसंच वाणिज्य उद्योग इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद हे मंत्री सहभागी होत आहेत. ISMR ही यंत्रणा नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांसह विविध क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यासाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे. याची पहिली बैठक सप्टेंबर 2022 मध्ये नवी दिल्लीत, त्यानंतर दुसरी बैठक ऑगस्ट 2024 मध्ये सिंगापूरमध्ये आणि तिसरी बैठक ऑगस्ट 2025 मध्ये नवी दिल्लीमध्ये झाली होती. या बैठकांमध्ये प्रगत उत्पादन, संपर्क व्यवस्था, डिजिटलायझेशन, आरोग्य सेवा आणि वैद्यकीय क्षेत्र, कौशल्य विकास आणि शाश्वतता यावरच्या चर्चांमधून भारत सिंगापूर सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा आराखडा तयार करण्यात आला होता आणि त्याचं प्रकाशन गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या भारत भेटी दरम्यान करण्यात आलं होतं. दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री व्हिव्हियन बालकृष्णन यांची सिंगापूरमध्ये भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत या नेत्यांनी चर्चा केली. त्यानंतर डॉक्टर एस जयशंकर यांनी बालकृष्णन यांच्यासोबत सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या नवीन कार्यालयीन इमारतीची पायाभरणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नवी दिल्लीत जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. दोन्ही मंत्री सागरी सुरक्षा क्षेत्रातील सखोल सहकार्य तसंच मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उपकरण आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिक सहकार्य वाढवण्याबाबत विचार विनिमय करणार आहेत. दरम्यान जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी काल मुंबईतील वेस्टर्न नेव्हल कमांडला भेट दिली. यावेळी त्यांनी नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन आणि वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन यांच्याशी चर्चा केली. तामिळनाडूत चेन्नईजवळ महाबलीपुरम इथं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 31वी दक्षिणी क्षेत्रीय परिषद होत आहे. यामध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यांचे मुख्यमंत्री, दोन वरिष्ठ मंत्री तसंच पुद्दुचेरी, अंदमान, निकोबार, लक्षद्वीप समूह या केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी होत आहेत. यामध्ये मुख्यतः दक्षिणेकडील राज्यांमधील अंतर्गत सीमावाद, कावेरी पाणीवाटप प्रश्न आदी विविध महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. या राज्यांमधील परस्पर सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं तसंच केंद्र सरकारशी अधिक समन्वय राखण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण बाबींवरही यावेळी विचार विनिमय करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रशियातील मॉस्को मध्ये आजपासून 4 दिवसीय इंडिया डे महोत्सवाला सुरुवात होत आहे. हा महोत्सव संस्कृती, परंपरा आणि दोन्ही देशांमधील नागरिकांमधील संबंधांचा उत्सव असून तो मॉस्को मधील गोस्टिनी द्वोर इथं आयोजित करण्यात आला आहे. संस्कृतींची एकता, लोकांची मैत्री या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात विविध ठिकाणी अनेकविध कार्यक्रम सादर केले जातील. सुमारे 20 विशेष विभागांमध्ये योग, बुद्धिबळ, भारतीय विवाह सोहळे, नृत्य आणि आयुर्वेद यांसारख्या भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा अनुभव घेण्याची संधी नागरिकांना मिळेल. या महोत्सवात रशियातील सुमारे 75 योग संस्था आणि इतर देशांमधील प्रशिक्षक सहभागी होतील. तसंच भारतीय नृत्याची विविधता आणि कलात्मक परंपरा दर्शवणाऱ्या सादरीकरणांमध्ये 200 अधिक भारतीय आणि रशियन नर्तक सहभागी होणार आहेत. या व्यतिरिक्त उत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांना पाककलेचं प्रात्यक्षिक वर्ग तसंच अस्सल भारतीय पदार्थ रेस्टॉरंट यांच्या माध्यमातून भारतीय खाद्य संस्कृतीचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात आज राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. यात सत्ताधारी BNP चे ज्येष्ठ नेते मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर आणि 11 पक्षीय विरोधी आघाडीचे उमेदवार कर्नल ओली अहमद यांच्यामध्ये ही लढत होत आहे. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी संसदेच्या इमारतीमध्ये आज दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये मतदान पार पडेल. निवडून आलेले नवीन राष्ट्राध्यक्ष उद्या संध्याकाळी बंग भवनच्या दरबार हॉलमध्ये

0: बांगलादेशचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचे निकटवर्तीय मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच गेल्या महिन्यामध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्यामुळे ही राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. युवा संगमच्या 7व्या टप्प्यातील नोंदणीसाठीची अंतिम मुदत या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत वाढवण्यात आली असल्याचं शिक्षण मंत्रालयानं कळवलं आहे. 18 ते 30 वयोगटातील तरुण, उच्च शिक्षण संस्था, NSS स्वयंसेवक आणि युवा व्यावसायिक हे अधिकृत युवा संगम पोर्टलद्वारे नोंदणी करू शकतात. युवा संगम मध्ये निवडले गेलेले विद्यार्थी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा 5 ते 7 दिवसांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक दौरा करणार आहेत. क्रिकेट. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. भारतानं श्रीलंकेच्या संघासमोर विजयासाठी 372 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेचे सर्व फलंदाज 206 धावांमध्येच बाद झाले. मानव सुतारनं श्रीलंकेचे 6 गडी बाद केले. FIH हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष हॉकी संघानं काल झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत पुढील फेरीमध्ये प्रवेश केला आहे. हरमनप्रीत सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी 2 गोल केले तर अभिषेकनं 1 गोल केला. भारतीय महिला हॉकी संघ अंतिम ड गटामध्ये आज इंग्लंडशी सामना करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13,041 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांना मंजुरी. भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेची 4थी फेरी आज सिंगापूरमध्ये. रशियातील मॉस्कोमध्ये आजपासून 4 दिवसीय इंडिया डे महोत्सवाला सुरुवात. 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात आज राष्ट्रपती पदासाठी निवडणूक. आणि FIH हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेळ OTT प्लॅटफॉर्म आणि

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. 8:41 झाली आहेत. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ ₹1 में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
0: FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 8:42 झाली आहेत आणि आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. सुरुवातीला ऐकवीत आहोत नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातून अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगस्वरात शांताराम नांदगावकर यांचं हे गीत, संगीत अनिल अरुण यांचं.

बंध प्रेमाचे या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. सौमित्र यांची गीत रचना गायली होती अजय गोगावले यांनी. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आणि आता पुढचं गीत ऑक्सिजन या चित्रपटातून आम्ही घेतलंय. वैशाली सावंत आणि सहकाऱ्यांचा स्वर, संगीत पुन्हा एकदा अजय अतुल यांचं.

ऑक्सिजन या चित्रपटातलं गीत ऐकलं आत्ताच, वैशाली सावंत सहकाऱ्यांचा स्वर होता. मराठी चित्रपट संगीतात आता शेवटचं चित्रपट गीत ऐका, मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातून बेला शेंडे अभिजित सावंत यांचा युगलस्वर, अश्विनी शेंडे यांची गीतरचना संगीत निलेश मोहरीर यांचं.

0: मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातल्या या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम मी आता इथे समाप्त करीत आहे. नमस्कार.
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
1: पता: दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
3: यंदा मंगलसूत्र घ्यायचं आहे पण खास ऑफर हवी, मग चला पूना गार्गे आणि सन्सच्या मंगलसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगलसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगलसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
4: पूना गार्गे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर, अमरावती.
0: FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 9 वाजलेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. तेव्हा आपली पुन्हा भेट सकाळी ठीक 10 वाजता स्थानिक प्रसारणात शेतशिवार ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमासोबत. तोपर्यंत आपण आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा.
5: उनके रिश्तों और सिनेमा की बातें.
6: MMS का मैं खास करके बताना चाहूंगी कि दो ही एक्टर थे उसमें और दो ही एक्टर की 16 मिनट की नॉन कट मतलब फिल्म है वो.
5: सेल्यूलॉइड के सितारे 25 अगस्त शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.
7: विविध भारती से इस वक्त आप सुन रहे हैं प्रोग्राम चित्रलोक.

0: एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: विविध भारती कार्यक्रम आज के फनकार के लिए बस कुछ ही पलों का इंतजार.

0: नमस्कार, रसिक श्रोते हो, अमरावती आकाशवाणीच्या स्थानिक प्रसारणात आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आम्ही बोलतोय आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 10 वाजलेत. आमची या पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोते हो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी केंद्र
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आज.
4: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
5: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन गारंटी के साथ.
4: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. यावेळी सकाळचे 10:02 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राम परिसर आणि शेत शिवार हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आज खरीप हंगामातील पिकांचं व्यवस्थापन या विषयावर प्राध्यापक श्यामसुंदर ताथोडे हातुर्णा तालुका वरुड जिल्हा अमरावती यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. ऐकूया ग्राम परिसर आणि शेत शिवार.

0: आजच्या ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात खरीप हंगामातील पिकांचं पीक व्यवस्थापन या विषयावर प्राध्यापक श्यामसुंदर तातोडे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
1: नमस्कार श्रोतेहो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आभाळात काळे ढग ताटले, शेतकऱ्यांच्या आशा फुलल्या, मातीचा सुगंध दरवळला, खरीपाची चाहूल लागली. नांगर धरुनी शेतकरी मातीत स्वप्न पेरतो, पावसाच्या सरींसोबत मेहनतीचा घामही गाळतो. कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी शेतामध्ये डोलती सारी, हिरव्या पिकांच्या लाटांमध्ये दिसते समृद्धीची तयारी. खरीप हंगाम घेऊन येतो आशेचा नवा किरण. शेतकरी सुखी होण्याकरता जाणून घेऊयात आजच्या काही महत्वाच्या बाबी ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात. चला तर खरीप हंगामातील पिकांचं पीक व्यवस्थापन या विषयावर बातचीत करण्याकरता प्राध्यापक श्यामसुंदर ताथोडे सरांना इथे आमंत्रित

0: केले, जे स्वर्गीय पंजाबराव ठाकरे कृषी तंत्र विद्यालय हातूरना, तालुका वरुड, जिल्हा अमरावती येथे कार्यरत आहेत. नमस्कार सर, आपलं ग्राम परिसर आणि शेतीशिवार या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते.
1: नमस्कार, शेतकरी मंडळींना सुद्धा माझा सप्रेम नमस्कार.
0: सर, आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या कोणकोणत्या प्रकारातील हंगामामध्ये आपले शेतकरी बांधवांनी पिकांची लागवड केलेली आहे याविषयी काय सांगाल?
1: आपल्याकडे साधारणतः नगदी पिकामध्ये कापूस हे फार मोठ्या प्रमाणातलं पीक आहे. त्यानंतर काही गळीत धान्य म्हणजे तेलबियांमध्ये सोयाबीन, भुईमूग आणि तीळ अशा प्रकारची लागवड केली जाते. त्यानंतर कडधान्यामध्ये तूर, मूग आणि उडीद अशी पेरणी करतात लोक. आणि तृणधान्यामध्ये प्रामुख्याने आपल्याकडे बाजरी, मका, ज्वारी आणि काही भागात थोडाफार भात पीक हे सुद्धा लावले जाते.
0: सर, सध्या स्थितीमध्ये आपल्या इथे जे पिकं आहेत, तर आपल्या शेतकरी बांधवांनी लागवड केली आहे, पेरणी केलेली आहे, त्या पिकांची अवस्था सध्या कशा पद्धतीची आहे याविषयी काय सांगाल?
1: आता साधारणतः आपल्याकडे 15 जूनच्या दरम्यान जरी एक पेरणीचा आपण विचार केला तर आताची पिकं ही साधारणतः 45 ते 50 दिवसाची आहेत. म्हणजे साधारणतः ही जी अवस्था आहे ही या पिकांच्या शारीरिक वाढीची आहे. आणि साधारणतः बऱ्याच पिकांना ज्यांचं आयुष्यमान साधारणतः एका हंगामी पीक म्हणतो आपण त्याला, त्याला साधारणतः 45 ते 50 दिवसानंतर पुनरुत्पादन वाढ त्याची सुरू होते. म्हणजे हा महत्वाचा आपला एक कालावधी आहे की ज्या वेळेला पीक आता शारीरिक वाढीतून पुनरुत्पादकीय वाढीकडे जात आहे.
0: सर, या हंगामातील जी सध्या पिकं आहेत या पिकांचं पीक व्यवस्थापन करणं खूप महत्वाचं असतं, तर नेमकं पीक व्यवस्थापन म्हणजे काय याविषयी काय सांगाल?
1: आता प्रत्येक पिकाचं पीक व्यवस्थापन करताना त्याचा थोडा आपल्याला अभ्यास लागतो. कारण की प्रत्येक पीक हे आपल्या जीवनाच्या टप्प्यात वेगवेगळ्या प्रकारचे घटक, त्यांचे काही वाढ, त्यांचे काही वेगळ्या पद्धतीच्या काही गरजा असतात आणि त्यानुसार आपल्याला त्याचं नियोजन करावं लागतं. कारण प्रत्येक पिकाच्या गरजा ह्या वेगळ्या आहेत. प्रत्येक पिकांचं वाढीचा क्रम असेल, फुलधारणेचा क्रम असेल, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तसंच अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं सुद्धा प्रत्येक पिकाचं एकसारखं नसतं. म्हणून प्रत्येक पिकासाठी आपल्याला विशेष लक्षपूर्वक काम करणं फार महत्वाची गोष्ट.
0: अच्छा, म्हणजे जसं पीक असेल त्या पिकाला अनुसरून जे अन्नद्रव्य आहे, खत आहेत, हे सगळं त्या त्या परिस्थितीनुसार, त्या त्या वेळेनुसार त्याला देणं गरजेचं असतं.
1: बरोबर आहे. म्हणजे आपलं म्हणण्याचं तात्पर्य एकच आहे की कुठल्याही पिकावर ताण न येता ते पीक सहजपणे चांगल्या पद्धतीनं काम जर त्या पिकानं केलं निश्चितच उत्पादनामध्ये त्याचा आपल्याला परिणाम दिसून पडेल.
0: नक्की सर, आपण सांगितल्याप्रमाणे जे विविध प्रकारातील पिकं आहेत त्यात मग प्रामुख्याने कापूस असो, सोयाबीन आहे, तूर आहे आणि इतरही जे नेहमीची जी पारंपरिक पिकं घेतली जातात ही पिकं आपल्या शेतकरी बांधवांनी घेतलेली आहे, तर या पीक निहाय जर पिकांचं पीक व्यवस्थापन करायचं असेल तर अगदी सुरुवातीपासून कुठून करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं?
1: आता बघा, आपल्याकडे प्रामुख्याने फार मोठ्या क्षेत्रात कापसाची लागवड होतो आणि साधारणतः हा श्रावण महिना आता लागलेला आहे आणि या महिन्यामध्ये साधारणतः पीक 45 ते 50 दिवसाचं झाल्यानंतर त्याला फुलं पातं लागायला सुरुवात होते. आणि आतापर्यंत जे आपल्याकडे रस शोषण करणाऱ्या किडी आल्या होत्या, बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यासाठी फवारणी केलेली आहे. जसं मावा असेल, काही प्रमाणात तुडतुडे असेल, कुठे पांढरी माशी असेल, ज्यांच्या पराठे किंवा कापूस सुरुवातीला लावले त्यांच्याकडे पांढरी माशी आली असेल, त्यांच्यासाठी त्यांनी आतापर्यंत नियोजन केलेलं आहे. तरी ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर नियोजन करून त्यासाठी शिफारसित कीटकनाशकांची मात्रा मारणे गरजेचं आहे. आणि आता हा जो काळ आहे या काळामध्येच गुलाबी बोंडळीचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आक्रमण आपल्या कपाशी सारख्या पिकावर होत असतं. तर त्यासाठी शेतकऱ्यांना जागरूक राहून हे कार्य पार पाडणं फार महत्वाचं आहे. कारण कसं आहे की शेतकऱ्याला एक समज आहे की पोळ्याची अमावस्या ही थोडी गुलाबी बोंडळीला संवेदनशील असते. पण यावर्षी काय झालं की पोळा हा सप्टेंबर मध्ये गेला आणि कापूस पिकाला फुलं लागायला सुरुवात सुद्धा झाली. म्हणजे या एका गैरसमजामुळे काय होईल की एक महिना शेतकरी नियोजन उशिरा करेल आणि तोपर्यंत त्याचं नुकसान होईल. म्हणून शेतकऱ्यांना सांगायला एकच आहे की आता 12 ऑगस्ट ही ऑगस्ट महिन्यातली अमावस्या होती आणि त्या अमावस्येला त्याला जागरूक राहून गुलाबी बोंडळीच्या नियंत्रणासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं होतं. तर गुलाबी बोंडळीचं नियंत्रण करताना साधारणतः ऑगस्ट महिन्यात येणारी जी अमावस्या असते त्यानंतर अमावस्येच्या 1 ते 2 दिवसांनी साधारणतः अडीनाशक ज्याच्यामध्ये थायोडी कार्ब आहे, ज्याच्यामध्ये प्रोपिनोफॉस आहे, त्यानंतर इमामेक्टिन बेन्झोएट आहे, अशा प्रकारच्या कीटकनाशकासोबतच त्यांनी निंबुळी अर्कासा सुद्धा वापर

0: लिंबोळी गरक वापरल्याने किडीला आपल्या शेतापासून थोडं दूर राखण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते.
1: सर, आता सध्या तूर आणि सोयाबीन सुद्धा शेतामध्ये आहे, तर अशा वेळेस आता याचं कसं व्यवस्थापन करायला पाहिजे?
0: आता सोयाबीनचा जर आपण विचार केला तर हा काळ साधारणतः फुलं लागण्याचा काळ आहे, थोडा कळ्या आणि फुलांची सुरुवात झालेली आहे. आणि आपल्याकडे सोयाबीनमध्ये दोन प्रमुख किडी फार मोठं नुकसान करतात, एक तर खोडकिडा आणि चक्रीभुंगा. खोडकिड्याचा काळ आता संपत आलेला आहे, पण चक्रीभुंगा हा साधारणतः 100 दिवसापर्यंत सोयाबीनचं नुकसान करत असतो. तर त्यासाठी शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी सोबतच निंबोळी अर्कासारखे काही गोष्टी आणि त्याचसोबत याच वेळेला आपल्या सोयाबीनमध्ये पांढऱ्या माशीचा सुद्धा खूप मोठा उपद्रव येणार आहे. आणि हा उपद्रव जर पांढऱ्या माशीचा झाला तर पिवळा मोझॅक जो म्हणतो आपण की पीक पिवळं पडतं कधी कधी, तर तो पिवळा मोझॅक पसरवणारी किडी म्हणजे ही पांढरी माशी आहे. त्यानिमित्तानं या दोनही किडीचं नियंत्रण करण्याकरता आपल्याला काही अळीनाशकासारखी औषधं ज्यामध्ये थायमॉक्झान 12.6+ आणि लॅम्बडा सायहॅलोथ्रिन हे संयुक्त औषध इथं मार्केटमध्ये, तर त्याला 15 मिली प्रतिपंप घेता येईल. त्यानंतर इमामेक्टिन बेन्झोएट आणि बीटा सायहॅलोथ्रिन हे सुद्धा संयुक्त औषध आहे, त्याचा सुद्धा 10 मिलीचा प्रतिपंप आपण त्याला फवारणी करू शकतो. सोबतच पांढऱ्या माशीसाठी जर आपण विचार केला तर ॲसिटामाप्रिड आहे किंवा डायफेन्थ्युरॉन आहे, अशी मार्केटमध्ये काही मिळणारी औषधं आपण पांढऱ्या माशीसाठी वापर करू शकतो.
1: सर, ज्या विविध प्रकारातील पिकांमध्ये कापूस हे महत्वाचं पीक आहे, तर या पिकाचं या हंगामात पीक व्यवस्थापन करायचं असेल तर सद्यस्थितीत या पिकांच्या ज्या काही विविध प्रकारातील कामं आहेत किंवा जी कापूस पिकाची वाढीची अवस्था आहे, या वाढीच्या अवस्थेनुसार कोणकोणत्या प्रकारातील कामं करणं गरजेचं आहे असं आपल्याला?
0: सध्या या ऋतूमध्ये तणांचा खूप मोठा प्रादुर्भाव होत असतो. सुरुवातीला जर काही शेतकऱ्यांनी तणनाशकांचा वापर केला असेल, निवडक तणनाशकांचा, पण आता मात्र शेतामध्ये बऱ्याच शेतामध्ये तणांचा प्रादुर्भाव दिसतो आहे. त्यामुळे शेतात निंदणीसारखे कामं करून शेत तणमुक्त ठेवणं फार महत्वाचं आहे, जेणेकरून पिकासोबत तण अन्नासाठी स्पर्धा करणार नाही आणि तणांमुळे येणारे रोग व किडी आपल्या मुख्य पिकावरती प्रादुर्भाव करणार नाही. तसंच आता कापूस हा फुलं पात्या लागण्याकडे त्याची वाटचाल सुरू आहे आणि कापूस या पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा जर आपण विषय केला तर त्यामध्ये आता कापसाला पुनरुत्पादनीय वाढ सुरू झालेली आहे, म्हणजे त्याची अन्नाची गरज आता वाढलेली आहे. सुरुवातीला हा शारीरिक वाढीसाठी त्याला थोडं अन्न कमी लागत होतं, नत्रासारखे घटक कमी लागत होते, पण आता जेव्हा मात्र फुलं पात्या लागण्याची सुरुवात होईल त्यावेळेला त्याला अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज पडेल आणि अशा काळामध्ये त्याला नत्र स्फुरद पालासारखे घटक देणं अतिशय महत्वाचं आहे.
1: सर, कापूस या पिकावर काही रोगांचा प्रादुर्भावही होत असतो, तर हा काही किडीचाही प्रादुर्भाव होत आहे का? आणि बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाही अशा वेळेस, तर अशा वेळेस आपल्या शेतकरी बांधवांनी काय करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं?
0: आता कापूस ह्या पिकावर सर्वात सुरुवातीला तर मर सारखे रोग येतात, मुडकूस सारखे, पण ती आता वेळ गेलेली आहे. पण यानंतर काही अनुजीवी करपा असेल, ज्याला जीवाणूजन्य करपा म्हणतो, किंवा अल्टरनेरियाचे काही ठिपके असतात ते येतात, असे काही रोग सध्या कपाशी या पिकावर येण्याची शक्यता आहे. अशा वेळेला बुरशीनाशके आणि जीवाणूनाशके, म्हणजे ज्याला आपण फंगिसाइड आणि बॅक्टेरियासाइड म्हणतो, तर अशा दोन्ही याचा संयुक्त पद्धतीनं जर मार्केटमध्ये उपलब्ध असतील तर ती रोगनाशके मारावी, किंवा मग दोन वेगवेगळे घटक एकत्र करून सुद्धा आपण या पिकावरती त्याची फवारणी करू शकतो, जेणेकरून आपल्या पिकावरती रोग येणार नाही. तसंच याच काळामध्ये रस शोषण करणाऱ्या किडीचा सुद्धा खूप मोठा प्रादुर्भाव होतो, जसं उपमावा आहे, तुडतुड्या आहे, आणि आता फुलं लागण्याचा पिरियड आल्यामुळं हा फुलकिड्यांचा सुद्धा एक फार मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसे त्याचसोबत पांढरी माशी या कापूस पिकावर सुद्धा खूप मोठं नुकसान करते. तर त्या दृष्टिकोनातून वेगवेगळी फार जास्त औषधं मारतात, संयुक्त स्वरूपाची अशी 2-3 त्याच्यामध्ये घटक असणारी औषधे जर वापरली तर आपला खर्चही वाचतो आणि फवारणीची वेळही वाचतो आपल्याला.
1: सर, कापूस या पिकाचं पीक व्यवस्थापन करत असताना निंदणी आहे, खुरपणी आहे, ही जी कामं असतील किंवा पिकाच्या महत्वाच्या वाढीच्या अवस्थेनुसार जी आवश्यक असणारी खतं आहेत किंवा जी शिफारस केलेली खतं आहेत, ही खतं कापूस या पिकाला कसं देणं गरजेचं आहे याविषयी काय सांगाल?
0: आता रासायनिक खताचा जर विचार केला तर पूर्ण रासायनिक खत जर आपण वापरलीत तर थोडा आपला व्यवस्थापनाचा खर्च वाढणार आहे. त्यासाठी रासायनिक खतासोबतच काही जैविक खतांचा जर वापर केला किंवा शेणखतामध्ये जैविक खत मिसळून जर आपल्या पिकाला दिली तर जमिनीत पडलेले काही अवशेष असतील त्यांची

0: जीवाणू पिकाला करून देतात, म्हणजेच आपला खत व्यवस्थापनावरचा खर्च थोडा कमी होतो. तसंच सध्याच्या घडीला पीक हे थोडं वाढलेलं आहे आणि अशा वेळेला मजुरांकडून निंदन वगैरे करणे ह्या थोडं महागड्या बाबी पडतात. त्यासाठी आपण काही निवडक बिननिवडक तणनाशकांचा वापर करू शकतो. पण आता निवडक तणनाशकांचा काळ गेला, पण आपण बिननिवडक मध्ये ज्यापासून आपल्या पिकाला धोका होणार नाही, पिकाला वाचून मधल्या मोकळ्या जागेत जर आपण तणनाशकांचा वापर केला बचावून, तर मात्र आपल्याला पिक तणमुक्त ठेवायला थोडी मदत होईल. तसेच पिकांमध्ये डवरणी सारख्या काही गोष्टी जर केल्या तर त्यामुळे सुद्धा जमीन भुसभुशीत राहील, पाणी मुरायला थोडा एक वेळ मिळेल आणि आपल्या इथे तणांचा सुद्धा बंदोबस्त केला. फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची की पिकाच्या वाढीसोबत त्यांची मुळं वाढतात आणि आपण जी डवरणी करतो त्यांना ती मुळं तुटणार नाही याची सुद्धा दक्षता घेणं अतिशय गरजेचं.
1: सर, आपल्या आजच्या कार्यक्रमात एक गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर पहिलं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल?
0: आता श्रावण महिना सुरू असल्यामुळे लता दीदींचं श्रावणात घन निळा बरसला हे गाणं आवडायला मला आवडलं.
1: खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं. चला श्रोते हो, आपण ऐकूया.

0: श्रोते हो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आज आपण बातचीत करीत आहोत प्राध्यापक श्यामसुंदर ताथोडे सरांशी, जे स्वर्गीय पंजाबराव ठाकरे कृषी तंत्र विद्यालय हातूरना तालुका वरुड जिल्हा अमरावती येथे कार्यरत आहेत. सर, कापूस या पिकांवर ज्या विविध प्रकारातील रोग आले असतील, तर या रोगाचा आणि किडींचे नियंत्रण कुठल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे, खर्चात बचत करायची असेल तर आपल्या शेतकरी बांधवांनी कोणकोणत्या पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे, याविषयी काय सांगाल?
1: आता बघा, आपण कापूस पिकामध्ये जे किडी व रोगांचं नियंत्रण करणार आहे त्यासाठी आपल्याला अनेक उपाययोजना आपल्याकडे आहे. काही जैविक किडींचा वापर आपण इथे करू शकतो, काही आपल्याला चिकट सापडे लावता येईल. समजा तुमच्या शेतामध्ये जर पांढऱ्या माशीचा उपद्रव वाढला असेल तर तुम्ही पिवळे चिकट सापडे लावू शकता, किंवा फुलकिड्यांचा जर खूप प्रादुर्भाव असेल तर निळे चिकट सापडे आपण लावू शकतो. तसेच गुलाबी बोंडअळी जर सुरुवात झाली तर त्यासाठी फेरोमेन ट्रॅप्सचा वापर आपण करू शकतो. कारण की ही गुलाबी बोंडअळी अशी कीड आहे की जी कापूस पीक तिला आवडते, ती मोनोफेगस आहे, ती इतर पिकावर जात नाही आणि ती कापसाला फुलं येण्याची वाट बघते. आपल्याला वाटतं की सध्या आपल्याकडे कीड आलेली नाही, पण ती कीड आलेली आहे ऑलरेडी, पण ती आता फुलाच्या वाट पाहून फुलांमध्ये त्याची नुकसानीची सुरुवात करणार आहे. म्हणून ती यायच्या आधीच आपल्याला साधारणतः पाती लागली आपल्या पिकाला की तेव्हाच आपल्याला त्याचे कामगंध सापडे म्हणतो, ज्याला फेरोमेन ट्रॅप्स म्हणतो, तर ते कामगंध सापडे आपल्याला शेतात लावायचे आहे. तुम्हाला कीड आली की नाही एवढं ओळखायचं असेल तर एकरी एक दोन लावले तरी चालेल, पण

0: तुम्हाला जर मास ट्रॅपिंग करायचं आहे, खूप म्हणजे तिथे नियंत्रण करायचं आहे, तर त्यासाठी मात्र आपल्याला 8 ते 10 सापळे एका शेतामध्ये पिकाच्या साधारणतः 1 ते 1.5 फूट उंचीला लावायचे आहे, जेणेकरून आपलं किडीपासून नुकसान कमी होईल. काही वनस्पतीजन्य किडीचा सुद्धा वापर करू शकतो, ज्याप्रमाणे निंबोडी अर्क ज्याला म्हणतो आपण, निंबोडी अर्कामुळे सुद्धा काय होतं, कीड त्या ठिकाणी जात नाही, त्या ठिकाणी असली तरी ती पीक खात नाही आणि उपाशी राहून ती मरते. अशा प्रकारचा आपल्याला परिणाम होऊ शकतो.
1: सर, या खरीप हंगामात जसं की आपण आधी सुरुवातीला सांगितलं की या हंगामात सोयाबीन या पिकाची लागवड केलेली आहे,

0: खात नाही आणि उपाशी राहून ती मरते, अशा प्रकारचा आपल्याला परिणाम होऊ शकतो।
1: सर, या खरीप हंगामात जसं की आपण आधी सुरुवातीला सांगितलं की या हंगामात सोयाबीन या पिकाची लागवड केलेली आहे, तूर या पिकाची लागवड केलेली आहे, तर असे अनेक इतरही काही पिकांची लागवड आपल्या शेतकरी बांधवांनी सध्या केलेली आहे, तर या सर्वच प्रकारातील पिकांच्या व्यवस्थापनाची कामं करत असताना आपल्या शेतकरी बांधवांनी सध्या काय करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं?
0: आता सोयाबीनवर आपण थोडं विश्लेषण केलं, कापूस पिकाचं विश्लेषण, आणि सध्या तूर ही आपण जे छाटणी करणे म्हणतो त्या स्थितीमध्ये सध्या आहे। म्हणजे आपण साधारणतः तुरीला खालच्या भागापासून 17 ते 18 फांद्या उपफांद्या झाल्या की तिला छाटणी करण्याचा एक चांगला कालावधी तो असतो, तर यावेळेला एखादी छाटणी करायला काही हरकत नाही। आणि साधारणतः तुरीला या वेळेस पानं गुंडाळणाऱ्या अळी वगैरेचा प्रादुर्भाव होऊ शकतो, तसेच किंवा पिकाची जर जास्त वाढ होत असेल तर काही वाढरोधकांची सुद्धा आपण वापर याच्यामध्ये करू शकतो। तसेच तूर पिकामध्ये साधारणतः खालच्या खोडाला एक छिद्र पडलेला भाग आपल्याला दिसतो आणि तिथून मग काही दिवसांना तुरीची झाड वाढल्यासारखं होते, तर त्यासाठी जेव्हा आपण एखादं कीटकनाशक फवारणीसाठी वापरतो तर ते संपूर्ण पिकावर बुळापर्यंत फवारावं, जेणेकरून या किडीचा सुद्धा प्रादुर्भाव कमी होईल। आणि सोबतच हल्ली काय होत आहे की तुरीमध्ये वांज नावाचा रोग खूप येत आहे। हा वांज नावाचा रोग येण्यासाठी जो कोळी नावाचा किडी असतो, इरिओफाइट कोळी म्हणतात त्याला, हा कोळी खूप नुकसान करतो। म्हणून सुरुवातीपासूनच आपण या इरिओफाइट कोळीसाठी जर औषधं वापरली, साधारणतः आपण इतर औषधांपेक्षा स्वस्त कोळीनाशक सुद्धा आपल्याकडे आहेत, जसं इथिऑन आणि सायपरमेथ्रिनचं मार्केटला एक औषध मिळते, किंवा बुरशीनाशक इतर न वापरता सल्फर सारख्या बुरशीनाशकांचा वापर केला, कोळी या किडीचा थोडा प्रादुर्भाव कमी होईल। आणि साधारणतः तूर या पिकाची जर कापणी केली असेल तर ते त्यामध्ये एखादं जीवाणूनाशक औषध मारायला पाहिजे, बॅक्टेरियासाइड ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये स्ट्रेप्टोमायसिन असेल 2 ग्रॅम प्रतिपंप किंवा व्हॅलिडामायसिन सारखं एखादं औषध मारायला पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी त्याला झालेली जखम फार मोठी चिकटणार नाही।
1: सर, या पिकांचं व्यवस्थापन करत असताना काही आवश्यक असणारी खत देखील आहेत, मग ती सेंद्रिय खत असतील, रासायनिक खत असतील किंवा इतरही काही खत असतील, तर त्यांचा वापर करत असताना आपल्या शेतकरी बांधवांना आपण काय सांगाल?
0: आता आपण प्रमुख खताचा वापर तर करतो, नत्र स्फुरद पालाज ज्याला प्राथमिक अन्नद्रव्य म्हणतो, त्यासोबत आपल्याला पिकांमध्ये दुय्यम अन्नद्रव्याचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे। आता आपण ज्या तेलबियांची पिकं बघितली, साधारणतः आपण कापूस बघितला, कापूस सारखी मधून तेल निघतं, सोयाबीन असेल, भुईमुग असेल, तीळ असेल, हे तेलबियांची पिकं आहे आणि त्यामध्ये तेलाची निर्मिती होण्याकरता गंधक हा फार महत्वाचा घटक आहे। सोबतच हरित द्रव्य निर्मितीसाठी मॅग्नेशियम महत्वाचा विषय आहे आणि कॅल्शियम सुद्धा फार महत्वाचा विषय आहे, तर हे दुय्यम खतांची सुद्धा मात्रा यावेळेला त्याला हरकत नाही। तसेच काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, तर त्या सूक्ष्म अन्नद्रव्याची आपल्याकडे कमतरता आढळते, उदाहरणार्थ झिंक सल्फेट आहे, जस्त ज्याला म्हणतो आपण, तसं लोह आहे, काही जमिनीमध्ये लोहाची कमतरता आहे आणि काही म्हणजे कॉपर वगैरे, हे सगळे अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य आपण फवारणीतून किंवा जमिनीतून पिकाला द्यायला काही हरकत नाही।
1: सर, या खरीप हंगामातील पिकांची चांगली वाढ होण्यासाठी, अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी जशी खत महत्वाची आहेत, अगदी तसंच या पिकांवर जी विविध प्रकारातील रोग येत असतात किंवा किडी येत असतात, या रोगांचं आणि किडींचं नियंत्रण करणं खूप गरजेचं असतं, तर या रोगांचं आणि किडींचं नियंत्रण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे असं वाटतं?
0: आता शासनाने एकात्मिक कीड व्यवस्थापन हा एक फार प्रसिद्ध केला आहे, त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करणं किंवा सर्वांनी कुठेतरी कीड येण्याच्या पूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं, किंवा कीड आल्यानंतर नुकसानीची पातळी जर ओलांडली असेल, ज्याला ETL लेव्हल म्हणतो आपण, तेव्हा उपचार यंत्रणा सुरू करणं, ह्या सर्व गोष्टी शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या जर पाळल्या तर किडीचं नियंत्रण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी होऊ शकते। आणि सर्वात महत्वाची, कुठलीही कीड आपल्या पिकावर येत असते तर त्या किडीची ओळख, ती नुकसान कशी करते आणि तिची कुठली अवस्था जास्त नुकसान करते हे समजून घेणं फार महत्वाचं आहे। आपल्याकडे सोयाबीन मध्ये काय होते की सोयाबीन मध्ये जेव्हा अळ्या खूप मोठ्या होतात आणि त्या पाण्याच्या वर येतात आणि सुप्तावस्थेत जाण्यासाठी ते राहतात, त्यावेळेला बरेच शेतकरी फवारणीचा आग्रह जास्त करतात। माझं म्हणणं ते एक आहे की जेव्हा किडी ही लहान अळीच्या अवस्थेत असते, ज्याला आपण जीवेनाईल कंडिशन म्हणतो, त्यावेळेला ती सगळ्यात जास्त खाते आणि त्यावेळ तीच नुकसानीची जास्त वेळ आणि ती कंट्रोल त्याच वेळा होते, नंतर एकदा मोठी झाल्यानंतर किडीला कंट्रोल करता येत नाही आणि काही किडी ज्या आहे पीक बदलवतात, म्हणजे ही त्यांची निघण्याची अवस्था असते त्या पिकातून।

0: आपल्याला किडीसाठी फवारणीचा जास्तीचा खर्च करणं सुद्धा आपल्याला परवडत नाही.
1: अच्छा सर, आजच्या या कार्यक्रमामध्ये दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर दुसरं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल?
0: विदा सावरकरांनी एक गाणं लिहिलं आहे, ने मजसी सागरा प्राण तरुण.
1: खूप सुरेख गाणं सर आपण निवडलं. चला श्रोते हो, आपण ऐकूया छानसं हे गीत.

0: श्रोते हो, आपण ग्राम परिसर आणि शेतीशिवार या कार्यक्रमात बातचीत करीत आहोत प्राध्यापक श्यामसुंदर ताथोडे सरांशी, जे स्वर्गीय पंजाबराव ठाकरे कृषी तंत्र विद्यालय हातुर्णा तालुका वरुड जिल्हा अमरावती येथे कार्यरत आहेत. सर, सरत्या शेवटी आपल्या शेतकरी बांधवांना आपण काय सांगाल? कारण खरं तर ही जी काही सर्वच पिकं आपण या खरीप हंगामात घेतलेली आहेत, या पिकातून शाश्वत उत्पादन घेत असताना जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय कानगोष्टी आपण सांगाल?
1: मला शेतकऱ्यांना एकच सांगायचं आहे की आपल्या बाजारामध्ये बरेच पिकांची लागवड करतो आणि त्या पिकांच्या लागवडी करताना वाणांची निवड करतो आणि वाणांची निवड करताना त्या वाणांचा अभ्यास करणं मुळात अभिप्रेत आहे. कारण वाण सगळेच चांगले आहेत, फक्त त्याचं नियोजन जर आपल्याला जमलं नाही किंवा आपल्याला कळलं नाही तर मग त्यामध्ये अपयश

0: येत असतं. तसंच प्रत्येक वाहन, प्रत्येक पीक याच्या गरजा कमी जास्त आहेत, त्यावर येणारे ताण वेगवेगळे आहेत. कुठे पाण्याचा ताण येतो, कुठं अन्नद्रव्याचा ताण येतो, कुठं हवामानाचा ताण येतो, कुठं रोगाचा ताण येतो, कुठे किडीचा ताण येतो. या सगळ्या गोष्टीतून पिकाला ताणमुक्त कसं करता येईल आणि त्याला जर आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये एकचदा खूप खाऊ न घालता पिकाला आपण टप्प्याटप्प्यामध्ये जर त्याला त्या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलं तर पिकामध्ये काय होईल, सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एक जोम राहील आणि तो जोम जर असेल तर पीक मग चांगलं येईल. उदाहरणार्थ कापसाच्या पिकामध्ये काय होते की आपल्याकडे सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये खूप तापमान वाढते आणि त्यावेळेला अतिशय तापमानामुळे काय होते, तापमानाचा ताण येतो पिकावर आणि त्याच वेळेला आपलं अन्नद्रव्याचं नियोजन कमी होते आणि त्यावेळेला पातीगळ, बोंडगळ, फुलगळ खूप मोठ्या प्रमाणात होते. अशा वेळेला पिकाची वाढ थोडी थांबवणं आणि त्यावेळेला त्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे.
1: सर, खूप छान अनमोल असा संदेश आपण दिलात. ते म्हणतात ना, काळे ढग न भात जमले, पावसाचे वारे आलेत, कोरड्या मातीच्या कुशीत नवे स्वप्न अंकुरले, हातात घेऊन बी बियाणे शेतकरी शेतात चाले, कष्टाच्या त्या घामातून हिरवा संसार फुलले, कापूस पांढरा मोती होई, सोयाबीनची हिरवी शाल, तूर ज्वारी बाजरी डोले शेतामध्ये सुंदर कमाल, रिमझिम सरी बरसत राहो, पिकांना मिळो नवा बहर, शेतकऱ्यांच्या कष्टाला लाभो समृद्धीचा सुंदर साज भरभरून, खरीप म्हणजे आशेची वाट, खरीप म्हणजे श्रमांची गाथा, शेतकरी हसला पीक बहरलं, समृद्धी झाली मायभूमी माता. आणि खरंच ही समृद्धी मायमाता झाली पाहिजे, शेतकरी सुखावला पाहिजे, यासाठी खूप अनमोल आणि महत्वाचा संदेश आपण आमच्या श्रोत्यांना दिलात. आपण इथे आलात, इतकी माहिती दिलीत, त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे सर मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोत्यांनो, आताच आपण खरीप हंगामातील पिकांचं पीक व्यवस्थापन या विषयावर प्राध्यापक श्यामसुंदर ताथोडे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी साधलेला संवाद ऐकलात. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख आणि नारायण पवार यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. आपण ऐकताय आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा हे प्रसारण आता आपण ऐकू शकता कुठेही केव्हाही. 10:33 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी गाण्यांनी सजलेला कार्यक्रम गीतगंगा.
1: गीतगंगा
0: गीतगंगा या कार्यक्रमात आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवीत आहोत सुरेश भट यांची ही सुंदर रचना. गातायत सुरेश वाडकर, संगीत रवी दाते यांचं.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात सुरेश भट यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकलीत. रवी दाते यांचं संगीत होतं. श्रोते हो, गीत गंगा या कार्यक्रमात आज काही सुमधुर अशी भावगीतं आम्ही आपल्यासाठी आणली आहे. पुढचं भावगीत ऐका, पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरात, शिरीष देशपांडे यांची गीतरचना, संगीत श्रीधर फडके यांचं.

0: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर सिर्फ ₹1 में पाएं 1 GB डेटा रोज 100 SMS रोज अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता सीमित अवधि का खास ऑफर हर दिल जुड़े भारत बढ़े BSNL के साथ आगे बढ़े अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें
1: तुला तगड़ा इंसेंटिव मिळाला आहे काय प्लान आहे
2: गवर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट
3: अगदी बरोबर विचार करताय तुम्ही आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करणं सोपं झालं आहे
2: पण कसं
3: RBI रिटेल डायरेक्ट स्कीम मध्ये ब्रोकर शिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या निधीवर मिळतील रिटर्न्स RBI पोर्टल वर जा मोफत अकाउंट उघडा आणि आपल्या बँक खात्यातून सरळ पैसे इन्व्हेस्ट करा सुरक्षित सोपं
4: रिटायरमेंट नंतर मीही तेच इन्व्हेस्ट करेन
3: अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही RBI सांगते आहे
5: जाणकार बना सतर्क रहा
6: ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे गीत गंगा या मराठी गाण्याने सजलेल्या कार्यक्रमात आज काही भावगीत आम्ही आपल्यासाठी आणली पुढे एका आता अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात आत्ताच आपण शांताराम नांदगावकर यांची रचना ऐकलीत. अशोक पत्की यांचं संगीत होतं. गीतगंगा या कार्यक्रमात पुढचं गीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात. मंगेश पाडगावकर यांची रचना आहे. श्रीनिवास खळे यांचं संगीत.

श्रोते हो, आत्ताच आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात के बी निग्गुम यांची सुंदर रचना ऐकलीत. कमलाकर भागवत यांचं संगीत होतं. गीतगंगा या मराठी गाण्यांनी सजलेल्या कार्यक्रमात आता पुढे आहे का अरुण दाते आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात गंगाधर महांभरे यांची रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

0: कवी ग्रेस यांची ही रचना आत्ताच आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतगंगा या मराठी गाण्याच्या कार्यक्रमातून मी आपली रजा घेतो. पुढल्या कार्यक्रमात लगेच भेटू. नमस्कार.
1: गीतगंगा.
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 11:01 झालंय. प्रसारित करीत आहोत आता गीत गुंजन अंतर्गत नये तराने हा कार्यक्रम.
4: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: गीतगुंजन या कार्यक्रमात आज नए तराने म्हणजेच नवीन हिंदी चित्रपट गाणी आपण ऐकणार आहात. चला तर मग ऐकूया कार्यक्रमातलं पहिलं गीत. बेताब या चित्रपटातून हे गीत घेतलंय. लता मंगेशकर, शब्बीर कुमार यांचा युगलस्वर, आनंद बक्षी यांची रचना, संगीत RD बर्मन यांचं.

0: बेताब या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं, लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांचा स्वर होता. गीत गुंजन अंतर्गत नयतराने या कार्यक्रमात पुढचं गीत दिल जले या चित्रपटातून. जावेद अख्तर यांची गीत रचना अनु मलिक यांचं संगीत, स्वर कुमार सानू यांचा.
1: हरियाली पहाड पर कायनात कुछ भी नहीं,
2: कुछ भी नहीं,
1: कुछ भी नहीं. गरन में वो नहीं.
2: वो है कौन?
3: कप्तान साहब, उस लड़की का कोई नाम तो होगा.
1: नाम?

मेट्रो इन दिनो या चित्रपटातले गीत आत्ताच आपण ऐकलं. अरिजित सिंग, शाश्वत सिंग यांच्या स्वरात, कैसर उल जाफरी यांची गीतरचना होती, प्रीतम यांचं संगीत. नयतराने या कार्यक्रमात पुढचं गीत कुमार सानू यांच्या स्वरात, आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत एम एम क्रीम यांचं, चित्रपट जखम.

जखम या चित्रपटातलं गीत त्याचं आपण ऐकलं कुमार सानू यांच्या स्वरात. आनंद बक्षी यांची गीतरचना होती, संगीत होतं एम एम क्रीम यांचं. ड्युप्लिकेट या चित्रपटातलं गीत ऐका कुमार सानू यांच्याच स्वरात. जावेद अख्तर यांचे शब्द आहेत, अनु मलिक यांचं संगीत.

श्रोते हो, आत्ताच आपण अकीरा या चित्रपटातले गीत ऐकलत. सुनिधी चौहान यांचा स्वर होता, मनोज मुंतशीर यांची गीत रचना होती आणि संगीत होतं विशाल शेखर यांचं.

आपण ऐकताय गीत गुंजन अंतर्गत नये तराने हा कार्यक्रम. वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंडगार गार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.

करता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे श्रोते हो. गीत गुंजन अंतर्गत नय तराने या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढे ऐकवित आहोत शॉर्टकट या चित्र

अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकलीत. शंकर एहसान लॉय यांचं संगीत होतं. चित्रपट शॉर्टकट. हेलिकॉप्टर लीला या चित्रपटातलं गीत ऐकवित आहोत पालोमी यांच्या स्वरात. स्वानंदी किरकिरे यांचं यांचे गीत आहे आणि अमित त्रिवेदी यांचं संगीत.

हेलिकॉप्टर लीला या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं पालुमी यांच्या स्वरात. स्वानंद किरकिरे यांची गीतरचना होती, अमित त्रिवेदी यांचं संगीत. गीतगुंजन अंतर्गत नयतराने या कार्यक्रमात पुढचं गीत सुनिधी चौहान आणि सोनू निगम यांच्या युगलस्वरात, प्रसून जोशी यांची गीतरचना, जतीन ललित यांचं संगीत, चित्रपट फना.

धड़कन अधूरी थी, अधूरे हम, मगर अब चांद पूरा है फलक पे।

बिल्लू या चित्रपटातलं गीत पुढे आहे का? सोहम आणि आरती कक्कर यांच्या स्वरात गुलजार यांची गीतरचना, प्रीतम यांचं संगीत.

बिल्लू या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. सोहम आणि आरती कक्कर यांच्या स्वरात. गीत गुंजन अंतर्गत नयतराने या कार्यक्रमात पुढचं गीत डर्टी पिक्चर्स या चित्रपटातलं हे गीत. सुनिधी चौहान यांचा स्वर, रजत अरोरा यांचं गीत आहे आणि विशाल शेखर यांचं संगीत.

0: दिल क्या करे या चित्रपटाचं शीर्षक गीत आत्ताच आपण ऐकलं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या युगलस्वरात. आनंद बक्षी यांची ही गीत रचना होती, संगीत जतीन ललित यांचं. आणि या गीताबरोबरच गीतगुंजन अंतर्गत नयत राणे या कार्यक्रमात आता आपल्या रेडिओ मैत्रिणीला रजा द्या. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.
2: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
3: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
2: पता: दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.

श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कृपया प्रतीक्षा करा.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळे, आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो कशा आहात? छानच असणार आहे, कारण सध्या सर्वांचा आवडता श्रावण महिना सुरू आहे. तेव्हा श्रावण महिन्याचा भरभरून आनंद घ्या आणि आपल्या कार्यक्रमाची आणि आपल्या कार्यक्रमाचा सुद्धा. मैत्रिणींनो, आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये नेहमी छान छान विषय घेऊन येत असतो, वेगळ्या विषयांवर प्रकाश टाकत असतो. आजचा आपला विषय आहे मेमरी इम्प्रूव्हमेंट, स्मरणशक्ती सुधारणं. बरेचदा आपल्याला वयानुसार किंवा काही गोष्टींमुळं लक्षात राहणं कमी होतं, विसळूपणा वाढायला लागतो, किंवा मुलांमध्येही हल्ली आपण एकाग्रतेची कमी बघतो, तेव्हा काही गोष्टी लवकर विसरून जाणं, लक्षात न राहणं आणि त्याचा परिणाम आपल्या कामांवर, आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर होतो. आज आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये याच विषयी म्हणजेच मेमरी इम्प्रूव्हमेंट याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर जयश्री शिवलकर यांच्याकडून. चला तर मैत्रिणींनो, स्मरणशक्ती ही केवळ अभ्यासापुरता मर्यादित नसून ती आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्वाचा पाया आहे. त्यामुळे वाढते ताणतणाव, धावपळीची जीवनशैली आणि डिजिटल साधनांचा वापर यात ही मेमरी कशी इम्प्रूव्ह करता येईल या महत्वाच्या विषयावर आज आपण या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधणार आहोत. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे बालरोगतज्ञ आणि बाल मानस शास्त्रतज्ञ डॉक्टर जयश्री शिवलकर. भरपूर वर्षाचा अनुभव मॅडमचा या क्षेत्रातला आहे, तर आपला विषय आहे मेमरी इम्प्रूव्हमेंट, त्यावर सविस्तर मार्गदर्शन त्यांच्याकडून घेऊया. नमस्कार डॉक्टर जयश्री शिवलकर.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: प्रत्येकाला वाटतं आपली बुद्धिमत्ता चांगल्या प्रकारे वाढायला हवी आणि मेमरी सुद्धा, तर बुद्धी आणि मेमरी याचा काय संबंध आहे, काय सांगाल?
1: खूप छान प्रश्न विचारला. माणसाने जी उत्क्रांती केलेली आहे त्याच्यामध्ये माणसाची बुद्धिमत्ता हा एक खूप महत्वाचा फॅक्टर राहिलेला आहे. आणि या बुद्धिमत्तेमधला एक खूप महत्वाचा फॅक्टर जो आहे तो म्हणजे आहे आपली स्मरणशक्ती, किंवा आपण ज्याला पॉप्युलरली मेमरी असं म्हणत असतो. तर आपल्या बुद्धिमत्तेचं हे खूप महत्वाचं लक्षण आहे, कारण आपल्याला जर मेमरी नसती तर आपण आपल्या ज्ञानाची पुढची पायरी घेऊ शकलो नसतो, कारण आपण तिथेच अडकलेलो राहिलो असतो. आणि जितकी तुम्ही ही मेमरी तुमची चांगली राहणार आहे, जितकी ती स्ट्रॉंग राहणार आहे, तितकं तुमची बुद्धिमत्ता उत्तम राहणार आहे, तितके तुमचे विचार डेव्हलप होणार आहे, तितकं तुमची जाणीव डेव्हलप होणार आहे. आणि एकूणच म्हणजे जसं तुम्ही विद्यार्थी म्हटलं किंवा आपण जनरलीही असं म्हटलं, या सगळ्यांच्याच आयुष्यात स्मरणशक्ती हा एक खूप महत्वाचा भाग आहे.
0: बरोबर. भविष्याचा हा पुढचा पायाच म्हणायला हरकत नाही. जर स्मरणशक्ती आपली नीट असेल तर नक्कीच आपण प्रगती करू शकू. जे विचार आपण मनामध्ये ठेवतो, जे ध्येय गाठतो, ते अगदी इझिली आपण ते मिळवू शकू.
1: आता याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देईन की पूर्वीच्या काळी जेव्हा लिखित गोष्टी उपलब्ध नव्हत्या तेव्हा लोकांनी पाठांतराने अनेक गोष्टी लक्षात ठेवलेल्या होत्या, आणि हे पाठांतर त्यांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी कारणीभूत ठरलेलं होतं. तसंच आता जर आपण ह्या बुद्धिमत्तेतला हा जो आपला मेमरीचा एक स्किल आहे ते वापरणं जर हळूहळू कमी केलं, कारण आता सगळ्या गोष्टी डिजिटली आपल्याला उपलब्ध आहे, तर कुठेतरी ही मेमरीची आपली स्किल कमी होणार का काय, ही पण एक शंका आता तज्ञांच्या मनात येत आहे.
0: हो, पण त्यावरही कारण आपण आपली शोधू शकतो.

0: नक्कीच. बरं, आता स्मरणशक्ती म्हणजे नेमकं काय याबद्दल सांगा ना.
1: हो, स्मरणशक्ती म्हणजे आपल्या संवेदनातनं, म्हणजे आपण जे बघतो किंवा आपण जे ऐकतो किंवा जे आपले सेन्स ऑर्गन्स आहे त्याच्यातनं जी इन्फॉर्मेशन माहिती आपल्या मेंदूला पोहोचते, ती मेंदू एका विशिष्ट पद्धतीने कोडिंग करून ती आपल्या ब्रेनमध्ये ठेवत असतो.
0: बरं.
1: परंतु प्रत्येकच माहिती ठेवल्या गेलीच पाहिजे असं नसतं. त्यामुळे काय की मेमरी जी आहे ही दोन ह्याच्यात विभागली गेलेली आहे, शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी.
0: बरं.
1: जसं आता एखादी कारचा प्रकार आहे तो लॉंग टर्म मेमरीत माझ्या आलेला आहे की ह्या कारच्या प्रकाराला असं म्हणतात, तर माझ्या बाजूनी जेव्हा ती कार जाईल तेव्हा माझा मेंदू मला सांगेल की ही कार माझ्या बाजूनी गेली. पण ती कार माझ्या बाजूनी गेली ही तशी नगण्य गोष्ट, अशा अनेक गोष्टी माझ्या बाजूनी जात असतात. म्हणून ती गोष्ट ती घटना मेंदू रजिस्टर नाही करणार.
0: बरं.
1: ती फक्त शॉर्ट टर्म मेमरी मध्ये की ती कार मला दिसली, मी ओळखते त्या कारला. पण ती लॉंग टर्म ह्याच्यामध्ये जाणार नाही की माझ्या बाजूनी ही कार गेली. पण एखादी अशी अद्भुत कार माझ्या बाजूनी गेली की मी जी आयुष्यात कधीच पाहिली नव्हती, तर माझा मेंदू ती कार रजिस्टर पण करेल आहे आणि ती माझ्या आठवणीत पण ती लॉंग टर्म मध्ये जाईल. आणि जर मी ती घटना अजून दोन तीन जणांना सांगितली की आज मी तसं पाहिलं, तर ती घटना हळूहळू माझ्या मेंदूमध्ये पक्की बसून जाईल.
0: बरं.
1: कदाचित 5 वर्षांनी मला आठवेल, अरे तिथून जाताना मी ती अशी गाडी बघितलेली होती.
0: हो.
1: तर हे मेंदूचं हे जे रसायन आहे हे अतिशय कॉम्प्लेक्स आहे. परंतु सांगण्याचा उद्देश असा की शॉर्ट टर्म मेमरी मध्ये आपला मेंदू रजिस्टर करतो, पण ती गोष्ट लॉंग टर्म मेमरी मध्ये जाण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात.
0: बरोबर.
1: आणि ते जो बॅलन्स आहे तो आपला मेंदू साधत असतो, सातत्याने ते कार्य तो करत असतो.
0: जसं तुम्ही ते कारचं उदाहरण घेतलं, कदाचित काही विद्यार्थी किंवा काही मुलं घरी जाऊन त्या विषयाचा अभ्यासही करत असतील, थोडी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असतील, म्हणजे ऑटोमॅटिकली त्या मेंदूला चालना
1: मिळाली आणि मग ती गोष्ट त्याच्या मेंदूमध्ये रजिस्टर झाली.
0: हो.
1: आणि मग तो 10 वर्षांनी पण सांगेल आहे की असं असं झालं होतं आणि त्याच्या पुढे जाऊन मी असं असं वाचन केलं होतं.
0: बरं.
1: पण अशा असंख्य गाड्या आपल्या अजूनही जातात, आपला मेंदू ते लक्षात नाही ठेवत.
0: म्हणजे खरं इंटरेस्टिंग आहे.
1: हो, अतिशय.
0: तर या मेमरी बद्दल अशा इंटरेस्टिंग गोष्टी काही सांगता येतील का?
1: हो. जसं आता तुम्हाला 10 आकडी फोन नंबर दिला, तर तुमच्या मेंदूला ते रजिस्टर होतं की हा फोन नंबर आहे आणि हा मला लक्षात ठेवायचा आहे. तुमचा मेंदू ताबडतोब त्या नंबरला ऑर्गनाइज करतो, 3 3 4 किंवा 5 5 नंबर किंवा हे दोन नंबर माझ्या फोनची मॅचिंग आहे. सो विद इन अ फ्रॅक्शन ऑफ टाइम तुमचा मेंदू त्या नंबरला अनालाइज करतो आणि तो स्वतः तो नंबर कसा लक्षात ठेवायचा हा विचार करून मग तो नंबर आपला डोक्यामध्ये रजिस्टर होतो.
0: बरं.
1: पण एखादा 10 आकडी असाच रॅन्डम नंबर तुम्ही पाहिला आणि म्हटलं की आता मला तो आठवून दाखव, तर आपण तो आठवू नाही शकणार कदाचित.
0: बरं.
1: पण जेव्हा आपल्या मेंदूला ती इन्स्ट्रक्शन मिळालेली आहे किंवा ती जाणीव झाली की हा मला लक्षात ठेवायचा आहे, आपला मेंदू त्याला क्लासिफाय करतो आणि ही पद्धत आपला मेंदू सतत वापरत असतो. तर हा पण एक मेमरीचा भाग आहे. किंवा जसं आता आपण अभ्यासाचं म्हटलं की अभ्यास हा एक मेमरीच्या माध्यमातून होत असतो, पण आपण ज्या कला शिकतो किंवा आपण जे स्किल शिकतो, जसं सायकल चालवणं आहे किंवा स्वयंपाक करणं आहे, हे पण आपल्या मेंदूमध्ये एका पर्टिक्युलर ज्याला परफॉर्मन्स मेमरी आपण म्हणत असतो त्याद्वारे आपल्या मेंदूमध्ये रजिस्टर्ड असतं.
0: बरं.
1: त्याच्यामुळे तुम्ही सायकल लहानपणी शिकला असलात तरी सुद्धा मोठेपणी तुम्ही 10 वर्षाच्या गॅप नंतर सायकल चालवू शकता. हां, अजून खूप मोठी गॅप गेली तर तुम्हाला कदाचित थोडी प्रॅक्टिस लागेल आहे, पण तुम्ही ते करू शकता.
0: हो. आणि अशा काही घटना असतात ज्या घडून गेलेल्या असतात पण आपल्याला त्याचा थोडा विसर पडलेला असतो.
1: हो.
0: पण त्या घटनांचे पडसाद कुठेतरी दैनंदिन जीवनात उमटतात, कुठेतरी आपली ती बॉडी रिएक्शन तशी व्हायला लागते.
1: हो.
0: तर याचं काय कारण आहे?
1: ह्याचं कारण म्हणजे जसं आता एखादी घटना घडली तर ती आपल्या जसं अजाणतेपणात घडली, म्हणजे जेव्हा आपल्याला तेवढी जाणीव नव्हती त्या घटनेची की घरी काही घटना घडली, मला कुत्रा चावला किंवा काही पण, पण 5 वर्षाच्या आधीच्या या घटना कदाचित आपल्याला नाही आठवणार, पण त्या घटना काही विशिष्ट भावना म्हणून आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये चालल्या जातात आणि मग त्याची भावना जी आहे ती आपल्याला येते. म्हणजे ज्या घटना आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये गेल्या त्याची जाणीव नाही आपल्याला घटनांची, पण त्या घटनांच्या सोबत जी भावना आहे ती मात्र बरेचदा राहते.
0: बरं.
1: हा. आणि काही घटना आपण प्रयत्नपूर्वक विसरायचा प्रयत्न करतो की बा ती नकोशी आठवण आहे, मला नाही आठवण काढायची आहे त्या गोष्टीची, असं करत काही काही हळूहळू त्या फरगेटमध्ये चालल्या जातात.
0: बरं.
1: किंवा जसं एखादी मी भाषा शिकली आहे, जसं 10वीमध्ये 4 होत्या, संस्कृत हिंदी मराठी इंग्लिश, त्यातली संस्कृत चांगली भाषा यायची किंवा पूर्णच्या पूर्ण मार्क मिळाले असतील तेव्हा, पण त्याच्यानंतर मी ती नाही वापरली आहे.

0: तर आज मला ती भाषा येत नाही आहे, परंतु मराठी आणि इंग्लिश भाषा मी तेव्हापासून वापरत आलेली आहे, तर माझी त्या भाषेमध्ये प्रगती होऊन राहिलेली आहे. तर काही गोष्टी आपण काही नाही वापरलं तर हळूहळू फॉरगेट मध्ये चाललं जात.
1: बरं, तर आता मुलांच्या बाबतीत आपण अर्थात सगळ्याच वयानुसार आपण यावर प्रकाश टाकणार आहोत, खास करून विद्यार्थी दशेतल्या मुलांना त्यांची मेमरी कशा पद्धतीने ते वाढवू शकतात, स्ट्रॉंग बनवू शकतात, काय सांगाल?
0: सगळ्यात पहिले तर मी हे सांगेन आहे की विद्यार्थ्यांसाठी मेमरी हे खूप मोठं टूल आहे आपली बुद्धिमत्ता वाढवण्याचं, किंवा आपला जो एक अभ्यास आहे त्याच्यामधला आपला कौशल्य वाढवण्याचं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी मेमरी स्किल्स जे आहे ते वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजे, म्हणजे ते प्रयत्न आपल्याला करायला लागतात. तर आता ह्याचे काही टेक्निक्स असतात. आणि दुसरी गोष्ट असं आहे की पहिल्या 10 वर्षांमध्ये आपला मेंदू सुद्धा डेव्हलप होत आहे, तर तुम्ही जशी जशी तुमची मेमरी वाढते किंवा जसं जसं तुम्ही ज्ञान ग्रहण करता तेव्हा आपला मेंदू विकसित होत जातो. एक छोटस उदाहरण देईन मी की जसं आता मराठी मीडियम मध्ये शिकलेला व्यक्ती टेबल्स मराठी मध्ये शिकला असेल आणि पुढे त्यांनी इंग्लिश मध्ये शिक्षण घेतलं असेल, पण टेबल्स म्हणताना कदाचित तो मराठी मध्येच म्हणेल आहे. किंवा लहानपणच्या बऱ्याच गोष्टी, श्लोक असतील, आरत्या असतील, ह्या आपल्याला अगदी खूप नंतरपर्यंत आठवत राहतात, कारण त्या म्हणजे ऍक्च्युअली आपल्या ब्रेनचे कनेक्शन्स वाढलेले आहे, सायनॅप्टिक कनेक्शन्स आपण त्याला म्हणत असतो. ते प्रत्येक तुमच्या ब्रेनच्या ऍक्टिव्हिटी सोबत वाढत असतात, हे बालपणीचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून लहानपणी जितकं मुलं वाचतील, जितकं ज्याला आपण रिसायटेशन म्हणतो, पाठांतर म्हणतो, जितकं पाठांतर करतील आहे किंवा त्यांना मिळालेलं ज्ञान ते पुन्हा पुन्हा ते रिपीट करतील आहे, आणि एवढंच नव्हे तर त्या ज्ञानाचा उपयोग ते बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी, अधिक ज्ञान घेण्यासाठी किंवा प्रत्यक्ष करून बघण्यासाठी, अशा सगळ्या गोष्टीसाठी जर ते वापरत गेले तर त्यांची स्मरणशक्ती लहानपणी खूप जास्त विकसित होते, त्याचा त्यांना आयुष्यभर फायदा होतो.
1: बरोबर. जेव्हा विद्यार्थी अभ्यास करतात, पण अनेक विद्यार्थ्यांची तक्रार असते, मी तर भरपूर वाचलं, मी तर खूप अभ्यास केला, पण वाचलेलं आठवतच नाहीये, असं का होतं?
0: असं याच्यासाठी होतं की जसं मी तुम्हाला सांगितलं की एक शॉर्ट टर्म मेमरी असते, एक लॉंग टर्म मेमरी असते, आणि ह्याची एक प्रोसेस असते. प्रत्येक गोष्ट आपण शॉर्ट टर्मची लॉंग टर्म मध्ये नाही टाकत. आपला मेंदू ते जज करतो की खरंच हे महत्वाचं आहे का, तर त्या विद्यार्थ्यांनी ते महत्व त्या कंटेंटला देणं आवश्यक आहे. विद्यार्थी जर लिहितो आहे सिंपल, जसं आता स्पेलिंग आपण म्हटलं की तो स्पेलिंग लिहितो आहे पण त्याचं लक्ष समोर टीव्हीकडे आहे, किंवा तो प्रश्नोत्तर लिहितोय पण लक्ष त्याचं टीव्हीकडे आहे, तर भलेही त्यांनी ते लिहिलं असेल पण त्याला ते पाठांतर होणार नाही. पण त्यांनी जर त्याच्याकडे बघितलं, त्या कंटेंटकडे, सांगितलं की हे मला लक्षात ठेवायचं आहे, ही जेव्हा इन्स्ट्रक्शन मेंदूला जाईल तेव्हा तो अधिक चांगल्या रीतीने ते लक्षात ठेवू शकेल.
1: हो.
0: किंवा तीच गोष्ट त्यांनी वारंवार ऐकली तरी सुद्धा तो लक्षात ठेवू शकतो. पण जसं जसं विद्यार्थी मोठा होतो तसं तसं त्याला हे कोणी वारंवार ऐकवत नाही जसं लहानपणी ऐकतो.
1: हो.
0: मग त्याला ते स्वतःच प्रयत्न करायला लागतात. तर आता विद्यार्थ्यांमध्ये काय समस्या येते की ते जर अभ्यासाला बसले असताना त्यांनी जर त्या अभ्यासाला प्रक्रियेला तेवढं महत्वच दिलं नाही की मला हे का बरं करायचं, किंवा त्यांना हे नाही कळलं की मला आज वाचलेलं 8 दिवसांनी परीक्षा आहे किंवा 10 दिवसांनी आहे किंवा महिनाभराने लक्षात ठेवायचंय, हे जर नाही सांगितलं तर मेंदू ते कदाचित लक्षात ठेवणार नाही. आणि एक जी साधारण पद्धत आहे की तुम्ही आज जसं शिक्षकांनी शिकवलं तर तुम्ही घरी जाऊन वाचलं, 4 दिवसांनी तुम्ही ते तो लेसन पुन्हा थोडा रिवाईज केला, पुन्हा 4 दिवसांनी तुम्ही तो पुन्हा थोडा रिवाईज केला, तर ते तुमचे जे कंटेंट आहे ते तुमच्या ब्रेन मध्ये पक्क जाणार.
1: हो.
0: आणि मग तुम्ही जेव्हा परीक्षेच्या आधी रिव्हिजन करणार तेव्हा तुम्हाला ते खात्रीनी असेल. पण काही विद्यार्थ्यांची सवय असते की मी परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करीन.
1: हा.
0: इतका सारा कंटेंट
1: एका दिवसात
0: जर तुम्ही आधी काहीच वाचलेलं नाही तर ते होणार नाही. मग भलेही ते जागरण करो तेव्हा का दिवसभर अभ्यास करो, तर मेमरी मध्ये गोष्टी जाण्यासाठी ही एक पद्धत असते.
1: हो. मग आता या विद्यार्थ्यांनी एक्झाम पिरियडच्या दरम्यान कशी काळजी घ्यायला हवी, कुठल्या गोष्टींवर जास्त भर द्यायला हवा जेणेकरून त्यांची स्मरण शक्ती वाढेल?
0: हा. तर एक्झामच्या दृष्टीने जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा मी विद्यार्थ्यांना हे सांगते की तुमच्यासाठी एक्झाम हे काही सरप्राईज नाही आहे. आपल्याला माहिती आहे की एवढा कोर्स झाल्यानंतर युनिट टेस्ट होते, एवढा कोर्स झाल्यानंतर दुसरी युनिट टेस्ट होते, मग तिमाही मग वार्षिक, त्यामुळे आपल्याला हे सरप्राईज नाही. मग तुम्ही आज जेव्हा अभ्यास करता तेव्हा तुमचा तो थॉट प्रोसेस जो आहे ती तशीच राहिली पाहिजे की मला हे आठवायचंय, मी आत्ता अभ्यास करतोय कारण टीचर रागवतील.

0: आई तिथे बघते तर मी आपलं पुस्तक घेऊन बसलाय, अशा पद्धतीने अभ्यास केला तर ते होणार नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं सिलेबस जे आहे त्याचा पण त्यांना अंदाज असतो. साधारण चौथी पाचवी पासून मुलांना ती आयडिया येऊन जाते की युनिट टेस्ट असेल तर 3 लेसनची किंवा ही असेल तर 6 लेसनची किंवा 9वी 10वीच्या मुलांना पूर्ण पुस्तक कदाचित कोर्सला असेल आहे. तर हे एवढं कंटेंट एवढा पिरियड आणि मग परीक्षा, हे ज्याला समजतं तो बरोबर पहिल्या दिवशीपासून आपल्या ब्रेनला तशा इन्स्ट्रक्शन देतो.
1: बरोबर. इथे डॉक्टर एकाग्रतेचं खूप महत्व येईल.
0: एकाग्रता खूप जास्त महत्वाची आहे, कारण आपला मेंदू काही गोष्टी जेव्हा रजिस्टर करतो आहे किंवा त्याचं मी तुम्हाला सांगितलं की ती एक इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग येते, तर कोडिंग होत असतं आपल्या ब्रेनमध्ये. तर अशा वेळेस तुमच्या कानावर खूप आवाज पडले आहे, तुमच्या मनात काहीतरी दुसरंच आहे, समोर टीव्ही सुरू आहे, तर मग तुमचं ते कोडिंग बरोबर होणार नाही आणि ते लॉंग टर्म मेमरीत जाणार नाही. तसंच तुमच्या भावनांचा पण त्याच्यावर परिणाम होत असतो. आपण खूप रागात आहो, आपण खूप दुःखी आहो किंवा इव्हन आपण खूप आनंदात आहो, अशा वेळेस सुद्धा जर मुलांनी ते अभ्यास करायचा आणि ही एवढी इन्फॉर्मेशन माझ्या ब्रेनमध्ये टाकायची असं म्हटलं तर कदाचित ते होणार नाही. त्यामुळे मानसिक दृष्ट्या सुद्धा अभ्यास करताना शांत राहणं, आपल्या अभ्यासाला महत्व देणं आणि त्या व्यतिरिक्त काही जसं तुम्ही मेमरी टेक्निक्स विचारताय तर असे पुष्कळसे टेक्निक्स असतात की ज्याद्वारे आपण त्या गोष्टी रजिस्टर करत असतो आपल्या ब्रेनमध्ये. तर तुमचा ब्रेनच तुम्हाला सांगत असतो, फक्त तुम्ही ते वापरलं पाहिजे. जसं आता एखादा चॅप्टरचं सुरुवात दिसली आणि त्यांना दिसलं की अरे हे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग शिकवत आहे, तर आपला ब्रेन ऑटोमॅटिकली एका साईडला लिव्हिंग एका साईडला नॉन लिव्हिंगचा विचार करतो. मग तुम्ही जर लिहून पाहिलं की हे असे असे, मग लिव्हिंगचं काय 1, 2, 3, मग नॉन लिव्हिंगचं काय 1, 2, 3, म्हणजे तुमचा ब्रेन त्याला एक स्कीम देत आहे किंवा एक चार्ट देत आहे आणि त्याच्याने तुम्ही अच्छा हे असे असे हे असे असे त्या गोष्टी ज्या आहे त्या तुमच्या ब्रेनमध्ये पक्क्या राहतात.
1: बरोबर.
0: किंवा फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्यांनी विचार केला की मला हे फॉर्म्युले पाठ करायचे आहे तर मी ते लाल पेनने लिहितो किंवा हिरव्या पेनने लिहितो, तर तुमचा ब्रेन ते पण रजिस्टर करेल की ही गोष्ट हिरव्या पेनने लिहिलेली होती, मग परीक्षेत कदाचित अरे हे ग्रीन पेनने लिहिलेलं होतं मी.
1: बरं.
0: कारण त्या ब्रेननी ते कशाशी तरी असोसिएट केलं, कारण त्या विद्यार्थ्यांनी एफर्ट घेतला ना.
1: बरोबर.
0: त्यांनी त्याच्या ब्रेनला सांगितलं की हे महत्वाचं आहे, मी निळा पेन ठेवून मी हिरवा घेतोय आणि मी हे लिहितो आहे, मी ह्याला स्क्वेअर मध्ये लिहिलेलं आहे. तुमचा मेंदू ते रजिस्टर करतो.
1: विचारांना चालना देणं किती
0: चालना देणं गरजेचं आहे,
1: विविध आणायला पाहिजे.
0: हो, ते आणायला पाहिजे.
1: म्हणजे एकाग्रता ही हे स्मरणशक्ती वाढवण्याचं हे पहिलं पाऊल आहे.
0: पाऊल आहे, हरकत नाही.

0: आता सोशल मीडिया इतका वाढत चाललेला आहे, तर कसं ह्या मुलांनी त्या सोशल मीडियाचा कसा वापर करायला हवा, कारण अभ्यासाच्या दृष्टीने ते महत्वाचं ठरतं आणि थोडे घातक परिणामही दिसून येतात, तर कसं मुलांनी त्यावर नियंत्रण ठेवायला हवं?
1: याच्यासाठी पुन्हा मी तो एक शब्द वापरेन की आपला ब्रेन जेव्हा गोष्टी मेमोराइज करतो किंवा स्मरणशक्तीत टाकतो, विशेषतः अभ्यास जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा तो काहीतरी विशिष्ट कोडिंग करत असतो ब्रेनमध्ये, ते होत असतं. आता मुलांनी जर विचार केला की सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा स्क्रीनच्या माध्यमातून मी ऐकतो आहे बॉ, किंवा कोणीतरी मला समजवत आहे बॉ, तर तुमचा ब्रेन ती कोडिंगची प्रोसेसच करणार नाही आणि मग असं वाटेल की मी तर शिकतोय पण मला काही लक्षातच येत नाही. हा पहिला गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा तुमचा हा स्क्रीन टाइम वाढलेला असतो, म्हणजे लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, टॅब असेल, काही पण असेल, तर त्यांनी काय होतं की तुमच्या ब्रेनमध्ये असं होतं की हे मला थोडीच लक्षात ठेवायचंय, मी इतकं कंटेंट पाहतो की सगळं मला लक्षात नाही ठेवायचंय, तर मेंदू हळूहळू गोष्टी रजिस्टर करणंच विसरून जातो किंवा त्याच रजिस्टर करेल ज्या मला खूप आवडल्यात, आणि मग त्याच्यामध्ये जर अभ्यास बसत नसेल तर अभ्यास लक्षात ठेवण्याची क्षमता हळूहळू कमी होते.
0: बरं बरं डॉक्टर, एक महत्वाचा प्रश्न, विसरणं आणि लक्षात ठेवणं याचा काय संबंध आहे?
1: खूप जास्त आहे, कारण जसं आपण काही गोष्टी म्हटलं लक्षात ठेवतो, तर काही गोष्टी आपण लक्षात नाही पण ठेवत, त्याला आपण दोन तीन टर्म्स वापरल्या जातात. एक आपण म्हणतो अनलर्निंग. अनलर्निंग म्हणजे एक पद्धत मी

0: शिकली आहे, आता त्याच्यावर मला दुसरी पद्धत शिकायची आहे, तर ही मला विसरायची आहे. तर हे अनलर्निंग आपलं एक तर वेळेने होतं, जर आपण ती गोष्ट वापरली नाही तर हळूहळू ती अनलर्न होते, किंवा आपल्याला ती दुसरी शिकावी लागते. जसं आता आपण कॉम्प्युटर वापरतो तर त्या कॉम्प्युटरमध्ये फास्ट डेव्हलपमेंट होत असते, तर तुम्ही जी पद्धत आधी शिकली असता ती तुम्हाला अनलर्न करावी लागते. जसं पूर्वी तो माऊस वापरायची तर ती सवय होऊन गेलेली असते, मग त्याचं ते वेगळं आलं, मग आपल्याला तो माऊस वापरण्याची पद्धत अनलर्न करून दुसऱ्या पद्धतीने स्क्रोल करण्याची पद्धत शिकावी लागली. असे अनेक गोष्टी आपल्या रोजच्या याच्यात होत असतात. तर हे अनलर्निंग होतं कारण आपल्याला नवीन शिकायचं आहे. आणि दुसरं म्हणजे विसरणं. विसरणं म्हणजे आपण ज्या गोष्टी आधी लक्षात ठेवलेल्या होत्या त्या मला आता आठवत नाही आहेत.
1: बरं,
0: मग त्या वेळेनुसार असतील, त्या मी पर्पजफुली गेलं असेल, किंवा कदाचित मेंदूची लक्षात ठेवायची क्षमताच कमी होत असेल, तर त्याचे कारण काही राहू शकतात. आणि काही गोष्टी ज्या महत्वाच्या नाही तो आपला मेंदू आपोआप विसरतो, कारण नाहीतर मग आपल्यावर इन्फॉर्मेशन ओव्हरलोड होईल. जसं आपण बालपणी काही कविता शिकलो असतो, सपोज 15 कविता शिकलो, आपल्याला एकच आठवणार जी खूप छान होती, पण त्या 15 विसरणं पण गरजेचं आहे, कारण आपण अजून शिकलो.

0: मेंदूची लक्षात ठेवायची क्षमताच कमी होत असेल तर त्याचे कारण काही राहू शकतात. आणि काही गोष्टी ज्या महत्वाच्या नाही तो आपला मेंदू आपोआप विसरतो, कारण नाहीतर मग आपल्यावर इन्फॉर्मेशन ओव्हरलोड होईल. जसं आपण बालपणी काही कविता शिकलो असतो, सपोज 15 कविता शिकलो, आपल्याला एकच आठवणार जी खूप छान होती, पण त्या 15 विसरणं पण गरजेचं आहे, कारण आपण अजून शिकलो आहेत. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, पण त्या 15 जेव्हा आपण शिकलो त्या कविता जरी नाही आठवल्या पण त्या शिकण्यामुळे ब्रेनची जी डेव्हलपमेंट झाली ती राहते.
1: बरोबर.
0: म्हणून तुम्ही नवीन शिकू शकता.
1: म्हणून सतत शिकत राहायला
0: पाहिजे.
1: मेंदू आपला चालू
0: राहा. बरोबर आहे.
1: आता विसरणं हे वयानुसार होत जातं का?
0: याच्यामध्ये जे महत्वाचं आहे की काही लहान मुलांची लक्षात ठेवण्याची क्षमताच कमी असते.
1: बरोबर.
0: ज्याला आपण म्हणतो की ओव्हरऑल कदाचित त्याची बुद्धिमत्ताच कमी असेल आहे, तर हा एक ज्याला आपण डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम म्हणतो, विकासात्मक समस्या आहे की त्या मेंदूची क्षमताच कमी आहे. मग या मुलांना शिक्षणात प्रॉब्लेम येतात आणि असे 10 ते 15% मुलं आपण बघत असतो. हे झालं मुलांमधलं. मग जसं जसं आपण मोठं होतो तसं तसं आपल्याला जाणवायला लागतं की अरे काही गोष्टी आपण विसरतोय किंवा काही चेहरे आपण विसरतो आहे. तर हे एक ती वयानुरूप प्रोसेस असते. कधी कधी इन्फॉर्मेशन ओव्हरलोड झालेलं असतं.
1: बर.
0: कधी कधी ताणतणाव असतो. कधी कधी आपण चुकीच्या दिशेने खूप ओव्हर थिंकिंग करत असतो एका याचं की आपण दुसऱ्या गोष्टी आयुष्यातल्या विसरूनच जातो. तर असे अनेक कारण असतात की ज्याच्यामुळे आपल्याला कधी कधी नाही आठवत.
1: बरं. विसरायला तो नको. हो. मग वयाचा कुठलाही टप्पा असो. तर अशांनी आपला मेंदू सक्षम राहायला हवा, कार्यान्वित राहायला हवा, सतत मेंदूला चालना देण्यासाठी मेमरी इम्प्रुव्हमेंट थोडक्यात ती वाढवण्यासाठी काय मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजे?
0: तर एक तर आपली जी लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आपण ज्याला म्हणतो, ती जर बॅलन्स्ड लाईफस्टाईल असेल तर ऑटोमॅटिकली आपली मेमरी चांगली राहते. म्हणजे आपला आहार जो आहे, पुरेशी झोप घेणं हा खूप महत्वाचा आहे. किंवा खूप जास्त थकवा आला असेल तरी मग आपला मेंदू तेवढा कार्यक्षम राहत नाही. किंवा आपण भावनिकरित्या खूप टोकाच्या भावनांमध्ये जास्त
1: गुंतलो
0: आहे तरी सुद्धा तुमची हे कमी होते. व्यायाम जर नसेल, कारण व्यायामाने सुद्धा आपली ओव्हरऑल बॉडी सिस्टम चांगल्या रीतीने काम करत असते, मेमरीवर पण होते. आणि सामाजिकरण, म्हणजे समाजात जाणं, लोकांशी बोलणं, नवीन गोष्टी शिकणं, ह्या गोष्टींचा सुद्धा मेमरीवर खूप जास्त पॉझिटिव्ह परिणाम होत असतो. त्याच्यामुळे योग्य जीवनशैली जर ठेवली तरी सुद्धा तुमची स्मरणशक्ती वाढू शकते. पण एका पर्टिक्युलर वयानंतर जर आपण आपल्या मेंदूला चालना नाही दिली तर जे एजिंगनी जे कमी होणार असते ते जरा लवकर व्हायला लागतं. त्याच्यामुळे आजकाल त्याला न्यूरोबायोलॉजिक्स म्हणतात. किंवा 50 नंतर 60 नंतर तुम्ही चेस खेळा, तुम्ही काय
1: बोडो
0: खेळा, कोडो सोडवा,
1: संवाद साधणं,
0: संवाद साधणं, ते सामाजिकरणाचा भाग आहे की तुम्ही बोलत राहा, ऐकत राहा कानावर चांगल्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टींनी तुमची मेमरी अजून चांगली कार्यान्वित राहते.
1: आणि सकारात्मक विचार,
0: कारण नकारात्मक विचार आले की ते भावनांचं प्रमाण वाढतं, निगेटिव्ह भावनांचं. त्याच्यामुळेच पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला आपण म्हणू.
1: बरं.
0: आणि एक एफर्ट्स की बा मला आता हे वाचन कंटिन्यू ठेवलं, रोजचा पेपर मी वाचला पाहिजे, काय घटना झाली तर मग माणूस विचार करतो, मग त्यांनी तुमची मेमरी वाढायला मदत होते.
1: बरोबर. आता ही मेमरी वाढवण्यासाठी व्यायामाची जोड कितपत योग्य ठरेल, किती महत्वाची ठरेल?
0: व्यायामाची जोड म्हणजे असं आहे की जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या शरीरातल्या प्रत्येक स्नायूला काही ना काही स्टिम्युलेशन आपण ज्याला म्हणतो तसं मिळत असतं. त्यांनी तुमचं ओव्हरऑल सर्क्युलेशन वाढत असतं, तुमचं मेटाबॉलिझम त्याच्यामुळे हे होत असतं, त्याचा ब्रेनवर नक्कीच सकारात्मक परिणाम होत असतो. तुम्हाला एक चांगलं गुड फिलिंग येतं, ती तुमची गुड डिसिप्लिन आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या मेमरीवर सकारात्मक परिणाम होत असतो.
1: हो. एक 60 नंतरच्या वयाच्या टप्प्यातील व्यक्ती म्हणतात की मला मधल्या काळातलं आठवतं, आताच आठवतच नाही, किंवा मी एक क्रिया करायला जातो आणि नेमकं काय काम करायला आलो तेच विसरलो. सामान्य विसरभोयपणा किंवा गंभीर आजार, जसं उदाहरणार्थ डिमेन्शिया आपण म्हणतो, अशा आजारांमधला फरक कसा ओळखायला हवा?
0: एकतर जेव्हा तुम्हाला असं अचानक एखादी गोष्ट आठवत नाही, तर मी जसं म्हटलं की काही गोष्टी आपल्या विस्मरणात गेल्या असतात कारण आपण त्या कधी वापरल्या नाही.
1: हो.
0: गाणे म्हणणं किंवा आता ते गाणं मला नाही आठवत आहे, पूर्वी मी म्हणायचो, तर हे कसं आहे, तुमचं यूज न केल्यामुळे ती मेमरी गेलेली आहे. पण मी आत्ता केलेली घटना मला आठवत नाही, मी आंघोळ करून आलो की नाही मला हे आठवत नाही. असं जेव्हा रोजच्या याच्यामध्ये आपल्याला जाणवायला लागतं की अरे मला हे नाही आठवत आहे किंवा आठवायला मला त्रास व्हायला लागलेला आहे, तेव्हा मला असं वाटतं थोडं अलर्ट होणं गरजेचं आहे. आणि हे जे इतर कारण तुम्ही आता म्हटले की खूप भावनात्मक झालेलं आहे का, किंवा तुमचा आहार व्यायाम योग्य नाही आहे का, सोशली तुम्ही

0: खूप
1: इन्वॉल्व नाही आहे.
0: जोडलेले नाही का, तर हे कारण जर नसतील आणि तरी सुद्धा तुम्ही विसरत असाल तर मला असं वाटतं तज्ञांचं, तुमचे जे फिजिशियन असतात त्यांना सांगणं गरजेचं आहे. कधी कधी एखाद्या व्हिटॅमिनच्या डेफिशियन्सी मुळे सुद्धा असं होऊ शकतं.
1: बरं,
0: त्याच्यामुळे ती ओव्हरऑल आपली एक तपासणी करून घेणं गरजेचं आहे.
1: बरोबर. आता आहार, झोप याचा कसा स्मरण शक्तीवर परिणाम होतो आणि ती सायकल व्यवस्थित त्या व्यक्तीने ठेवणं गरजेचं आहे, काय सांगा?
0: झोपेचा आणि ह्याचा खूप संबंध आहे. म्हणजे बरेचदा आपण असं म्हणतो की जेव्हा तुम्ही खूप अभ्यास करता त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही शांत झोपता तरी तुमचा ब्रेन ती इन्फॉर्मेशन त्याचं कार्य करत असतो, म्हणजे त्याचं कोडिंगचं काम सुरू असतं, कारण तुम्ही बाकीच्या गोष्टींपासून त्या ब्रेनला आता आराम दिलेला आहे. तर तुम्ही जे शिकला आहात ते अजून झोपेमुळे, म्हणजे योग्य झोपेमुळे ते अजून चांगल्या रीतीने रजिस्टर होतं. सकाळी उठून तुम्ही त्याला आठवू पण शकता.
1: हो,
0: पण तुम्ही जर पुरेशी झोप घेतली नाही किंवा खूप झोपेत असताना तुम्ही अभ्यास केला किंवा खूप थकलेला आहात तुम्ही, तर अशा वेळेस मात्र आपला मेंदू तेवढा सक्रिय राहत नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं हे मेंदूचं कार्य आहे.
1: बरोबर.
0: तर बाकीच्या कार्यांमुळे जर तो मेंदू थकला असेल तर मात्र तुमची मेमरी थोडीशी प्रॉब्लेमॅटिक
1: होऊ शकते. तर जाता जाता सगळ्याच व्यक्तींना, सगळ्यांनाच तुम्ही आपली मेमरी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काय मंत्र सांगाल?
0: सगळ्यात पहिले तर मी हे सांगेन की तुम्ही एक तर विद्यार्थी असाल नाही तर पालक असाल, तर विद्यार्थ्यांनी स्वतःला हे सांगायचंय की हा माझा मेमरीच्या दृष्टीने खूप महत्वाचा पिरियड आहे. तसंच पालकांनी हे जाणून घेतलं पाहिजे की मुलांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने लहानपण हे खूप महत्वाचं आहे, त्यांचं जे शैक्षणिक आपण वय म्हणतो, आणि तेव्हा तुम्ही हर तऱ्हेने मेमरी वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे, पाठांतर केलं पाहिजे, लिहून आठवून लिहून पाहिलं पाहिजे. वेगवेगळे न्यूमोनिक्स असतात, वेगवेगळे चार्टिंग असतं, माइंड मॅपिंग असतं, टेक्निक्सचा वापर करून आपण मुलांची बुद्धिमत्ता आणि मेमरी वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जे थोडेसे मोठे आहे त्यांनी सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रकारे वाचन करत राहिलं पाहिजे, चर्चा करत राहिली पाहिजे, स्वतःला ऍक्टिव्ह ठेवलं पाहिजे, आजूबाजूला घटणाऱ्या घटनांवर विचार केला पाहिजे, सामाजिकरण केलं पाहिजे, तर तुमची सुद्धा मेमरी तेवढी स्ट्रॉंग राहील, मेंदू तुमचा फ्रेश राहील, आणि आपले जे रोजचे व्यवहार आहे ते करण्यासाठी म्हणा किंवा एक पुढे आपल्याला विकासात्मक पाऊल घेण्यासाठी सुद्धा मेमरी हे खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर. मेंदू हा आठवणींचा खजिना आहे, फक्त त्या खजिन्याची दारं उघडण्याची योग्य किल्ली आपल्याला सापडायला हवी.
0: बरोबर.
1: आणि मग अशी मी आठवणींचा विषय काढला होता, अनेक अशा आठवणी आहेत त्या प्रत्येक व्यक्तीने एकमेकांना शेअर केल्या पाहिजे. कदाचित जुनंही आपल्याला आठवायला लागेल किंवा मी विसरायला लागली आहे आता मला आठवतच नाही, ही जी भावना सतत अनेक महिलांना त्रास देत असते ती भावना कमी करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. तर हे सर्वस्वी आपल्या विचारांवर अवलंबून राहील.
0: नक्कीच.
1: तर डॉक्टर जयश्री शिवलकर, आपण इथे आलात आणि मेमरी इम्प्रूव्हमेंट याविषयी सविस्तर माहिती दिलीत. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू. नमस्कार.
1: आणि डॉक्टर, आज आपल्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: एक नाम सिनेमामध्ये एक चिठ्ठी आई है असं गाणं आहे, खूप फेमस गाणं आहे ते. तर त्या चिठ्ठी सोबत ती नुसती चिठ्ठी नाही, तो नुसता संदेश नाही, तर तो एक भावनांचा आठवणीचा पेटारा आहे असं ते गाणं आहे.
1: बरोबर.
0: तर तुम्ही ते वाजवू शकता.
1: नक्की ऐकूया.

0: आरोग्य संवाद या मालिकेमध्ये मेमरी इम्प्रूव्हमेंट याविषयी डॉक्टर जयश्री शिवलकर यांची राखी पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणींनो, यानंतर आपल्या कार्यक्रमात जागर आर्थिक साक्षरतेचा. या मालिकेमध्ये व्यवसायातील ताळेबंद याविषयी चार्टर्ड अकाउंटंट प्रीती राजंदेकर यांची ही मुलाखत आपण ऐकणार आहात. चला तर ऐकूया. मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेमध्ये अतिशय छान विषय घेऊन आलोय आणि तो म्हणजे व्यवसायातील ताळेबंद. एखादा व्यवसाय, एखादी कंपनी चालवायची म्हणजेच आर्थिक उलाढाल ही आलीच, त्यात त्या कंपनीची बॅलन्स शीट ही खूप महत्वाची असते. त्या बॅलन्स शीटवरच कंपनीचा नफा तोटा, वर्षाची आर्थिक उलाढाल ही अवलंबून असते. पण बरेचदा काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. तर मैत्रिणींनो, आज याच विषयावर आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. विषय आहे व्यवसायातील ताळेबंद आणि यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या प्रीती राजंदेकर यांना. तर प्रीती राजंदेकर, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: प्रीतीताई. आपल्या आजच्या विषयानुसार व्यावसायिक ताळेबंद म्हणजे नेमकं काय आणि ते कशासाठी वापरलं जातं?
1: व्यावसायिक ताळेबंद, ज्याला आपण बॅलन्स शीट म्हणतो, जसं नॉर्मल इन्व्हेस्टर असेल आहे, जसं आपण कंपनी म्हणू तर कंपनी काही शेअर्स इश्यू करते, त्याच्यासाठी शेअर होल्डर्सनी त्या कंपनीत इन्व्हेस्ट करण्यापूर्वी त्याची बॅलन्स शीटची परिस्थिती कशी आहे, म्हणजे त्याच्यावरून ती किती हेल्दी बॅलन्स शीट आहे हे बघतात. तसंच जसं इंडिव्हिज्युअल आहे, म्हणजे आपण स्वतःच व्यवसाय करतो आहे, तर त्याच्यामध्ये पण आपण काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो, आपले देणे किती आहे, येणे किती आहे, या सगळ्या गोष्टी असतात. पण ताळेबंद पूर्ण जाणून घेण्याच्या आधी आपल्याला एक महत्वाची गोष्ट जाणून घ्यावी लागते, ती म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजे नफा तोटा विवरण. तर नफा तोटा विवरण आणि बॅलन्स शीट याच्यामध्ये काय फरक आहे हे पण आपण पहिले जाणून घेऊया.
0: अगदी.
1: नफा तोटा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर सगळ्यात पहिले हे महत्वाचं असतं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती वेळा बनवता येतो. तर तसं पाहिलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण एक महिन्याचाही बनवू शकतो. हा एक असा पिरियड दाखवतो, म्हणजे जसं 1 एप्रिल ते 31 मार्च, जसं आपलं जे आर्थिक वर्ष असतं, भारतात जे आर्थिक वर्ष फॉलो केलं जातं हे 1 एप्रिल पासून चालू होतं आणि 31 मार्च 2027 ला संपतं. पण ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहे किंवा असे छोटे पण व्यावसायिक जे आहे, हा आपला प्रॉफिट जो आहे 1 महिना 2 महिना असे त्यांची जी काही ठरलेली त्यांच्या ऑफिसमध्ये ठरलेली सिस्टीम आहे त्याच्यानुसार ते काढतात. त्याचा फायदा त्यांना असा होतो की जसं आपण ठरवलं की 3 महिन्याचं प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा तोटा विवरण बनवायचं, तर आपल्याला जेव्हा आपण 3 महिन्याचं बघतो तर आपण आधी काहीतरी ठरवलं होतं की जसं आपले सेल्स 3 महिन्यात 10 लाख रुपये व्हायला पाहिजे, पण नाही झाले. मग का नाही झाले याचे कारण आपल्याला शोधता येतात.
0: बरोबर.
1: आता नफा तोटा, जसं नावच त्याचा नफा तोटा आहे, तर याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की आपल्याला याच्यातनं काय बघायला मिळेल.
0: प्रीतीताई, आताच तुम्ही म्हणाल्या की नफा तोटा यावर सुद्धा व्यावसायिक ताळेबंद जे आहे ते अवलंबून असतं. तर नफा तोटा म्हणजे नेमकं काय?
1: नफा तोटा म्हणजे एक असं विवरण आहे, जसं नावावरूनच आपल्याला लक्षात येईल की आपण जो पण काही बिझनेस करतोय त्याच्यात आपल्याला नफा होतोय का, म्हणजे प्रॉफिट होतोय का, की लॉस होतोय. आता ऍक्च्युली कोणताही व्यवसाय हा जेव्हा आपण चालू करतो तर त्याचा मागचा जो उद्देश असतो हा प्रॉफिट होणं हाच महत्वाचा असतो.
0: बरोबर.
1: पण त्याचं वेळोवेळी कंपॅरिझन करून काय होतंय याचं अनालिसिसही आपल्याला याच्यातनं करता येतं. तर या विवरणाच्या 2 बाजू असतात. याच्या उजवीकडे असतो रिव्हेन्यू, म्हणजे सेल्स. जसं मी एखादी वस्तू बनवली आणि विकली तर सेल्सची जी फिगर असेल ती येते. तसंच जर का मी वस्तू मॅन्युफॅक्चर करून विकत आहे किंवा मी वस्तू विकत घेते आणि विकत आहे, तर अशा वेळेस त्या काही वस्तू राहून जातात. जसं मी आता 200 वस्तू आणल्या तर सगळ्या 200 वस्तू विकल्या जातील असं नाही होत. मग ज्या काही वस्तू विकल्या त्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो, तो आपण सेल्सच्या खालोखाल क्लोजिंग स्टॉक येतो. ही झाली आपली नफा तोटा विवरणाची उजवी बाजू. आता डाव्या बाजूला काय येतील? तर आपण जे काही सेल्स केले किंवा आपण जे काही बनवलं किंवा विकत घेतलं त्याची पण आपल्याला पैसे द्यावे लागले. मग ते जे एक्सपेन्स असतात, तर याच्यामध्ये मुख्यतः 2 एक्सपेन्सेस डिवाइड होतात, एक डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट म्हणजे जसं आपण एक एक्झाम्पल घेऊ की मी एक नारळाचं तेल काढायचा माझा व्यवसाय आहे, तर मग नारळाचा तेलाचा जो व्यवसाय आहे तर मला रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल काय लागेल, तर नारळ लागतील. मग आता त्या

0: बाराच्या याच्यासाठी मला वर्कर पण लागतील काही.
1: हो
0: मग त्या वर्करला मी पैसे दिले, मग जे नारळ मी आणले ते मी गाडीत आणले, ट्रान्सपोर्टनी मागवले, तर त्याचं पण एक भाडं येईल आहे. तर ते सगळे झाले डायरेक्ट एक्सपेन्सेस.
1: अच्छा,
0: याच्यामध्ये अजून एक आहे की जसं इकडे क्लोजिंग स्टॉक आहे, असं मागच्या वर्षीचं पण काहीतरी उरलं असेल, तर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये पहिले आपल्याला ओपनिंग स्टॉक दिसतो, मग आपले परचेसेस, मग आपण लेबरला काही काही पेमेंट केले. म्हणजे त्या गोष्टी की जर का आपण त्या गोष्टी आपण पे केल्या नाही तर ते कामच पुढे सडकणार नाही, त्यालाच आपण म्हणतो डायरेक्ट एक्सपेन्स.
1: अच्छा,
0: मग आता आपण वस्तू बनवली, आता आपण नारळाचं तेल बनवलं, पण आता त्याचा पुढचा प्रश्न येतो की हे सगळं मला विकायचे, मग मला सेल्स लोक लागतील, मग याचं मला अकाउंटिंग पण करायचं आहे, मग मला अकाउंटिंग वाले लोक लागतील, मला एक थोडी ऑफिसची जागा लागेल आहे. आता कसं आहे की या लोकांना मी सगळ्यांना पैसा देते, ऑफिस भाड्याने घेतले किंवा विकत घेतलं, आपण समजू की आपण ऑफिसची जागा भाड्याने घेतली, मग अशा वेळेस काय होईल, हे जे एक्सपेन्सेस आहे हे इनडायरेक्ट एक्सपेन्स झाले. कारण एका बाटलीवर मी किती नारळ युज केले हे मी सांगू शकते, पण एका बाटलीवर म्हणजे ह्या लोकांचं कसं आहे की जर का मी नाही केलं प्रोडक्शन पण मला यांचे पैसे ते द्यायचेच आहे, म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्स तुम्हाला नाही होणार, पण इनडायरेक्ट एक्सपेन्स तर तुम्हाला होतीलच. मग डायरेक्ट एक्सपेन्स इनडायरेक्ट एक्सपेन्स झाले. मग आता प्रश्न येतो मशिनरीचा. मी आता काही मशीन घेतली आहे विकत, पण जसं आपण पाहतो की आपल्याकडे आपण एक कार घेतली, ती पहिल्या वर्षी जितकी छान असते ती दुसऱ्या वर्षी नाही राहत, ती तिसऱ्या वर्षी पण नाही राहत. मग याला आपण काय म्हणतो की ही डिप्रिशिएट होते, म्हणजे याला मराठीत आपण म्हणतो घसारा. मग अशा जवळपास जे पण व्यावसायिक आहे, जे मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, तुम्हाला बघायला मिळेल की ते बरोबर डिप्रिसिएशन लावतात. आता डिप्रिशिएशन म्हणजे कसं की आपण डायरेक्ट एक्सपेन्स दिसतात, इनडायरेक्ट एक्सपेन्स आपण पे करतो, पण डिप्रिसिएशन आपण पे नाही करत. तर आपण काय करतो की तो नफ्याचा जो काही भाग आहे तो आपण वेगळा काढून ठेवून देतो.
1: अच्छा,
0: असं. मग हा पुढे आपल्याला जेव्हा दुसरी मशीनरी का घ्यायची असेल तेव्हा तो आपल्याला कामात येतो.
1: खरंच म्हणजे नफा आणि तोट्याची बॅलन्स शीट पण अशीच तयार होती.
0: आता पुढे काय होतं की हा जो नफा आला, आता आपण बॅलन्स शीट कडे म्हणजे ताळेबंदाकडे वळूया. ताळेबंदाच्या पण दोन बाजू आहे, उजवी आणि डावी. तर डाव्यामध्ये असेट्स येतात म्हणजे मालमत्ता. तर हा जो प्रॉफिट अँड लॉस मधून जो प्रॉफिट आला हा आता पुढे ताळेबंद पत्रकात जातो.
1: अच्छा, तर त्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो म्हणजे प्रामुख्यानं?
0: जसं आता आपण पाहिलं प्रॉफिट अँड लॉस मध्ये दोन बाजू होत्या, अशा बॅलन्स शीटच्या पण दोन बाजू आहे. तर एक उजवी बाजू आणि एक डावी बाजू. तर याच्या उजव्या बाजूला काय येतं हे आपण पहिले जाणून घेऊया. याच्यात सगळ्यात पहिले तर दायित्व आणि भांडवल बाजू, म्हणजे लायबिलिटीज आणि कॅपिटल. जसं आता एखादा व्यक्ती स्वतःच बिझनेस करतो आहे, तर आपण काय म्हणू की यांनी किती भांडवल इन्व्हेस्ट केलंय आपल्या व्यवसायात. पण मोठ्या मोठ्या कंपनीज मध्ये कसं असतं की जसं तुम्ही बघितलं असेल की एखाद्या कंपनीचा शेअर इश्यू होतो, तो लोक शेअर मध्ये इन्व्हेस्ट करतात, त्याला आपण शेअर कॅपिटल म्हणतो. आणि लायबिलिटी, लायबिलिटी म्हणजे मला काही द्यायचं आहे. जसं मी लोन घेतलंय, आता मी तर 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले पण माझ्या 1 लाखामध्ये तर मशीन नाही आलं ना, मग मी लोन घेतलंय. मग ते जे असतात ते लायबिलिटीज या सेक्शनच्या खाली येतात. तर लायबिलिटीज पण दोन प्रकारच्या असतात. त्याच्यामध्ये असतात लॉंग टर्म लायबिलिटीज, ज्याला आपण म्हणतो दीर्घकालीन दायित्व. तर हे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म कशावरनं ठरतं, तर याचा अगदी सोपा उपाय म्हणजे जर का मी एखादं लोन घेतलं आहे आणि ते मला लोनचा जो परतावा परत करायचा आहे हे मला 1 वर्षानंतर जर का करायचं असेल तर त्याला आपण म्हणू लॉंग टर्म डेट्स.
1: अच्छा,
0: जसे लॉंग टर्म डेट्स तसंच शॉर्ट टर्म डेट्स असतात, त्याला आपण करंट लायबिलिटी म्हणतो किंवा चालू दायित्व. जसं मी आता लेबरला पेमेंट करते आहे हे नेहमीच आहे, नंतर माझं इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे. आता कधी कधी असं होतं की माझी तर बॅलन्स शीट बनून जाते आणि इलेक्ट्रिसिटी बिलचं नंतर येतं. तर हे मला द्यायची आहे. असं जर का आपण पाहिलं की मी ज्यांच्याकडनं काही माल खरेदी केला आहे, जसं नारळाचा पण एक्झाम्पल घेतलं, पण नारळ घेतले तर मला त्यांना पैसे द्यायचे, त्यांना आपण क्रेडिटर्स म्हणतो, म्हणजे धनको मराठी भाषेत धनको म्हणतो. तर त्यांना आपण पैसे देणार, हे सगळे जे आहे करंट लायबिलिटीज आहे.
1: अच्छा,
0: जसं आता इलेक्ट्रिसिटीचं बिल तर अजून पे करायचं आहे पण येऊन तर गेलंय ना, मग ती आपली करंट लायबिलिटी आपल्याला पे करायचीच आहे, म्हणजे पुढे जाऊन हे नफा तोटामध्ये चाललं जाईल. तर असे थकीत बिलं जे आपण नाही दिलेली आहे खूप दिवस झाले, किंवा क्रेडिटर्स आहे जे हे आहे. आता जसं मी म्हटलं करंट लायबिलिटीज, जसं आपण पाहिलं लॉंग टर्म हे 1 वर्षाच्या नंतर असं, असं करंट लायबिलिटीचा अर्थ असा असतो की ते आपल्याला 1 वर्षाच्या आत देऊन द्यायचे आहे, त्याचं पेमेंट करून टाकायचं आहे, हे आहे करंट लायबिलिटी.
1: अच्छा,
0: आणि आपण जसं वरती पाहिलं होतं की कॅपिटल किंवा इक्विटी किंवा भांडवल आपण जे म्हणतो, तो जो नफा तोटा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस मध्ये जो प्रॉफिट आला होता तो याच्यामध्ये ऍड होतो, भांडवलामध्ये तो ऍड होतो.
1: म्हणजे या सगळ्या गोष्टींचा समावेश यामध्ये होतो आणि बॅलन्स शीट तयार करतो.
0: हा, आणि थोडस कंपनीमध्ये तो आपल्याला वेगळा दिसतो.

0: तू म्हणजे तर थोडस आपण काय म्हणू त्याला प्रेझेंटेशनचा पार्ट म्हणतो.
1: बरोबर.
0: बॅलन्स शीटची एक बाजू सांगितली जी होती लायबिलिटीज आणि कॅपिटल, अशी त्याची दुसरी बाजू आहे असेट्स. तर असेट्स मध्ये पहिली जी येते ती येते फिक्स असेट्स म्हणजे स्थिर मालमत्ता. जसं मी म्हटलं की आपण मशीन घेतली ही स्थिर आहे कारण आपण ती मशीन एका जागेवर बसवून देऊ फिक्स करून टाकू आणि मग आपण आपलं प्रोडक्शन म्हणजे जे पण काही उत्पादन आहे ते करणार म्हणून ती फिक्स आहे. तर फिक्स असेट म्हणजे जसं मशीनरी आहे लँड अँड म्हणजे जागा आणि आपली जी बिल्डिंग आहे या सगळ्या फिक्स असेट्स मध्ये. त्याच्यानंतर येते करंट असेट्स. करंट असेट्स म्हणजे जसं अगदी आपल्या हातात आज किती आहे कॅश आहे करंट असेट आहे. नंतर मी कोणाला तरी माल विकला जसं आपण कोणाकडनं घेतला तर ते क्रेडिटर्स होते. आपण माल ज्यांना विकतो आहे ते आपले डेटर्स आहे. मला त्यांच्याकडनं पैसे पाहिजे त्यांनी अजून पैसे नाही दिले तर ते आहेत डेटर्स. हे पण करंट असेट मध्ये येतात. आणि आपल्या बँकेत आता किती पैसे आहेत हे असंच क्लोजिंग स्टॉक म्हणजे आता जसं 200 वस्तू बनवल्या पण माझ्याकडे अजून 20 वस्तू शिल्लक आहे तर तो क्लोजिंग स्टॉक मला त्याच्यात दिसतो. हे सगळं जे येतं हे करंट असेट्स मध्ये येतं. म्हणजे थोडक्यातच असं सांगायचं जसं करंट लायबिलिटी एक वर्षाचं लिमिट असतं तसं करंट असेट्स एका वर्षाचं हे राहतं की विदिन एका वर्षामध्ये आपण काय काय घेतो त्याचा.
1: अच्छा.
0: आणि अदृश्य मालमत्ता हा एक तिसरा आणि महत्वाचा पॉइंट आहे. अदृश्य म्हणजे इनटँजिबल असेट म्हणजे आपल्याला दिसत नाही जसं कॅश दिसते मशिनरी दिसते असं तर ते आपल्याला दिसत नाही. मग हे काय असतं तर आपण ज्याला म्हणतो गुडविल किंवा एक ब्रँड नाव आहे जसं एखादं कोल्ड्रिंकचं ब्रँड नाव असतं किंवा आपण की आता आपण खूप ऐकतो की एखाद्या औषधाचं पेटंट करतो आपण तर हे जे आहे ही त्यांची इंटेंजिबल असेट आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू खूप आहे. जर का त्यांनी ते पेटंट विकायचं ठरवलं तर त्यांना खूप पैसे येतात असं एक एस्टिमेशन असतं ते त्यांच्या त्यांच्या हिशोबानी असतं आणि येतात ती तर त्याला आपण म्हणतो इंटेंजिबल असेट.
1: प्रीतीताई व्यवसायातील अॅन्युअल शीट कशी तयार करायची किंवा बॅलन्स शीट कशी तयार करायची.
0: जसं मी आता तुम्हाला क्रम सांगितला की जनरली आपल्या देशामध्ये काही फॉर्मॅट ठरलेले आहे तर त्याच्यामध्ये हा जो मी जनरल फॉर्मॅट सांगितलं की पहिले तुम्हाला लायबिलिटी साइड म्हणजे जी दायित्वाची जी हे आहे डावी बाजू जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जनरली पहिला याच्यावर कॅपिटल भांडवल दिसेल तुमचं प्रॉफिट जो आता आपण प्रॉफिट अँड लॉस मधनं घेतला तो दिसेल. मग तुमचे लॉंग टर्म जे काही लायबिलिटीज तुम्हाला द्यायचे आहेत त्या दिसतील आणि नंतर सगळ्यात शेवटी करंट लायबिलिटी दिसतील. असं असेटला सुद्धा पहिले फिक्स असेट दिसतात मग नंतर करंट असेट्स म्हणजे चालू जे काही आहे ते आणि नंतर मी जसं तुम्हाला सांगितलं की इंटेंजिबल असेट जर का त्यांनी दाखवले असेल तर ते दिसतात. आता हे शेवटी कसं आहे की हा एक जनरल हे आहे म्हणजे हा सर्व ठिकाणी जवळपास वापरला जातो पण याच्यामध्ये काही काही कंपनीज अशा आहेत जसं बँक्स आहेत यांचा थोडस फॉर्मॅट वेगळा असतो. जसं आपल्यासाठी कॅश करंट असेट आहे पण त्यांच्यासाठी कॅश ही सगळ्यात वरची असते कारण बँकांचं कामच पैसे देणं.
1: बरोबर.
0: तर बँकांची जी बॅलन्स शीट बनते ही त्यांचा जो ऍक्ट आहे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे बनत असते.
1: अच्छा.
0: आणि आपल्याकडे इन्कम टॅक्स मध्ये किंवा याच्यामध्ये हा जो मी फॉर्मॅट तुम्हाला सांगितलं की फिक्स असेट करंट असेट अशा प्रकारे ती बनत असते म्हणजे जनरली हा फॉर्मॅट फॉलो होतो.
1: बरोबर. तर जास्तीत जास्त नफा होण्यासाठी व्यावसायिकाने काय करायला हवं किंवा आपल्या नफ्या तोट्याचं गणित कसं मांडायला हवं.
0: आपण एक शब्द ऐकतो नेहमी कॉस्ट कटिंग हा आपण एक शब्द ऐकतो. कधी कधी आपल्याला एक नवीन कार जेव्हा बाजारात येते तेव्हा ती अशी खूप मोठी वाटते आणि मग नंतर तुम्ही बघाल की त्याचं थोडस वर्ष आपल्याला छोटं वाटायला लागतं. तर आपण याला कॉस्ट कटिंग म्हणतो. म्हणजे जसं काय पर्याय उपलब्ध आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की एखादी जर का खूप चांगली विक्री होणारी वस्तू असेल आहे तर कॉस्ट कटिंग करताना तिची क्वालिटी आपण खराब नको होऊ द्यायला. तर सगळ्यात पहिली गोष्ट असते की आपण कॉस्ट कटिंग केली पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपण आपलं सेल्स वाढवायला पाहिजे.
1: अच्छा.
0: आपण सेल्स वाढवायला पाहिजे जेणेकरून आपलं टर्नओव्हर वाढेल तर मग आपला जो रेव्हेन्यू पण आहे तो पण चांगला होईल.
1: बरोबर. तर प्रीतीताई आपण आपल्या या कार्यक्रमात थोडं थांबूया आणि तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: परिणीता चित्रपटातला कैसी ये पहेली है हे वालं गाणं आवडतं.

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेमध्ये व्यवसायातील ताळेबंद या विषयावर प्रीती राजंदेकर यांच्याशी आपण गप्पा करतोय. तर प्रीतीताई, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रीतीताई, नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद या दोन्ही विवरण पत्रांमध्ये काही फरक आहे का?
1: नफा तोटा पत्रक आणि ताळेबंदी जे विवरण असतं याच्यामध्ये फरक हा आहे की जसं नफा तोटा पत्रक जे आहे एका पिरियडसाठी म्हणतात, म्हणजे एका काळासाठी म्हणतात, जसं एक महिना दोन महिने. पण आपण जे म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं फायनान्शियल इयर, तर जेव्हा आपण इन्कम टॅक्स मध्ये फायलिंग वगैरे करतो तेव्हा ते संपूर्ण वर्षाचं एक वर्षाचं असतं. पण जनरली जसं आपला परफॉर्मन्स काय आहे हे बघण्यासाठी मोठ्या कंपनी किंवा नॉर्मल व्यावसायिक पण एक महिना दोन महिने किंवा तीन महिने अशा यांनी ते बघत असतात. पण तसं नॉर्मली आपण एका वर्षाचा प्रॉफिट पाहतो. बाकी पण मग बरेच एक्सेप्शन असतात, जसं अचानक एखादी पार्टनरशिप आहे ते बंद करायची वेळ आली, तर मग अशा वेळेस तो जो काही पिरियड तीन महिने चार महिन्यांनी ते जर का करत आहे तर त्याचा पण होतो. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवण्याचा मुख्य उद्देश जो असतो ते आपल्याला नफा, म्हणजे आपलं केंद्र जे असतं की आपल्याला किती नफा होतो हे जास्ती महत्वाचं.
0: बरोबर. आणि हे समजणं खूप गरजेचं
1: आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की आता वर्षभर किंवा महिनाभर हे असं. पण बॅलन्स शीटचं काय आहे, बॅलन्स शीट ही त्या दिवशीची असते. म्हणजे जसं प्रॉफिट तर वर्षभर झालं पण बॅलन्स शीट ही त्या दिवशी दिसते. तसं आता आपण फायनान्शियल इयर जर का घेतले 1/4/26 ते 31/3/27, तर 1/4/26 ते 31/3/27 पर्यंतचा प्रॉफिट झाला म्हणून आपण म्हणतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द पिरियड एंडेड असं आपण म्हणतो. आणि बॅलन्स शीटला काय म्हणतो, बॅलन्स शीट ऍज ऑन डेट 31 मार्च असं आपण म्हणतो. ती त्या दिवशीची बॅलन्स शीट असते, म्हणजे त्या दिवशी माझ्याकडे किती असेट्स आहे आणि त्या असेट्स मधून मी किती लोकांना देणं लागते, त्याच्यात माझी कॅपिटल काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स शीट मध्ये असतात.
0: अच्छा. प्रीतीताई, ताळेबंदातील गुणोत्तर विश्लेषण म्हणजे नेमकं काय किंवा ते कसं करायला हवं?
1: मी जसं काही व्यवसाय करते आहे तर माझ्या व्यवसायामध्ये वृद्धी झाली का, मागच्या वर्षी बक्षीस चांगला झाला का किंवा काय झालं हे बघणं पण माझंच काम आहे. तर मी अशा वेळेस काय करते, दोन गोष्टी आपण यांनी कम्पेअर करू शकतो. एक असतो तुलनात्मक ताळेबंद, म्हणजे कम्पेरेटिव्ह बॅलन्स शीट बनवणं. कम्पेरेटिव्ह म्हणजे मी या वर्षीचं बिल घेईल आहे आणि त्याच्या बाजूला मी मागच्या वर्षीचे पण आकडे देईल, तर मग मला कळले की माझे असेट्स वाढले का, मग माझा यावर्षीचा नफा किती होता जो मी आता ऍड करून टाकलाय कॅपिटल मध्ये, नंतर मला आता किती लोकांना पैसे द्यायचे आहे, ही तुलनात्मक बॅलन्स शीट असते. याच्यातनी आपल्याला कळतं की आपल्याला आपण मागच्या वर्षीपेक्षा कमी केलं.

0: पेक्षा जास्ती केलाय, जास्ती चांगला प्रॉफिट झालाय, किंवा आपली आर्थिक आरोग्य जे म्हणतो ते चांगलं आहे की नाही बॅलन्स शीटचं हे पण आपण म्हणू शकतो. आणि दुसरा जो एक असतो की आपल्याला क्विक, जसं जनरली हे जे मी रेशो सांगते हे कंपनीज मध्ये खूप फॉलो केल्या जातात आणि नॉर्मली पण ज्या ज्या लोकांना माहित असतं, जसं मी आता एखाद्याला पैसे देते त्याच्या पैशात इन्व्हेस्ट करते तर त्याच्यासाठी फॉलो केले जातात, तर याला आपण म्हणतो रेशो अनालिसिस म्हणतो. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे महत्वाचे तीन आहे मी तुम्हाला सांगते, ते एक वर्किंग कॅपिटल. तर वर्किंग कॅपिटल म्हणजे काय हे पहिले आपण थोडं समजून घेऊया. मगाशी म्हटले की असेट्सच्या साईडला करंट असेट्स असतात, असेट्स लायबिलिटी साईडला करंट लायबिलिटी असतात. तर करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज, म्हणजे थोडक्यात अगदी सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे कधी पण आपल्या लायबिलिटीज कमी राहिला पाहिजे, म्हणजे तो बरोबर राहिला, नाही तर माझी निगेटिव्ह मध्ये चालली जाईल आणि मग ते काही उपयोगाचं नाही राहणार. हे सगळ्यात पहिले आपण पाहतो. दुसरं पाहतो आपण करंट रेशिओ. करंट रेशिओ म्हणजे जसं मी तुम्हाला करंट असेट जे असतात त्याला आपण लायबिलिटीने डिवाइड करतो, म्हणजे परत तेच आलं की माझा करंट रेशिओ हा कमीत कमी एक पाहिजे. म्हणजे जर का मला 100 असेट आहे तर मला 100 लायबिलिटीज येतात, पण मला 110 लायबिलिटी नाही चालेल.
1: बरोबर.
0: तर मग मिनिमम तो एक पाहिजे,
1: थोडं बॅलन्स करावं
0: लागतं. हा, नाही तर मग तुम्हाला तुमच्या असेट्स मग एक पेक्षा जास्ती असेल तर चालेल, पण कमी नको.
1: खरंच खरंच.
0: असा तिसरा शेवटचा रेशिओ होतो तो म्हणजे डेट टू इक्विटी रेशिओ. म्हणजे जसं आपण आपलं तर भांडवल गुंतवलंय पण आता नाही होते त्यांनी तर आपण पैसे घेतले, मग आपण ते जे पण काही लोकांकडनं पैसे घेतले आहे आणि आपलं भांडवल याचा जो रेशिओ असतो त्याला आपण डेट टू इक्विटी रेशिओ म्हणतो. याच्यात देखील आपलं भांडवल जास्ती पाहिजे.
1: अच्छा.
0: जर का आपण घेतलेले पैसे जास्ती आहे तर आपण याला हेल्दी बॅलन्स शीट नाही म्हणत, कारण काय त्या गोष्टीचा आपल्याला इंटरेस्ट जास्त द्यावं लागतं आणि त्याचं म्हणजे देणं जास्त होऊन जातं ना. म्हणजे तो रेशो हे डिनेट करतो की आपण बाहेरून खूप जास्ती पैसे घेतले आहेत, सो इट इज रॉंग, असं नको व्हायला.
1: बरोबर.
0: हे मीन तीन आपण बॅलन्स शीट साठी रेशिओ अनालिसिस करतो. या तीन बाकी पण खूप सारे रेशिओ असतात, पण हे मीन आपण पाहतो की किती यांचं वर्किंग कॅपिटल तरी यांच्या याच्यामध्ये होत आहे का, यांच्या ह्याच्यात. नंतर करंट रेशिओ मध्ये म्हणजे लायबिलिटीज कमी आहे की नाही आहे, अशा सगळ्या गोष्टी रेशिओ अनालिसिस मध्ये आपण बघतो.
1: बरोबर.
0: आणि तसं ते कम्पॅरेटिव्ह बॅलन्स शीट पण मी तुम्हाला म्हटलं तो पण एक चांगला हे असतो की तो म्हणजे त्याच्यात आपल्याला ग्रोथ बघता येते की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी काय झालं, ग्रोथ झाली का, मग आपण जे काही डिसाइड केलं तेवढं झालं की नाही झालं, हे सगळं आपल्याला त्याच्यात कळतं.
2: स्मृतीताई, एखाद्या कंपनीने आपली बॅलन्स शीट कशी तयार करावी किंवा कशी मेंटेन करावी तर काही उदाहरणं सांगता येतील का?
0: जसं मी आता तुम्हाला सांगितलं की जे बेसिक मिनिमम रेशिओ आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे नेहमी. म्हणजे जसे आपले असेट्स जे आहे हे चांगले, म्हणजे लायबिलिटीजच्या हिशोबाने आपले असेट्स नेहमी चांगले असले पाहिजे, असंच आपलं वर्किंग कॅपिटल, म्हणजे आपण म्हणतो की हातात खेळता पैसा असला पाहिजे, म्हणजे त्याच्यासाठी वर्किंग कॅपिटल पण चांगलं पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे काही लोन घेतलं आहे तर आपण लोन तितकं घ्यायला पाहिजे जितकं आपण आपल्या व्यवसायातनं आलेल्या इन्कम मधनं प्रॉफिट राखून त्याचं इंटरेस्ट आणि ईएमआय वगैरे भरू शकतो इतकं असलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं अजून एक असं असतं की खूपशा ठिकाणी आपल्याला असे फ्रॉड वगैरे ऐकू येतात की असं, तर असं का होतं मी एक सिम्पल एक्झाम्पल देते की आपण लोन घेतो, जसं एखाद्या कंपनीनी लोन घेतलं की मला मशिनरी परचेस करायची, पण ती मशिनरी परचेस करायच्याऐवजी त्या पैशांनी फिरायला चालल्या जातात बाहेर.
1: अच्छा.
0: म्हणजे काय झालं, तुम्ही ज्या गोष्टीसाठी लोन घेतलं आहे हे त्या लोनला अप्रोप्रिएट नाही झालं, मग जर का तुम्ही ती मशीनच घेतली नाही तर तुम्हाला त्याचा कसा फायदा होणार आणि तुम्ही ते लोन कसं फेडणार. या अशा गोष्टी ज्या आहे या आपण नको करायला, पण ज्या गोष्टीसाठी लोन घेतोय किंवा जसं आता हे सेबी आहे आपण पाहतो कोणती शेअर्स इश्यू होण्याच्या आधी त्यांचे ते सगळे पर्पज, त्यांचं एक प्रॉस्पेक्टस निघतं, म्हणजे एक पुस्तक निघतं, त्याच्यामध्ये त्यांनी सगळं लिहिलेलं असतं की आम्ही लोकांना शेअर्स विकतोय आणि ते जे फंड्स येतील आपल्याला त्याचं आम्ही कसं अप्लिकेशन करणार आहे. तर हे पण खूप आवश्यक असतं की म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही ज्या गोष्टीसाठी पैसे घेताय त्या गोष्टीसाठी वापरा. आणि जसं आता तुम्ही एक्झाम्पल घेते की आपण लोन घेतलं आणि आपल्याला कमी पैसे लागले तर ही आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की आपण ते जास्तीचं लोन आपण परत करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कसं असतं कोणत्याही बिझनेसमध्ये नेहमी एकदम खूप मोठी ग्रोथ होते, कधी कधी असं बघायला मिळतं की मोठी ग्रोथ होते आणि तितकेच पटकन ते खाली येतात. तर अशाऐवजी आपण आपली ग्रोथ कशी कॉन्सिस्टंट होत राहील आहे आणि स्टेडी राहील आहे हे बघायला पाहिजे. कारण कोणती गोष्ट तुम्ही हळूहळू पुढे जाल ना तर मग तुम्हाला त्याच्यात चांगले यश पण मिळतं आणि स्टेडी ग्रोथ पण चांगली राहते.
2: खरंच. जाता जाता आपल्या मैत्रिणींना काय सांगणार?
0: मी माझ्या मैत्रिणींना सांगू इच्छिते की आता इन्व्हेस्टमेंटचे खूप सारे पर्याय उपलब्ध आहे. याच्यामध्ये काही जे आपण म्हणतो की कमी जोखीमवाले, जसं आपल्याला मिळते की फिक्स डिपॉझिट आहे किंवा रिकरिंग डिपॉझिट आहे, पण याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट पण कमी मिळतं. आता जसं आपण कंपनीजची गोष्ट करतो आहे

0: आता कधी कधी काय होतं की कंपनीचे शेअर्स एक शेअर 6,000 7,000 असा पण असतो, मग आपण ते नाही घेऊ शकत. त्याच्यासाठी सगळ्यात चांगला जो आता पर्याय उपलब्ध झालाय तो म्हणजे म्युच्युअल फंड. तर माझ्या मैत्रिणींना मी अगदी सांगू इच्छिते की जेव्हा पण त्या कुठे पैसे इन्व्हेस्ट करत असतील आहे, तर मी जसे तुम्हाला वेगवेगळे रेशिओ अनालिसिस सांगितले आणि अगदी सेफ इन्व्हेस्टमेंट जर का तुम्हाला करायचं असेल तर म्युच्युअल फंडमध्ये SIP म्हणून एक प्लॅन असतो, तो पण खूप चांगला असतो. म्हणजे एकदम खूप सारी अमाऊंट आपण इन्व्हेस्ट नाही करू शकत, तर मग दर महिन्यात आपण RD सारखे 2,000 3,000 जसं आपल्याला जमतं तसं आपण इन्व्हेस्ट करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो तुम्हाला म्हणतो, जसं आपल्या इथे नागपूरमध्ये मागे केव्हा तरी झालं होतं की तुम्हाला 10 दिवसात डबल पैसे करून मिळतील वगैरे, हे सगळं खोटं असतं. म्हणजे तू तुम्हाला दिलं आहे, पहिल्या व्यक्तींना ते पैसे मिळतात मग नंतर मिळत नाही. याचं कारण आहे, जर का मार्केटमध्येच रेट ऑफ रिटर्न 8% असेल आहे तर तुम्हाला डबल देऊच शकत नाही. तर नेहमी सतर्क राहा, म्हणजे आर्थिक साक्षरता जितकी जरुरी आहे तेवढी आर्थिक सतर्कता पण जरुरी आहे.
1: खरंच. आणि म्हणूनच आपण आपल्या मालिकेचं नाव ठेवलंय की जागर आर्थिक साक्षरतेचा. तर प्रीती राजंदेकर, आपण या आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेमध्ये व्यवसायातील ताळेबंद याविषयी आपल्या मैत्रिणींना खूप छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेमध्ये व्यवसायातील ताळेबंद याविषयी चार्टर्ड अकाउंटंट असणाऱ्या प्रीती राजंदेकर यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणींनो, आपल्या देशात सणांना फार महत्व आहे आणि श्रावणाला की वेगवेगळे सण आणि व्रतवैकल्यांना सुरुवात होते. अनेक पूजापाठ सुरू होतात, अनेकांना उपवास असतात. याच उपवासाला काही हटके आणि पारंपरिक पदार्थ आपण बघूया. तर एक पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे, रताळ्याचे थालीपीठ. त्याला लागणारं साहित्य असं आहे, 2 रताळी, वाटीभर भिजवलेला साबुदाणा, वाटीभर वरईचे तांदूळ, वाटीभर दाण्याचा कूट, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, मीठ आणि चवीपुरतं तूप. तर रताळ्याचे थालीपीठ तयार करताना वरईचे तांदूळ 3 तास आधी भिजत ठेवायचे. रताळी उकळून घ्यायची, वरईचे भिजवलेले तांदूळ चांगले भाजून मग मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि बारीक करून घ्यायचे. मग या पिठात रताळी किसून घालायची. नंतर भिजवलेला साबुदाणा, दाण्याचा कूट, मीठ, बारीक केलेली मिरची, कोथिंबीर, चवीपुरती साखर घालून त्यांचा गोळा तयार करायचा. तव्याला छान तूप लावून थालीपीठ तयार करून तव्यावर तूप घालून खमंग असे भाजून घ्यायचे आणि चटणी बरोबर गरम गरम खायला द्यायचे. तेव्हा मैत्रिणींनो, हे रताळ्याचे थालीपीठ नक्की करून बघा. आणि आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मैत्रिणींनो, आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. तेव्हा मी तुमचीच मैत्रीण मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफएम बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा श्रोते हो. आत्ताच आपण मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. हे आकाशवाणीचं अमरावती केंद्र आहे. आमची यापुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
1: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
0: एफएम बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. दुपारचं 1 वाजलंय. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपान बरोबर संरक्षण विषयक सहकार्याला अनन्य साधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक चेन्नई जवळ कोवलम इथं सुरू. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव

0: गांधी यांच्या जयंती निमित्त देशाची आदरांजली, 6 फुटांपेक्षा उंच पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी, आणि BWF बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी जपानचे संरक्षण मंत्री शिंजे रियो कोइझुमी सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. काल त्यांनी मुंबईत पश्चिम नौदलाचं मुख्यालय आणि INS चेन्नई या युद्धनौकेला भेट दिली. नवी दिल्ली इथं युद्ध स्मारकावर आज त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली. कोइझुमी यांना माणकेशा मैदानावर पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली. बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोइझुमी यांचं स्वागत केलं. जपानच्या कुमामोतो प्रांतात अलीकडेच झालेल्या भूकंपात झालेल्या विनाशाबद्दल सिंग यांनी दुःख आणि सहवेदना व्यक्त केल्या, तसंच भारताकडून हर प्रकारे मदतीचं आश्वासन दिलं. भारतानं आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल कोइझुमी यांनी आभार मानले. या बैठकीत भारत आणि जपान दरम्यान संरक्षण विषयक सामग्रीचं आदानप्रदान, परस्पर विश्वासाच्या वातावरणावर भर आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात स्थैर्य आणि सुरक्षितता स्थापित करणं या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. जपानबरोबरच्या संबंधांना अनन्य साधारण महत्व असल्याचं राजनाथ सिंग म्हणाले.
1: हमारी आर्मी, नेव्ही और एअरफोर्स के बीच ज्वाइंट मिलिट्री एंगेजमेंट हमारी बढ़ती हुई इंटर ऑपरेबिलिटी को रिफ्लेक्ट करती हैं, लेकिन बदलती वैश्विक अनिश्चितताओं से आगे रहने के लिए हमें उभरते डोमेन्स में अपने सहयोग में और विस्तार करना होगा और मेक इन इंडिया इनिशिएटिव के तहत डिफेंस इंडस्ट्रियल मैन्युफैक्चरिंग को आगे बढ़ाना होगा.
0: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांची आज भेट घेतली. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद सुद्धा यावेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान द्विपक्षीय आर्थिक सहकार्य, डिजिटलायझेशन, कौशल्य विकास आणि शाश्वत विकास या बाबतीतल्या धोरणांची आखणी तसंच अंमलबजावणी यासंबंधी चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक आज चेन्नईजवळ कोवलम इथे होत आहे. या परिषदेला तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय, कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार, केरळचे मुख्यमंत्री सतीशन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तसंच तेलंगणाचे उपमुख्यमंत्री पुद्दुचेरी तसंच अंदमान निकोबार बेटांचे नायब राज्यपाल, लक्षद्वीपचे प्रशासक आणि विविध मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत राष्ट्रीय महत्वाच्या व्यापक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. यामध्ये महिला आणि मुलांवरच्या बलात्कारांच्या प्रकरणांचा जलद तपास आणि त्वरित निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक विशेष न्यायालय स्थापन करण्याच्या अंमलबजावणीचा तसंच शिक्षण आणि इतर संबंधित मुद्द्यांचा समावेश आहे. याशिवाय आंतरराज्य सहकार्य, आर्थिक विकास, औद्योगिक गुंतवणूक, भागीदारी बळकट करणं, पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण, आरोग्यसेवा, माहिती तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन, गुन्हे प्रतिबंध आणि सीमावाद यांसारख्या विविध महत्वांच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे. माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज आदरांजली वाहिली. देशसेवा आणि सार्वजनिक जीवनात राजीव गांधी यांनी दिलेल्या योगदानाची आठवण राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात करून दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दिवंगत राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनीही आज लोकभवनात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. उपस्थित अधिकारी कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी आणि जवानांना त्यांनी यावेळी सद्भावना प्रतिज्ञा दिली. राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिन म्हणून पाळला जातो. सर्वोच्च न्यायालयाच्या 1978 निकालामधली उद्योग या शब्दाची कामगारस्नेही आणि व्यापक व्याख्या 2020 औद्योगिक संबंध संहितेचा अर्थ लावताना वापरली जाऊ नये असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज 6-3 अशा बहुमतानं दिला. 1978 निकालाचा पुनर्विचार

याची गरज असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासह 9 न्यायाधीशांच्या घटनापीठानं सांगितलं. 21 फेब्रुवारी 1978 रोजी सर्वोच्च न्यायालयानं उद्योग या शब्दाची व्याख्या आणखी समावेशक करून रुग्णालय, शिक्षण संस्था, क्लब, सरकारचे कल्याणकारी विभाग अशा आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना औद्योगिक तंटा कायदा 1947 संरक्षण दिलं होतं. न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुवान यांनी असहमती दर्शवणारा निकाल दिला. हे प्रकरण 9 न्यायाधीशांच्या पीठाकडे देण्याची मागणी विचारात घेण्याजोगी नाही असं मत या 3 न्यायाधीशांनी नोंदवलं. दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजित सिंग संधू यांनी आज आगामी ब्रिक्स परिषदेच्या तयारीची आढावा बैठक घेतली. येत्या 12 ते 13 सप्टेंबर रोजी ही बैठक होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्लास्टर ऑफ पॅरिस पासून तयार केलेल्या 6 फुटांपेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज अंतरिम परवानगी दिली. मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवला आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या आदेशानुसार 6 फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणं बंधनकारक करण्यात आलं होतं, तर 6 फुटांवरच्या गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदा POP च्या उंच गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी जपानच्या 7व्या मानांकित रिन इवानागा आणि किए नाकानिशी या जोडीवर 21-16, 21-12 अशी थेट गेम्समध्ये मात केली. अँटिका सिंगापूर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मोहित जगलान आणि लक्षिता जगलान या जोडीनं मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंगापूरच्या ग्वान यू ताईन आणि जेसी बॅचलर या जोडीनं माघार घेतल्यानं या भावंडांना सरळ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. NRC अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या मागणीवरून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्यातल्या सर्व शाळा आणि विद्यापीठं बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारनं जारी केले आहेत. हे आदेश आजपासून 22 ऑगस्टपर्यंत लागू असतील. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात सुरू असलेला जनगणनेशी संबंधित प्रशिक्षण कार्यक्रमही 28 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. कॅम्पेन फॉर जस्ट अँड फेअर डिलिमिटेशन या संघटनेनं राज्यात जनगणना सुरू होण्यापूर्वी NRC अद्ययावत करण्याच्या मागणीसाठी 48 तासांच्या संपाची हाक दिली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानबरोबर संरक्षण विषयक सहकार्याला अनन्य साधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक आज चेन्नई जवळ कोवलम इथं सुरू. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. 6 फुटांपेक्षा उंच POP गणेश मूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि BWF बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

जब भी आता है तेरा नाम।

0: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
1: पता दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज.
0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर. आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण मला ऐकू शकता. श्रोते हो, दुपारचे 3 वाजतायत. काही क्षणातच प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत महाराष्ट्र मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रतीक्षा करावी.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपान बरोबर संरक्षण विषयक सहकार्याला अनन्यसाधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. 6 फुटांपेक्षा उंच पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा ज्वाली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी जपानचे संरक्षण मंत्री शिंजेरियो कोइझुमी सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. काल त्यांनी मुंबईत पश्चिम नौदलाचं मुख्यालय आणि आयएनएस चेन्नई या युद्धनौकेला भेट दिली. नवी दिल्ली इथं युद्ध स्मारकावर आज त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली. कोइझुमी यांनी माणेकशॉ मैदानावर पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली. बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी

0: कोइझुमी यांचं स्वागत केलं. जपानच्या कुमामोतो प्रांतात अलीकडेच आलेल्या भूकंपात झालेल्या विनाशाबद्दल सिंग यांनी दुःख आणि सहवेदना व्यक्त केल्या. तसंच भारताकडून हर प्रकारे मदतीचं आश्वासन दिलं. भारताने आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल कोइझुमी यांनी आभार मानले. या बैठकीत भारत आणि जपान दरम्यान संरक्षण विषयक सामुग्रीचं आदानप्रदान, परस्पर विश्वासाच्या वातावरणावर भर आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात स्थैर्य आणि सुरक्षितता स्थापन करणं या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. जपान बरोबरच्या संबंधांना अनन्यसाधारण महत्व असल्याचं राजनाथ सिंग म्हणाले.
1: हमारी आर्मी, नेव्ही और एअरफोर्स के बीच ज्वाइंट मिलिट्री एंगेजमेंट हमारी बढ़ती हुई इंटर ऑपरेबिलिटी को रिफ्लेक्ट करती हैं, लेकिन बदलती वैश्विक अनिश्चितताओं से आगे रहने के लिए हमें उभरते डोमेन्स में अपने सहयोग में और विस्तार करना होगा और मेक इन इंडिया इनिशिएटिव के तहत डिफेंस इंडस्ट्रियल मैन्युफैक्चरिंग को आगे बढ़ाना होगा.
0: अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांची भेट घेतली. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद सुद्धा यावेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान द्विपक्षीय आर्थिक सहकार्य, डिजिटायझेशन, कौशल्य विकास आणि शाश्वत विकास याबाबतीतल्या धोरणांची आखणी तसंच अंमलबजावणी यासंबंधी चर्चा झाली. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूरमध्ये ते आज वार्ताहरांशी बोलत होते.
2: खरं म्हणजे हा काही इंग्रजांचा भारत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं. या संविधानाने लोकसभा आणि राज्यसभा पार्लमेंट तयार केली आणि या संविधानाने सांगितलं की संविधानाचं पालन म्हणजे काय, तर लोकसभा आणि राज्यसभेने तयार केलेला कायदा हा पाळणं म्हणजे संविधान पाळणं आहे. आणि आता त्याच दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय काँग्रेस म्हणते आम्ही मानणार नाही, संविधानाशी हा द्रोह आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची हा द्रोह आहे आणि खऱ्या अर्थानं गुलामगिरीची मानसिकता हे अजूनही इंग्रजांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये आहे. ही गुलामगिरीची मानसिकता आहे.
0: काँग्रेसचा निर्णय गुलामगिरीच्या मानसिकतेतून आल्याचं आणि हा संविधानाशी द्रोह असल्याचं ते म्हणाले. पुण्यात आयोजित छात्रों की गोष्ट कार्यक्रमात राहुल गांधी यांनी सर्वच तरुणाईशी संवाद साधला असता तर चांगलं झालं असतं, मात्र ते केवळ पुणे परिसरातल्या काँग्रेस नेत्यांच्या शैक्षणिक संस्थांमधल्या मुलींची नोंदणी कार्यक्रमात होत असल्याचं ते म्हणाले. राज्यात आपलं सरकार असेपर्यंत लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळत राहील असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या योजनेत प्राप्तिकर भरणाऱ्या कुटुंबातल्या महिलांनी तसंच सरकारी सेवेतल्या महिलांनी अर्ज केले होते, त्या अपात्र ठरल्या असून त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असं ते म्हणाले. राज्यातल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीला सरकारनं मंजुरी दिली आहे. राज्यात गेल्या 5 वर्षात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागलेल्या पाणी टंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या 3र्या टप्प्यात प्राधान्याने समावेश करावा, या गावांमध्ये जलसंधारणाची कामं तातडीनं हाती घ्यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या गावांमध्ये स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंधारणाची कामं निश्चित करावीत. जलस्रोतांच्या बळकटीकरणामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जलसंधारणाशी संबंधित यशकथा तयार करून त्यांचा प्रभावी प्रसार करावा अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या 20% पाऊस झाल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ 56.5% पाऊस झाला, तरी जुलैमध्ये जास्त म्हणजे सरासरीच्या 131.5% पाऊस झाल्यानं एकूण मान्सूनची स्थिती समाधानकारक आहे असं राज्य सरकारच्या पत्रकात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटांपेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम परवानगी दिली. मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवला आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या आदेशानुसार 6 फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणं बंधनकारक करण्यात आलं होतं, तर 6 फुटांवरच्या गणेश मूर्तींचं नैसर्गिक

0: स्रोतांमध्ये विसर्जन करायला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदा पीओबीच्या उंच गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. क्षयरोगावर गुणकारी पण पाण्यात विद्राव्य नसणारं औषध देण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानावर आधारित उपकरण आणि त्याच्या वापराचं पेटंट नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाला मिळालं आहे. विद्यापीठाने एका प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली. हे पेटंट 20 वर्षांसाठी आहे. नॅनो तंत्रज्ञान प्रणालीच्या वापरामुळे हे औषध रुग्णाच्या शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषलं जाऊन औषधाची परिणामकारकता वाढेल असं विद्यापीठाने या निवेदनात नमूद केलं आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडीमध्ये एका 15 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. आरोपीने पीडितेला जीव घेण्याची धमकी सुद्धा दिली होती. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्यावर पॉक्सो तसंच धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई विद्यापीठाने अपार आयडी, ABC ID जोडणी तसंच आधार प्रमाणीकरण याबाबत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आयोजित केलेलं विशेष सुविधा शिबिर उद्यापर्यंत सुरू राहणार आहे. आगामी परीक्षांच्या हॉल तिकिटांसाठी अपार आयडी अनिवार्य असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अजून याबाबतीत अडचणी येत आहेत त्यांनी उद्यापर्यंत संबंधित कागदपत्र आणि तपशिलासह शिबिराला भेट द्यावी असं आवाहन विद्यापीठानं केलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी जपानच्या 7व्या मानांकित रिन इवानागा आणि किए नाकानिशी या जोडीवर 21-16, 21-12 अशी थेट गेम्समध्ये मात केली. काँग्रेसचे माजी नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयानं दिली आहे. 1984 दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगली प्रकरणी दोषी ठरल्यानं ते तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. 3 वेळा लोकसभेवर निवडून गेलेले सज्जन कुमार यांनी 2018 दोषी ठरल्यावर पक्षाचा राजीनामा दिला होता. गुजरातमध्ये भावनगर इथल्या बनावट दारू प्रकरणात मृतांची संख्या आता 7 झाली आहे. 30 जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 21 जणांविरोधात FIR दाखल झाला असून 12 जणांना अटक केल्याचं भावनगरच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं. गुजरात राज्यात दारूबंदी लागू असून मध्य प्रदेशातूनही दारू आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पुढचा तपास सुरू आहे. माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज आदरांजली वाहिली. देशसेवा आणि सार्वजनिक जीवनात राजीव गांधी यांनी दिलेल्या योगदानाची आठवण राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात करून दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानबरोबर संरक्षण विषयक सहकार्याला अनन्यसाधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. 6 फुटांपेक्षा उंच POP गणेश मूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि BWF बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
2: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
3: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
2: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
4: चटपटी चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोतेहो आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.
6: और जब भी मधुबनी शैली की चित्रकला का जिक्र होता है तो लोगों के जहन में गोदावरी दत्त का नाम शीर्ष पर आता है. और गोदावरी दत्त का जन्म हुआ था बिहार.

0: अभी रंगमंच की
1: रसिको अपने कथात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर
2: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी मग चला पुना गार्गे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत
3: पुना गार्गे आणि सन्स राजापेठ पोलीस चौकी समोर अमरावती आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर सिर्फ ₹1 में पाए 1 GB डेटा रोज 100 SMS रोज अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता सीमित अवधि का खास ऑफर हर दिल जुड़े भारत बढ़े BSNL के साथ आगे बढ़े अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें
1: श्रद्धेय अपने कथा आकाशवाणी अमरावती केंद्र FM 101.5 MHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. सायंकाळचे 5 वाजता आहेत. काही क्षणातच ठळक मराठी बातमीपत्र आम्ही महाराष्ट्र मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करा.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून तयार केलेल्या 6 फुटांपेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयाने आज हंगामी परवानगी दिली. त्यामुळे यंदा पीओपीच्या उंच गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करता येणार आहे. राज्यात गेल्या 5 वर्षात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागलेल्या पाणी टंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या 3र्या टप्प्यात प्राधान्याने समावेश करावा. या गावांमध्ये जलसंधारणाची कामं तातडीनं हाती घ्यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या गावांमध्ये स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंधारणाची कामं निश्चित करावीत असंही ते म्हणाले. राज्यातल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांचा निधी सरकारनं मंजूर केला आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची त्रिसा ज्वाली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जपानच्या रिन इवानागा आणि किए नाकानिशी या जोडीवर त्यांनी 21-16, 21-12 अशी मात केली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 628 अंकांची वाढ झाली आणि तो 77,538 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 154 अंकांची वाढ नोंदवत 24,232 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े.

0: अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें।
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ,
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ।
1: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती।
3: आकाशवाणी से है अमरावती केंद्र है FM 106.5 MHz पर श्रोते हुआ था प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोड़ के सराफ हामी प्रसारित करता होता।
4: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
5: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार। श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत। श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे। संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते। श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते, तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते। जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते। पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते। श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे। आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे। इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात। या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते। अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल, त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे। एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे। एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे। घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही। तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे। आमचे फोन नंबर्स 93

0: 56 365 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748। आमचे लँडलाईन नंबर्स 020 244 78 286 किंवा 020 244 80 135।
1: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी ऐकायला विसरू नका आरोग्य संवाद हा कार्यक्रम। यामध्ये रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट डॉक्टर मंगेश पाटील आपल्याला कर्करोगावरील उपचार पद्धती या संदर्भात माहिती देणार आहेत। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर।

0: प्रस्तुत है कार्यक्रम तराने नए पुराने।
1: तराने नए

0: जमीनी स्तर पर नीतियों को लागू करने में प्रमुख भूमिका निभाई है। सरकार ने आज दिल्ली मास्टर प्लान 2047 का अनावरण किया। ये प्लान दिल्ली को वैश्विक स्तर पर प्रतिस्पर्धी, पर्यावरण अनुकूल और समावेशी राजधानी बनाने के लिए दीर्घकालिक रूपरेखा प्रदान करता है। 2047 तक विकसित भारत की परिकल्पना के अनुरूप दिल्ली मास्टर प्लान का उद्देश्य राजधानी को लोगों के लिए विश्व स्तरीय, समावेशी और आर्थिक रूप से जीवन शहर बनाना है। बांग्लादेश नेशनलिस्ट पार्टी बीएनपी के वरिष्ठ नेता मिर्जा फखरुल इस्लाम आलमगीर को आज देश का 23वां राष्ट्रपति चुन लिया गया। 78 वर्षीय नेता ने देश की संसद जाति संसद में हुए राष्ट्रपति चुनाव में 255 वोट हासिल किए। उन्होंने पूर्व सेना अधिकारी ओली अहमद को हराया है। दिल्ली में बीडब्ल्यूएफ बैडमिंटन विश्व कप चैंपियनशिप में त्रिशा जॉली और गायत्री गोपीचंद ने महिला डबल्स के अंतिम आठ में जगह बना ली है। भारतीय जोड़ी ने आज प्री क्वार्टर फाइनल में जापान की रिन एवानागा और की नाकाशिकी को लगातार गेम में 21-16, 21-12 से हराया। मिक्स डबल्स में ध्रुव कपिला और तनिषा क्रिस्टो को चीन की गुओ शिनवा और चेन फांग हुई से 16-21, 5-21 से हार का सामना करना पड़ा। इसके साथ ही समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका। 22 ऑगस्ट रोजी पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमातून काँग्रेस नेते राहुल गांधी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद। भूमिहीनांना गायरान जमिनी आणि झुडपी जंगल शेती करण्यासाठी देण्याची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी। आणि भंडारा जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण निर्मितीसाठी उपलब्ध औद्योगिक भूखंड उद्योजकांना तातडीने देण्याचे उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांचे निर्देश। आता सविस्तर बातम्या। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। नागपूरमध्ये आज ते वार्ताहरांशी बोलत होते।
2: खरं म्हणजे हा काही इंग्रजांचा भारत नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं। या संविधानाने लोकसभा आणि राज्यसभा पार्लमेंट तयार केली आणि या संविधानाने सांगितलं की संविधानाचं पालन म्हणजे काय, तर लोकसभा आणि राज्यसभेने तयार केलेला कायदा हा पाळणं म्हणजे संविधान पाळणं आहे। आणि आता त्याच दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय काँग्रेस म्हणते आम्ही मानणार नाही, संविधानाशी हा द्रोह आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी हा द्रोह आहे।
1: काँग्रेसचा निर्णय गुलामगिरीच्या मानसिकतेतून आल्याचं आणि हा संविधानाशी द्रोह असल्याचं ते म्हणाले। पुण्यात आयोजित छात्रों की गुंज कार्यक्रमात राहुल गांधी यांनी सर्वच तरुणांशी संवाद साधला असता तर चांगलं झालं असतं, मात्र केवळ पुणे परिसरातल्या काँग्रेस नेत्यांच्या शैक्षणिक संस्थांमधल्या मुलींची नोंदणी कार्यक्रमात होत असल्याचा आरोप त्यांनी केला। राज्यात आपलं सरकार असेपर्यंत लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळत राहील असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। दरम्यान आज नागपूर इथल्या अंबाझरी तलावाच्या विकास कामांची पाहणी फडणवीसांनी केली आणि तलावाच्या स्वच्छतेसह जलपर्यटनाच्या दृष्टीनं सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न हाती घेऊन छात्रों की गुंज हे देशव्यापी अभियान सुरू केलंय। राजस्थानमधील कोटामधून या अभियानाला सुरुवात करण्यात आली। देहराडून आणि प्रयागराज नंतर चौथा कार्यक्रम महाराष्ट्रात होत आहे। क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली, त्या पुणे शहरात मुलींसाठी विशेष छात्रों की गुंज कार्यक्रम होत आहे। छात्रों की गुंज हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम नसून तो सर्वांसाठी खुला आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं। राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज हा विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी पुण्याच्या एसएसपीएम मैदानावर होणार आहे। या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी आज काँग्रेस नेत्यांनी केली, त्यानंतर मैदानातच आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संबोधित केलं। दरम्यान विद्यार्थ्यांना पेपरफुटीसह विविध समस्यांना सामोरं जावं लागत आहे, त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी पुण्यात येत आहे असं प्रतिपादन काँग्रेस नेते आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं। पुण्यात काँग्रेस भवन इथं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। गरीब दलित मजदूर वर्गाकडे अजूनही उपजीविकेसाठी शेती नाही, त्यामुळे अशा भूमिहीनांना सरकारनं गायरान जमिनी झुडपी जंगलं ताब्यात देऊन ती शेती करण्यासाठी द्यावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळात पत्रकार परिषदेत केली। ज्याप्रमाणे विनोबा भावे यांनी भूदान

0: चळवळ राबवली. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात असलेल्या भूमिहीन लोकांना उपजीविकेसाठी शेती मिळावी यासाठी प्रयत्न व्हावे असं आठवले म्हणाले. दरम्यान आरपीआयला राज्यात महामंडळाची 1-2 अध्यक्ष पदं आणि 30-40 सदस्य पदं द्यावी, जिल्हा समित्यांमध्ये स्थान मिळावं अशी मागणी आठवले यांनी केली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिन म्हणून पाळला जातो आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज लोकभवनात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. उपस्थित अधिकारी कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी आणि जवानांना त्यांनी यावेळी सद्भावना शपथ दिली. आकाशवाणीच्या सर्व केंद्रात, महावितरण कार्यालयात तसंच सरकारी आस्थापनात देखील कर्मचाऱ्यांनी सद्भावना दिनाची शपथ घेतली. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज ग्राहकांना सुटे किंवा सीलबंद नसलेले खाद्यतेल खरेदी करू नये असं आवाहन केलंय. असं तेल आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. भेसळीसह अन्य नियमांचं उल्लंघन आढळून आल्यानंतर या क्षेत्रासाठी अनुपालन आदेश जारी करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या समग्र वाङ्मयाचा 861 पानी ग्रंथ हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलगू, बंगाली आणि गोर बंजारा या 7 भाषांमध्ये अनुवादित करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी केली. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी इथं आयोजित अनुवाद कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या उपक्रमासाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे अनुसूचित समाज के लोगो बीजेपी छोडो जनजागृती अभियानाचा प्रारंभ आज खापरखेडा इथं होत आहे. माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून खासदार श्यामकुमार बर्वे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संविधान, सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यातील 5 लोकसभा आणि 29 राखीव विधानसभा मतदारसंघात हे अभियान राबवण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि नागपूरमधील ज्येष्ठ राजकीय कार्यकर्ते दिलीप पनकुले यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन घरी परतल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप पनकुले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर शहरातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. त्यांनी पक्षाचे माजी शहराध्यक्ष तसंच सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय पक्षाचे राज्य पर्यवेक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत त्यांचं योगदान महत्वाचं मानलं जातं.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भंडारा जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करून औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी उपलब्ध औद्योगिक भूखंड उद्योजकांना तातडीनं उपलब्ध करून द्यावे असे निर्देश उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, खादी आणि ग्रामोद्योग विभागाचे अधिकारी तसंच उद्योजकांसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सामंत बोलत होते. जिल्ह्यातील 7 औद्योगिक क्षेत्रांमधील 20 उपलब्ध भूखंड प्राधान्यानं वाटप करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या आणि पायाभूत सुविधा संबंधित विभागांनी समन्वयानं आणि विहित कालावधीत उपलब्ध करून द्याव्या असंही त्यांनी सांगितलं. बैठकीत पीएम विश्वकर्मा योजनेचाही आढावा घेण्यात आला असून जिल्ह्यात आतापर्यंत 80,066 कारागिरांची नोंदणी झाल्याची माहिती देण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात महिलांना कौशल्य आधारित रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी माविम आणि महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने सागवान वस्तू निर्मितीचं प्रशिक्षण सुरू करण्यात आलंय. बल्लारपूर शहरातील महिला बचत गटांच्या 35 सदस्यांचा या 1 महिन्याच्या प्रशिक्षणात सहभाग आहे. सागवान लाकडापासून विविध उपयुक्त वस्तू तयार करण्याचं प्रात्यक्षिक आणि कौशल्य आधारित प्रशिक्षण महिलांना दिलं जाणार आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना भेटी देत पाहणी केली. यावेळी अनेक शाळांची दुरावस्था, गळणाऱ्या वर्गखोल्या आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या भोजनाचा प्रकार निदर्शनास आला. प्रशासनाच्या कार्यालयांच्या सुशोभीकरणावर खर्च होत असताना शाळांकडे दुर्लक्ष का असा सवाल पडोळे यांनी उपस्थित केला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय. मनपा आयुक्त अक्कुनुरी नरेश यांनी मिरवणूक आणि विसर्जन मार्गांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं खड्डे दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार 1800-309-7040 या टोल फ्री क्रमांकावर नोंदवता येणार आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय.

जपानच्या 7व्या मानांकित रिन इवानागा आणि किए नाका निशी या जोडीवर थेट गेम्समध्ये मात केली. हवामान. नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं जारी केलेल्या इशाऱ्यानुसार आगामी काही तासात गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी केवळ 66.2% पाऊस झाला असून सुमारे 202.30 मिलीमीटर पावसाची तूट आहे. तर अकोला जिल्ह्यात देखील गेल्या 20 दिवसांपासून पावसानं दांडी मारल्यानं खरीप पिकं अडचणीत सापडली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंविधानिक असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. 22 ऑगस्ट रोजी पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमातून काँग्रेस नेते राहुल गांधी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद. भूमिहीनांना गायरान जमिनी आणि झुडपी जंगलं शेती करण्यासाठी देण्याची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी. आणि भंडारा जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण निर्मितीसाठी उपलब्ध औद्योगिक भूखंड उद्योजकांना तातडीनं देण्याचे उद्योग मंत्री डॉ उदय सामंत यांचे निर्देश. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 मिनिटांनी ऐकू शकाल. नमस्कार.

इसको हम खत्म कैसे करेंगे इस कायदे को? तो हम तिहाई भी बजा के खत्म कर सकते हैं, टुकड़ा बजा के खत्म कर सकते हैं। तो एक छोटा सा टुकड़ा है, धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीच्या 92% पाऊस. सुटे खाद्यतेल खरेदी न करण्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. घाऊक ग्राहकांना 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधीचा साखरेचा साठा ठेवण्यावर निर्बंध. आणि महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद शाळांमधल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरकार दप्तर मोफत देणार. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% इतका पाऊस झाला आहे. या कालावधीत 723 मिलीमीटर पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात 665.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये राज्यात सरासरीच्या 131.5% पाऊस झाला, मात्र ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. 1 ते 20 ऑगस्ट दरम्यान राज्यात 104.2 मिलीमीटर पाऊस झाला असून हे प्रमाण सरासरीच्या 56% इतकं आहे. 1 जूनपासून कोकण विभागात सर्वाधिक पाऊस झाला असून या विभागात सरासरीच्या 103.5% पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातल्या एकूण हंगामी पावसाची स्थिती समाधानकारक असल्याचं दिसून येत आहे. सुटे किंवा सीलबंद नसलेलं खाद्यतेल असुरक्षित असून त्यात भेसळ आढळल्यानं ग्राहकांनी ते खरेदी करू नये असं आवाहन FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. भेसळ, अयोग्य पॅकेजिंग आणि साठवणूक तसंच वाहतूक याबाबतच्या नियम उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर FDA खाद्यतेलासाठी नियम पालनाचे आदेश जारी केल्याचं त्यांनी सांगितलं. यात शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, राईस ब्रान, पाम, नारळ आणि मका यासारख्या तेलांचा समावेश आहे. खाद्यतेलाचा व्यवसाय करणाऱ्या सर्व घटकांना हे आदेश लागू असतील. या आदेशामागचा उद्देशही मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केला.
1: कंप्लायन्स ऑर्डर मला का काढावं लागतंय आणि हे माध्यम मी का स्वीकारलं, त्याचं कारणच हे आहे. याच्यामध्ये अवेअरनेस पण झाला पाहिजे, नागरिकांमध्येही झाला पाहिजे, FBOs मध्येही झाला पाहिजे, आमच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. शेवटी सगळे स्टेक होल्डरला जर हे माहीत झालं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कंप्लायन्स आणखी चांगल्या पद्धतीनं होईल. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे.
0: सुट्या तेलाचं उत्पादन, त्याचा स्रोत याची कुठलीही माहिती स्पष्टपणे दिलेली नसल्यानं त्याचा मागोवा घेऊन कारवाई करणं कठीण असतं, त्यामुळे ते खरेदी करू नये असं आवाहन मुंडे यांनी केलं. तसंच सीलबंद तेल खरेदी करताना त्याचं नाव, उत्पादन आणि समाप्तीची तारीख तपासावी असंही ते म्हणाले. आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्या गावखालकांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील. वार्षिक आकडेवारीच्या निकषांवर साखरेचे भाव 18 ऑगस्टपर्यंत 13% वाढले आहेत. तसंच येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखरेच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता आहे. त्यादृष्टीनं हा निर्णय घेतला असून तो मिठाई, सॉफ्ट ड्रिंक, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठ्या ग्राहकांना लागू राहील. सरकारी किंवा निमसरकारी संस्थांना हा निर्णय लागू नसेल. गेल्या महिन्यात सरकारनं दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी

आवश्यक साठा ठेवता येणार नाही, तसंच जास्तीत जास्त 4,000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. सागरी महासत्ता होण्यासाठी भारताला कौशल्य विकास, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि नाविकांचं कल्याण यावर विशेष भर द्यावा लागेल असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आज केलं. मुंबईत लोकभवनात 63व्या सागरी दिनाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. देशात 176 सागरी प्रशिक्षण संस्था आणि 533 अधिक मान्यताप्राप्त भरती आणि नियुक्ती संस्था कार्यरत असून या संस्थांनी महाराष्ट्रातल्या विद्यापीठांशी सहकार्य करावं असं राज्यपाल म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंती वर्षाच्या निमित्तानं राज्य शासनातर्फे त्यांच्या समग्र वाङ्मयाचा हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली आणि गोर बंजारा या 7 भाषांमध्ये अनुवाद करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. ते आज मुंबईत एक दिवसीय अनुवाद कार्यशाळेचं उद्घाटन करताना बोलत होते. यंदा महात्मा ज्योतिबा फुले यांचं 200वी जयंती वर्ष असून केंद्र आणि राज्य सरकार या निमित्तानं विविध उपक्रम राबवणार आहेत. याचाच एक भाग म्हणून महात्मा ज्योतिबा फुले चरित्र साधन प्रकाशन समितीनं 2012 प्रकाशित केलेला महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय हा 861 पानांचा ग्रंथ 7 भाषांमध्ये अनुवादित केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ती सगळी मदत शासन करेल असं शेलार यांनी जाहीर केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या इयत्ता 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांहून अधिक निधीला सरकारनं मंजुरी दिली आहे. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधल्या 2421 जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. संपूर्ण भरतीमध्ये पेसा क्षेत्रासाठी 885 तर नॉन पेसा क्षेत्रासाठी 1,536 जागा राखीव आहेत. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवक अशी सर्व पदं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरली जाणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी दिली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटापेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज हंगामी परवानगी दिली. मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरचा निकाल न्यायालयानं राखून ठेवला आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठीच्या उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं आज केली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रविशंकर झा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती शालिंदर कौर, सीबीआयचे माजी संचालक ऋषिकुमार शुक्ल आणि मेघालयाचे माजी पोलीस महासंचालक एल आर बिश्नोई यांचाही या समितीत समावेश आहे. भूमिहीनांना गायरान जमिनी आणि झुडपी जंगलं शेती करण्यासाठी द्यावीत अशी मागणी केंद्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज यवतमाळ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. भूमिहीन लोकांना उपजीविकेसाठी शेती मिळावी यासाठी विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीसारखे प्रयत्न व्हावेत असंही ते म्हणाले. आपला पक्ष एनडीए सोबत आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये आम्हाला महामंडळांमध्ये 1-2 अध्यक्षपद आणि 30-40 सदस्य पद द्यावीत, जिल्ह्यापासून राज्यापर्यंत सत्तेत सहभाग द्यावा असंही आठवले म्हणाले. आठवले यांनी यवतमाळमध्ये सामाजिक न्याय योजनांचा आढावा घेतला. पीक विम्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शहर परिवर्तन गटाची स्थापना केली आहे. त्याचा प्रारंभ मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये झाला. मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात आज शहर परिवर्तन

0: मंचाचं उद्घाटन करण्यात आलं. शहरांचं बकाल रूप आणि गलिच्छ राजकारण बदलण्यासाठी हा मंच सुरू केला आहे. तो केवळ काँग्रेसचा मंच न राहता शहराच्या विकासाकरता काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी खुला असेल. सामान्य नागरिक, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, तरुणाई आणि विशेषतः जेंझीसाठी या उपक्रमाची दारं खुली आहेत, असं काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि शहर परिवर्तन गटाचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीच्या 92% पाऊस. सुटं खाद्यतेल खरेदी न करण्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. गाऊ ग्राहकांना 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा साखरेचा साठा ठेवण्यावर निर्बंध. आणि महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद शाळेतल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरकार दप्तर मोफत देणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: की बेमिसाल जोड़ी यशपाल शर्मा और प्रतिभा शर्मा. सुनिए उनकी जिंदगी, उनके रिश्तों और सिनेमा की बातें.
2: इसका मैं खास करके बताना चाहूंगी कि दो ही एक्टर थे उसमें और दो ही एक्टर की 16 मिनट की नॉन कट मतलब फिल्म है वो.
1: सेल्यूलॉइड के सितारे 25 अगस्त शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर. फौजी साथियों, चलते चलते इस फिल्म का गीत सुनिए अभिजीत और अलका याग्निक की आवाजों में. गीतकार हैं जावेद अख्तर, संगीत है जतिन ललित का.

0: क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग। पहली वाली बात कहा,
1: पर हम तो सब यही डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, पर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूँगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया काकडी वर्गीय पिकांवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन, याविषयी डॉक्टर वैशाली सावंत यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार, आजच्या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, खरीप हंगामात काकडी वर्गीय भाज्यांची लागवड केली जाते, पण या पिकांची लागवड केल्यानंतर वेगवेगळे कीटक या दिवसांमध्ये येत असतात आणि त्यांचा प्रतिबंध कसा करायचा याबद्दल आज आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर वैशाली सावंत। मॅडम, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
5: धन्यवाद मॅडम।
4: मॅडम, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की कोणकोणती पिकं या हंगामात घेतली जातात?
5: काकडी वर्गीय किंवा त्याला आपण वेलवर्गीय पिकं असं देखील म्हणतो, तर या ज्या वेलवर्गीय भाज्या आहेत त्याच्यामध्ये काकडी, पडवळ, दोडका, कारली, उसाळी, दुधी भोपळा, लाल भोपळा, चिबूड आणि कलिंगड या प्रकारच्या पिकांचा समावेश होतो। तर याच्यापैकी खरीप हंगामात जर आपण म्हटलं तर साधारणतः काकडी, दुधी भोपळा, घोसाळी ही जी पिकं आहेत यांची लागवड ही खरीप मध्ये पण केली जाते, त्याचबरोबर रब्बी आणि उन्हाळी हंगामात सुद्धा केली जाते। त्याच्यानंतर पडवळ आहे, दोडका, कारली, लाल भोपळा यांची लागवड जी आहे ही खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामात केली जाते। चिबुडाची लागवड जी आहे ही फक्त खरीपामध्ये केली जाते आणि कलिंगडाची लागवड जी आहे ही शेतकरी जनरली रब्बी हंगामात करतात।
4: बरं, कोणकोणत्या किडींचा या पिकांवर प्रादुर्भाव होत असतो?
5: जर आपण बघितलं तर हे काकडी वर्गीय किंवा ह्याच्या वेलवर्गीय भाज्या आहेत यांच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव जो आहे हा आपल्याला जाणवतो आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे आपल्याला दिसतं त्याचं म्हणजे फळमाशी, फळमाशांचा प्रादुर्भाव जो आहे हा इथे दिसतो। त्यानंतर तांबडे भुंगे जे आहेत त्यांचा प्रादुर्भाव आहे, त्याचबरोबर मावा, फुलकिडी, तुडतुडे या ज्या किडी आहेत या प्रादुर्भाव आपल्याला करताना दिसून येतात आणि काही ठिकाणी आपल्याला काही पिकांमध्ये आपल्याला सूत्रकृमी जे आहेत हे सुद्धा प्रादुर्भाव करताना दिसून येतात।
4: बरं, यातली सगळ्यात महत्वाची कीड जी आहे ती कोणती आहे जी पिकाला जास्त नुकसान करते?
5: ऍक्च्युली आपण जर आता बघितलं तर सगळ्यात महत्वाची जर आपण कीड म्हणू तर ती फळमाशी आहे। फळमाशी ही महत्वाची काय, कारण ती डायरेक्टली फळाला अटॅक करते आणि तिच्यामुळे डायरेक्ट जे आपलं फायनल प्रोडक्ट आहे जी फळ त्या फळांवरच किंवा त्या फळभाज्यांवरच डायरेक्ट अटॅक करत असल्यामुळे ही कीड आपण म्हणू की सगळ्यात महत्वाची कीड आहे।
4: तिचा जीवनक्रम कसा असतो?
5: ही जी फळमाशी आहे ना, हिचा प्रादुर्भाव

0: आपल्याला म्हणजे जेव्हा आपण रब्बी किंवा उन्हाळी हंगामामध्ये या वेगवेगळ्या भाज्यांचं जेव्हा लागवड करतो, तर त्याच्या कम्पॅरिझन मध्ये आपल्याला खरीप हंगामामध्ये या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. त्याचं कारण म्हणजे याची जी मादी माशी आहे, ही मादी जनरली फळ जे आहे हे तयार व्हायला लागलं की त्याच्या सालीच्या आतमध्ये अंडी घालते आणि मग अंडी उबल्यानंतर त्याच्यातून अळ्या बाहेर पडतात आणि त्या अळ्या त्या फळाच्या गरामध्ये शिरतात आणि आतला जो गर आहे हा गर खाण्याचं काम त्या करतात आणि त्या ठिकाणी त्यांची अळी अवस्था पूर्ण झाली की त्या फळातून बाहेर पडतात आणि जमिनीमध्ये कोशावस्थेत जातात आणि मग त्याच्यातून पुन्हा प्रौढ बाहेर पडतात आणि ते पुन्हा फळांना नुकसान करण्याचं जे काम आहे ते करत असतात. तर अशा प्रकारे त्यांचं हे जीवनक्रम आहे, याच्यामध्ये जमिनीमध्ये त्याची कोशावस्था असते. खरीप हंगामामध्ये आपल्याला याचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
1: मग आता यावर उपाययोजना काय आहेत?
0: ऍक्च्युली ही जी कीड आहे, तर याच्या आधी तुम्हाला थोडक्यात मी त्याचं नुकसान कशा प्रकारे करते त्याबद्दल सांगते. ऍक्च्युली मी तुम्हाला आता सांगितलं की ती माशी आहे, तिने अंडी घातल्यानंतर अळ्या आतमध्ये घरामध्ये शिरतात. आता घरामध्ये शिरल्यामुळे काय होतं की जी फळं आहेत ना आतमध्ये कुजतात आणि फळं कुजल्यामुळे बऱ्याचदा प्रीमॅच्युअर फ्रूट ड्रॉप जो आहे हा होतो, म्हणजे फळं लहान असतानाच फळगळ आपल्याला तिथे दिसून येते. त्यानंतर जर ह्या प्रादुर्भावाकडे आपण लक्ष दिलं नाही तर 100% सुद्धा नुकसान होतं. तर त्यामुळे त्याच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला असंही आढळून येतं की ज्या ठिकाणाहून अंडी घातलेली आहेत तर त्या ठिकाणी किंवा जिथे होल्स आहेत त्या भोकामधून आपल्याला थोडस ब्राउनिश कलरचं गमी फ्लुइड जे आहे हे आपल्याला त्याच्यातून बाहेर पण येताना आपल्याला फळामधून दिसतं. इव्हन फळं वेडीवाकडी होतात, त्या लहान राहतात, हा प्रकारचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो. आणि ती फळं जेव्हा जमिनीवरती पडतात आणि ती जर उघडून बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला अळ्या दिसतात आणि एंट्री होल्स किंवा कधी कधी त्या अळ्या मी म्हटलं कोशावस्थेत जातात, त्याच्यामुळे तिथे जे काही ओपनिंग आहेत त्याच्यातून बॅक्टेरियल इन्फेक्शन आतमध्ये जातं आणि त्यामुळे अतिशय खराब वास त्याला येतो. म्हणजे आपल्याला इझिली हा प्रादुर्भाव ओळखू शकतो, त्याच्यामुळे त्याला कंट्रोल करणं हे खूप जास्त गरजेचं.
1: कोणत्या अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव होतो?
0: कसं असतं की जनरली पूर्ण तयार फळामध्ये तुम्हाला प्रादुर्भाव दिसेल पण अंडी जी आहेत ही पूर्ण फळ तयार होण्याच्या आधी, म्हणजे साधारणतः फळ तयार होणार आहे आता त्यावेळेला ती जी मादी आहे ती अंडी घालते आणि त्याच्यानंतर जेव्हा फळ तयार होतं तेव्हा ती आतला गर जो आहे ते अळ्या खाण्याचं काम करत असतात.
1: बरं, व्यवस्थापन मग कसं करायला हवं?
0: आता ही जी फळमाशी आहे याचं व्यवस्थापन हे आपण एकात्मिक पद्धतीने करणं गरजेचं आहे. कारण ही फळं आहेत, ही फळं आपण खातोय, भाज्या ज्या आहेत आपण काकडी जी आहे ही आपण रेग्युलरली खातो किंवा इतर ज्या भाज्या आहेत ह्या आपण खातो, तर त्याच्यामुळे आपण डायरेक्टली त्याच्यावरती कीटकनाशकांचा वापर जो आहे हा टाळणं गरजेचं आहे. तर त्याच्याऐवजी आपण वेगवेगळ्या पद्धती तिथे अवलंबणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये आपण पहिली म्हणू की मशागतीय पद्धतीचा अवलंब आपण करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बागेची स्वच्छता हा एक खूप महत्वाचा विषय आहे. बऱ्याचदा काय होतं की मी आता तुम्हाला सांगितलं की फळगळ होते, फळं खाली पडतात, ती अशी वेगवेगळ्या ठिकाणी पडलेली असतात, त्याच्यामध्ये अळ्या असतात आणि तुम्हालाही म्हटलं की अळ्या ज्या आहेत त्या कोशावस्थेत तिथेच जातात, तर त्याच्यामुळे जेव्हा ही फळं गळलेली असतात तेव्हा ती कलेक्ट करणं आणि ती नष्ट करणं हे गरजेचं आहे. आता कलेक्शन आणि डिस्ट्रक्शन मध्ये आपण काय करू शकतो की शेतामध्ये किंवा बाहेर कुठेही एक चांगला 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल खड्डा खाण्याचा आणि ही जी सगळी प्रादुर्भावित फळं आहेत ती गोळा करायची आणि ती त्या खड्ड्यामध्ये पुरून टाकायची.
1: पण मग आणखी एक माझा प्रश्न असा आहे की आता त्या फळांमध्ये तर किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे, तर ती मातीमध्ये कोशावस्थेत जात आहे तर तिथूनही काही प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते का?
0: बरोबर, अगदी तुमचा योग्य प्रश्न आहे. त्याच्यासाठीच तुम्हाला म्हटलं की 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल खड्डा आपण जर वरचेवरच ते ठेवलं तर ते साहजिकच आहे की ते तिथेच कोशावस्थेत जातील. तर त्यामुळे 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल केल्यावरती जरी ते कोशावस्थेत गेले तरी त्या कोशातून जे ऍडल्ट आहे त्याला एवढ्या वरपर्यंत बाहेर येता येत नाही.
1: बरं,
0: म्हणून तो जास्त खोल खड्डा करणं गरजेचं आहे. म्हणजे मी शेतकऱ्यांना हेच सांगेन की जर आपल्याला शक्य आहे की 2 फूट किंवा त्यापेक्षा खोल खड्डा करू शकतोय तरच जमिनीमध्ये गाडा, अदरवाइज अजिबात नको.
1: कारण त्याला पर्याय
0: हा आहे की आपण कीटकनाशकांचं द्रावण करू शकतो, म्हणजे पाण्यामध्ये ते टाकायचं आणि त्याच्यानंतर ही फळं जी आहेत ही त्याच्यामध्ये टाकायची, त्यामुळे ज्या आतल्या किडी ज्या आहेत त्या किडी नष्ट होतील. त्यानंतर दुसरं म्हणजे या ज्या किडी आहेत कोशावस्था जमिनीमध्ये असते, तर जनरली जेव्हा पिकांची काढणी होते तर त्यानंतर जे शेत आहे त्याची नांगरणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं की सुप्तावस्था आहेत किंवा कोशावस्था आहेत ह्या उघड्या पडतात आणि मग पक्षी ते वेचून त्या अळ्या ज्या आहेत त्या खातात आणि इव्हन सूर्यप्रकाशात सुद्धा तापून त्याच्या किडी आहेत त्या मरतात. तर हे सुद्धा एक आपल्याला आवश्यक आहे करणं.
1: नांगरणी करतोय म्हणजे ते उन्हाळ्यात करणं अपेक्षित आहे का?
0: नाही, आता कसं आहे की ही पिकाची जेव्हा काढणी होणार त्यानंतरच, नांगरणी तुम्ही आधीच्या स्टेजला नाही करू शकत आहे. ही कशासाठी आहे नांगरणी? ही

0: तुम्हाला त्यावेळेला नाही उपयोगी पडणार आहे, ही तुम्हाला पुढच्या वेळेस प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण ती करतोय. अदरवाईज काय होईल, मी माझी पिकं काढली गेलेली आहे त्यानंतर जर मी ते तसंच ठेवलं तर त्या कोशावस्था किंवा त्या ज्या अवस्था आहेत त्या जमिनीमध्ये तशाच राहतात, आणि जेव्हा पुढच्या वेळेला जेव्हा पीक लावताय तर त्यावेळेला त्या पुन्हा ऍक्टिव्ह होतात आणि शेतामध्ये पुन्हा वाढतात. तर त्यासाठी हे जे आहे हे आपल्याला पुढच्या वेळेस प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे. नांगरट आपण त्यासाठी करायची. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे कधी कधी काय होतं की समजा जर आपली परसबाग आहे तर त्या ठिकाणी आपण एक कापडी पिशवी आहे ते फळांच्या भोवती आपण लावू शकतो, किंवा इव्हन पेपर आहे ते न्यूज पेपरने सुद्धा त्याला कव्हरिंग करू शकतो. त्यामुळे काय होतं की फळमाशीचा डायरेक्ट संबंध हा फळाशी येत नाही आणि त्यामुळे ती त्या ठिकाणी साली खाली अंडी जी आहे ती अंडी ती घालू शकत नाही. पण हे कोण करू शकतं की ज्यांची फक्त परसबाग आहे आणि त्याच्यात त्यांनी एक दोन झाडं लावलेली आहेत त्यांना ते शक्य आहे. मोठ्या प्रमाणावरती जे शेती करतायत तर त्यांना हे शक्य होणार नाही. त्यानंतर अतिशय महत्वाचा वापर जो आहे फळमाशीच्या नियंत्रणासाठी तो रक्षक सापळ्याचा केला जातो. आता हे जे रक्षक सापळे आहेत याच्यामध्ये क्यू ल्युअर नावाचं फेरोमेन जे आहे ते वापरलं जातं आणि हे रक्षक सापळे हे आपण एका हेक्टरमध्ये चार या प्रमाणामध्ये त्याचं रेकमेंडेशन जे आहे की आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केलेली आहे तर त्याचा वापर हा आपण शेताच्या चारही बाजूंना जो आपलं क्षेत्र असेल त्याप्रमाणे आपण ते रक्षक सापळे लावावेत. यामध्ये नर त्याच्यात आकर्षित होतात आणि ते त्याच्यात पडतात आणि ते मरतात तर त्याच्यामुळे मेटिंग होत नाही आणि त्यामुळे प्रादुर्भाव जो आहे हा नक्कीच कमी होतो. तर हा अतिशय चांगला उपाय आहे.
1: फळमाशी व्यतिरिक्त अशा कोणत्या किडी आहेत ज्या पिकाला नुकसान करतात?
0: फळमाशी व्यतिरिक्त जर महत्वाची कीड आपण बघितली या काकडीवर्गीय पिकांमध्ये तर ती म्हणजे तांबडे भुंगे किंवा त्याला पंपकिन बीटल असं म्हटलं जातं. आता हे जे पंपकिन बीटल आहेत हे मोठ्या प्रमाणावरती या पिकांना नुकसान करतात. हा जो पंपकिन बीटल आहे हा एक साधारणतः 8 mm लांबीचा असतो आणि वेगवेगळ्या रंगाचा, कधी नारिंगी कधी लाल कधी थोडासा काळसर, अशा प्रकारचे हे पंपकिन बीटल्स असतात. आणि ह्याचे ऍडल्ट जे आहेत हे आपल्याला झाडाच्या वर म्हणजे पानं फुलं हे खाताना आपल्याला ते दिसतात आणि ज्या अळ्या आहेत त्या अळ्या आपल्याला जमिनीमध्ये दिसतात. म्हणजे जमिनीची जी मुळं आहेत किंवा जमिनीलगतचे जे खोड आहे ते खोड खाण्याचं काम जे आहे ह्या अळ्या करत असतात.
1: फळावर त्या काही नुकसान करत नाहीत का?
0: याचा डायरेक्ट इफेक्ट जो आहे हा फळांवरती नसतो. फक्त फळमाशी जी आहे ही डायरेक्टली आपल्याला फळांना प्रादुर्भाव करताना दिसते. आता काय होतं की ही जी पंपकिन बीटल्स आहेत यांचंही जर आपण वेळीच कंट्रोल नाही केलं तर आपण जर शेतामध्ये बघितलं तर याचा प्रादुर्भाव म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती असतात आणि पानं गोल गोल होल्स करून ते खातात आणि त्याच्यामुळे पूर्ण पानं ही जाळीदार होतात म्हणजे पानच शिल्लक राहत नाहीत. किंवा आता जसं मी म्हटलं की अळ्या ज्या आहेत त्या अळ्या मुळं खाण्याचं काम करतात. जर झाडं लहान असतील आणि जर या किडीचा प्रादुर्भाव झाला तर साहजिक आहे की मुळांवरती डायरेक्टली इफेक्ट झाल्यामुळे उत्पादनच कमी होणार आहे किंवा झाडं मरणार आहेत. तर त्यासाठी सुद्धा या किडीचं व्यवस्थापन करणं किंवा या किडीच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देणं
1: आणि याचा जीवनक्रम कसा असतो?
0: हा आता याच्यामध्ये काय आहे की याची जी मादी आहे ही जमिनीमध्ये अंडी घालते. अंडी घातल्यानंतर 5 ते 15 दिवसांमध्ये अळ्या बाहेर पडतात आणि अळ्या बाहेर पडल्यानंतर त्या मुळं खाण्याचं किंवा जमिनीलगतचं जे खोड आहे ते खोड खाण्याचं काम त्या करतात आणि साधारणतः 3 आठवड्यापर्यंत त्यांची अळी अवस्था असते आणि 3 आठवड्यापर्यंत त्या हे काम करतात आणि त्याच्यानंतर त्या कोशावस्थेत जातात. मग कोशावस्थेत जाताना त्या काय करतात, मातीचंच कव्हरिंग करतात त्या आतमध्ये त्या कोशावस्थेत जातात आणि मग त्याच्यातून जेव्हा ऍडल्ट बाहेर पडतात तेव्हा मग ते वरती येतात आणि वरती पानं जी आहेत फुलं कळ्या ते खाण्याचं काम ते करतात.
1: आणि मग यांचं व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळेला याचे जे प्रौढ आहेत हे बसलेले असतात पानांवरती वगैरे तर त्यावेळेला त्यांना कलेक्ट करायचंय आणि त्यांना नष्ट करायचंय. त्याच्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं की आपण पिकाची नांगरट करणं हे तर खूप गरजेचं आहे कारण ह्याची पण अंडी अवस्था किंवा अळी अवस्था जी आहे ह्या जमिनीमध्ये आहेत. तर त्याच्यामुळे नांगरणी करणं, कोशावस्था सुद्धा जमिनीमध्ये आहे तर त्याच्यामुळे नांगरणी करणं गरजेचं आहे जेणेकरून कोश आहेत ह्याच्या अळी अवस्थेत ह्या नष्ट व्हाव्यात आणि पुढच्या वेळेला त्याचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे बऱ्याचशे जे ह्या किडी असतात ना यांचं जेव्हा मुख्य पीक शेतात नसतं त्यावेळेला त्या काय करतात की आजूबाजूला जी रानटी काकडीवर्गीय झाडं आहेत तर त्याच्यावरती किंवा त्या तणांवरती त्या गवतांवरती त्या वाढतात काकडीवर्गीय झाडांवरती. तर त्याच्यामुळे आजूबाजूची काकडीवर्गीय किंवा तण आपण म्हणू शकतो तर त्यांचं नायनाट करणं, त्यांना नष्ट करणं हे एक गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये शेवटचा पर्याय म्हणजे आपण कीटकनाशकांचा जो आहे तो वापर आपण याच्यासाठी करू शकतो की आपण झाडांवरती साधारणतः डायमेथोएट 30% प्रवाही कीटकनाशक आहे हे 1.5 मिली किंवा मॅलॅथिओन 50% प्रवाही कीटकनाशक हे 2 मिली हे

0: लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी जी आहे ही आपल्याला करता येते.
1: बरं,
0: आणि एक साधारणतः 10 ते 15 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी जी आहे ही आपण करू शकतो.
1: आणखीन कोणकोणत्या किडी असतात काय सांगाल?
0: ह्या दोन तर महत्वाच्या किडी आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला मावा, तुडतुडे, पांढरी माशी या ज्या किडी आहेत या आपल्याला या पिकांवरती प्रादुर्भाव करताना दिसून येतात. आता याबद्दल जर आपण म्हणायचं झालं तर ही जी मावा किंवा या ज्या किडी आहेत ह्या जनरली पानाच्या पाठच्या बाजूला असतात. पानाच्या पाठच्या बाजूला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती या किडी दिसून येतात. आता जर मावाच्या बद्दल बोलायचं झालं त्याला आपण अफिड्स असं म्हणतो. तर हे अफिड्स आपल्याला पिवळ्या, काळ्या किंवा हिरव्या रंगाचे असतात आणि ती छोटी छोटी असे मऊ त्यांचं शरीर असतं आणि त्यांची पिलावस्था म्हणजे त्यांची पिलं आणि प्रौढ ह्या दोन्ही अवस्था आपल्याला पानाच्या पाठच्या बाजूला दिसतात आणि हे पानातून रस जो आहे तो रस शोषून घेण्याचं काम ते करत असतात. आता रस शोषल्यामुळे काय होतं की पानं पिवळी पडतात कारण पानातलं मेन हेच घेतल्यामुळे आणि प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पानं पिवळी पडतात आणि झाड जे आहे हे निस्तेज होतं. आणि या किडींचं दुसरं वैशिष्ट्य हे आहे की ते त्यांच्या जेव्हा ते हे रस शोषत असतात त्याच वेळेला ते त्यांच्या शरीरातून एक मधासारखा गोड पदार्थ जो आहे तो बाहेर टाकत असतात. आणि हा मधासारखा गोड पदार्थ बाहेर टाकत असल्यामुळे त्याच्यावरती काळ्या रंगाची बुरशी वाढते आणि ती बुरशी काळ्या रंगाची वाढल्यामुळे साहजिक आहे की प्रकाश संश्लेषण जी प्रक्रिया आहे आपली फोटोसिंथेसिस त्याच्यावरती ऍडव्हर्स इफेक्ट किंवा विपरीत परिणाम जो आहे हा होतो आणि त्यामुळे झाडाची वाढ खुंटणं आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे की आपल्या उत्पन्नावर परिणाम होणं हे होत असतं. आणि या माव्यासारख्याच जी पांढरी माशी आहे किंवा तुडतुडे आहेत ते सुद्धा अशाच प्रकारे झाडाला नुकसान करत असतात.
1: यांचा प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? कीटकनाशक वापरायची की आणखीन काही करू शकतो आपण?
0: नाही, आपण याच्यासाठी कसं आहे की जनरली आपण सगळ्यांना शेतकऱ्यांनाही सांगतो की आपण फक्तच रासायनिक कीटकनाशक याकडे आपण वळायचं नाहीये कारण साहजिक आहे की त्याचे खूप जास्त विपरीत परिणाम हे आपल्या शरीरावरती तसंच इव्हन आपल्या पूर्ण नेचरवरती होत असतात. तर त्यासाठी आपण एकात्मिक पद्धतीकडे जायचं आहे म्हणजे वेगवेगळ्या पद्धती जसं की मशागतीय पद्धत आहे किंवा कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन आहे त्याच्यानंतर ट्रॅप्सचा वेगवेगळा वापर आहे सापळ्यांचा वापर आहे ते करायचं आहे. आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबून सुद्धा जर प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीच्या वर जात असेल तर त्यावेळेला शेवटचा पर्याय म्हणून आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर जो आहे हा करायचा आहे. आता ह्या ज्या किडी आहेत त्या जनरली सापळा पिवळ्या चिकट सापळे जे आहेत त्याचा वापर आपण या किडींच्या व्यवस्थापनासाठी करू शकतो कारण हा जो मावा ह्या किडी आहेत या पिवळ्या रंगाकडे ते आकर्षित होतात. तर त्यामुळे आपण जर ठिकठिकाणी पिवळे चिकट सापळे जर आपल्या शेतामध्ये लावले तर ह्या त्याच्या तिकडे आकर्षित होतात आणि साहजिकच आहे की त्याच्यामुळे आपण त्यांचं कंट्रोल करू शकतो. ह्या ज्या रस शोषक किडी आहेत म्हणजे मावा आहे, पांढरी माशी, तुडतुडे, तर या रस शोषक किडी ज्या आहेत या बांधावरती किंवा बांधावरचं जे गवत आहे किंवा इतर तण आहे ते त्याच्यावरती सुद्धा वाढत असतात. तर त्यामुळे आपल्याला ते तण जे आहे हे काढून टाकणं किंवा त्यांचा बंदोबस्त करणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर जेव्हा नत्र खताचा जर आपण अवाजवी वापर करू नये कारण काय होतं की नायट्रोजन युक्त खतं जर आपण जास्त वापरली तर साहजिक आहे की झाड जे आहे हे जास्त हिरवगार होतं आणि अति हिरव्यागार पानांकडे ह्या किडी जास्त आकर्षित होतात त्याच्यामुळे प्रादुर्भाव वाढतो. तर त्यामुळे जेवढी शिफारस केलेली मात्रा असेल खतांची त्याप्रमाणेच आपण नत्र खताचा वापर करावा त्यापेक्षा जास्त हा करू नये. त्याच्यानंतर रासायनिक कीटकनाशकांच्या ऐवजी तुम्ही फक्त पाण्याचा फवारा जरी आहे हा पण जर जोरदार फवारा हा पानाच्या पाठच्या बाजूला जर मारला तरी सुद्धा ह्या किडी ज्या आहेत ह्या खाली पडतात आणि त्या मरतात कारण हे सॉफ्ट बॉडीड किडी आहेत म्हणजे एकदम मऊ असतात. तर त्यामुळे फक्त पाण्याचा फवारा सुद्धा आपल्याला मारता येतो जर कमी प्रमाणामध्ये प्रादुर्भाव असेल तर. आणि जर प्रादुर्भाव हा जास्त असेल तर मग मात्र आपल्याला अशा वेळेला रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायला लागतो. यामध्ये मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे डायमेथोएट 1 मिली किंवा मॅलॅथिओन 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये मिसळून त्याची फवारणी आपल्याला करता येते.
1: पाण्याचा फवारा मारून आपण या किडींचा नायनाट करू शकतो. तर त्यामुळे पिकाला अवाजवी पाणी गेलंय
0: नाही,
1: विपरीत परिणाम होत
0: नाही. नाही असं होत नाही. पाण्याचा फवारा हा फक्त तुम्हाला जो स्ट्रॉंग फवारा मारल्यामुळे फक्त किडी खाली पडणार आहेत आणि त्या नष्ट होणार आहेत त्याच्यामुळे इतर काही परिणाम होत नाही.
1: कलिंगड आणि काकडीमध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होतो का?
0: हो, कलिंगड आणि काकडीमध्ये आपल्याला सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा आपल्याला बऱ्याचदा दिसून येतो. तर ऍक्च्युली सूत्रकृमी म्हणजे निमॅटोड्स आपण त्याला म्हणतो हे अतिशय सूक्ष्म असतात आपल्याला डोळ्यांनी ते दिसत नाहीत ते आपल्याला मायक्रोस्कोप खालीच बघायला लागतात. त्याच्यामुळे याचा प्रादुर्भाव जो आहे हा ओळखणं हे खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं की जर सूत्रकृमींचा प्रादुर्भाव झाला तर हे सूत्रकृमी

0: मध्ये असतात आणि जमिनीमधून ते मुळामध्ये शिरतात झाडाच्या, आणि मुळामध्ये शिरून ते आतला रस म्हणजे मुळातून ते रस शोषण्याचं काम ते करतात. आणि जेव्हा हे सूत्रकृमी आतमध्ये शिरतात तेव्हा ते मुळांवरती गाठी तयार करतात. आपल्याला मुळांवरती गाठी ज्या आहेत त्या दिसून येतात. त्यामुळे काय होतं की जेव्हा खाली म्हणजे आता जमिनीखाली आपल्याला मुळांवरती गाठी दिसतील, पण जमिनीच्या वरती आपल्याला कुठल्या प्रकारचा इफेक्ट दिसतो तर त्यांनी रस ते शोषत असल्यामुळे मुळातून पानं जी आहेत ही पिवळी पडतात, ती निस्तेज होतात, त्याच्यानंतर झाडांची वाढ जी आहे ही खुंटते. आणि इवन आपल्याला असंही दिसतं की जर उष्णता आहे म्हणजे दिवसा तर जर उष्णतेमध्ये ती पानं आहेत ना ती अशी कोमेजलेली दिसतात, आणि जसं ऊन जे आहे ते कमी होतं तर ती पुन्हा नॉर्मल स्टेजला येत. तर अशा प्रकारचा प्रादुर्भाव पण आपल्याला दिसतो. आणि जर आपल्याला अगदीच ओळखायचं झालं की हा वरती तुम्हाला आपल्याला हा इफेक्ट दिसणार, कारण जर आपल्याला इतर कुठलाही रोग नाहीये त्याच्यावरती, किंवा इतर जर पानं पिवळी मी आता म्हटलं की रसशोषक किडींमुळे पण होतात, पण ती रसशोषक किडी आपल्याला दिसतात, जर तसा आपल्याला प्रादुर्भाव दिसत नाहीये त्या किडींचा, किंवा कुठल्याही प्रकारचे डाग त्या पानांवर दिसत नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोग त्याच्यावरती नाहीये, तरीही जर ती पिवळी पडतायत, तरीही ती जर निस्तेज दिसतायत, तरीही जर वाढ खुंटतीये, तर याचा अर्थ आपण समजू शकतो की या ठिकाणी आपल्याला सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा झालेला असू शकतो. आणि मग अशा वेळेला आपण जर एखादं झाड उपटून बघितलं आणि त्या मुळांवरती जर आपल्याला गाठी दिसून आल्या तर कन्फर्म आहे की या ठिकाणी सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा झालेला आहे.
1: अच्छा, मग त्याचं व्यवस्थापन करण्याच्या काय पद्धती आहेत?
0: सूत्रकृमीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे क्रॉप रोटेशन, म्हणजे ज्या शेतामध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव आहे तर तो त्या ठिकाणी रेग्युलरलीच असतो, त्या शेतामध्ये त्या जमिनीमध्येच निमॅटोड्स आहेत, तर त्यामुळे जर त्या निमॅटोडला ज्या योग्य त्या ज्याच्यावरती प्रादुर्भाव करणाऱ्या ज्या झीक पिकं आहेत तीच जर आपण रेग्युलरली घेत राहिलो तर साहजिक आहे की त्यांचं प्रमाण जे आहे शेतामध्ये वाढणार आहे. तर त्याच्याऐवजी जर आपण दुसरी पिकं घेतली म्हणजे जसं की ज्वारी घेतलं त्या ठिकाणी म्हणजे जेथे काकडी वर्गीय पिकं आहेत तर त्याच्याऐवजी पुढच्या सीझनला आपण ज्वारी मका किंवा झेंडू, झेंडू हे अतिशय चांगलं पीक आहे सूत्रकृमींना नष्ट करण्यासाठी किंवा त्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी, तर या पिकांचा आपण वापर जो आहे तो करायचा म्हणजे क्रॉप रोटेशन फेरपालट जी आहे पिकांची ती करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे जमिनीची खोल नांगरणी करायची. मी मगाचपासून प्रत्येक वेळेला हेच सांगते की जमिनीची नांगरणी करायची आणि जमीन जी आहे किंवा शेत जे आहे हे खूप चांगल्या प्रकारे तापून द्यायचे, म्हणजे सॉइल सोलरायझेशन आपण म्हणतो की जर सूर्यप्रकाशाच्या उन्हात जर ती तापली ना तर त्याचा अतिशय चांगला इफेक्ट होतो, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही सूत्रकृमी आहेत किंवा इतर कुठल्याही कोशावस्था आहेत सुप्तावस्था आहेत ह्या सगळ्या नष्ट होण्याचं काम जे आहे हे सॉइल सोलरायझेशनमुळे किंवा उन्हाच्या तापण्यामुळे जे आहे ते होत असतं. त्याच्यानंतर आजूबाजूचं शेताच्या आजूबाजूला जे तण आहेत तर त्यांचा नाश करणं हे आवश्यक आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे कडुनिंबाची पेंड जी आहे त्याचा वापर करावा, म्हणजे जिथे सूत्रकृमीचा प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी आपण पिकाच्या अळ्यामध्ये कडुनिंबाची पेंड जी आहे ती टाकायची खत म्हणून, तर त्याच्यामुळे साहजिक आहे की सूत्रकृमींचं प्रमाण जे आहे हे सुद्धा कमी होतं. कडुनिंबाची पेंड जी आहे डायरेक्टली आपण शेतामध्ये जमिनीमध्ये मिक्स करायची आहे. आणि त्याच्यानंतर अजून जे बुरशी आहेत ना त्या सुद्धा याच्यावरती खूप इफेक्टिव्ह आहेत, म्हणजे एक पॅसिलोमायसिस लिलॅसिनस नावाची बुरशी आहे, तसंच एक व्हर्टिसिलियम क्लायमायडोस्पोरियम नावाची बुरशी आहे. तर या ज्या दोन उपयुक्त बुरशी आहेत या काय करतात की या सूत्रकृमींची अंडी जी आहेत ती अंडी पॅरासिटाईज करायचं काम करतात, आणि त्यांचं जे एक शेल आहे त्या अंड्याचं एक शेल आहे ते डिग्रेड करण्याचं काम करतात. तर त्यामुळे अंडी अवस्थेमध्ये सूत्रकृमींचं नायनाट करण्याचं काम या ज्या दोन बुरशी आहेत त्या करतात. ऍक्च्युली याचा वापर जो आहे हा आपण बायोलॉजिकल नेमॅटिसाइड म्हणून सुद्धा करता येतो. तर याच्यातलं जे हे पॅसिलोमायसिस लिलॅसिनस नावाचं जे बुरशी आहे ही आपल्याला ग्रीन निमॅगॉन नावाने सुद्धा अवेलेबल आहे बाजारामध्ये, तर याचा सुद्धा वापर जो आहे हा आपण करू शकतो.
1: श्रोते हो, कोणतंही पीक घेताना त्यावर येणारे कीटक आणि त्यामुळे होणारी उत्पादनात घट हे शेतकऱ्यांपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि जर मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपण उपाययोजना केल्या तर साहजिकच आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो. तर मॅडम तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व शेतकरी बंधूंना पीक घेताना कोणकोणती काळजी घ्यायला हवी त्याबद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आताच आपण काकडी वर्गीय पिकांवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर वैशाली सावंत यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधून
0: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
2: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
2: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
0: श्रोतेहो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही मिळेल.
3: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत. तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत. हा कार्यक्रम सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जाईल.

0: ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सागरी सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि जपानमध्ये सामंजस्य करार. दिल्लीसाठीचा बृहत आराखडा केंद्र सरकारकडून जाहीर. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठीच्या समिती सदस्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून घोषणा. बांगलादेश राष्ट्रपतीपदी नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर विजयी. आणि बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत. भारत आणि जपाननं सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि जपानचे संरक्षण मंत्री शिंझिरो कोइझुमी यांच्यात नवी दिल्लीत चर्चा झाली. त्यानंतर हा सामंजस्य करार झाला. जागतिक पातळीवर जलवाहतुकीत येणाऱ्या अडथळ्यांविषयी राजनाथ सिंग यांनी चिंता व्यक्त केली.
1: हमारी मेरीटाइम लाइफलाइंस बढ़ती हुई वल्नरेबिलिटीज का सामना कर रही है. फ्रीडम ऑफ नेविगेशन, ओवरफ्लाइट और अनहिंडर्ड लॉफुल कॉमर्स को सुनिश्चित करना सिर्फ इकोनॉमिक नेसेसिटी नहीं है बल्कि यह एक स्ट्रेटेजिक इंपरेटिव भी है. इंडियन ओशन और पब्लिक ओशन की सुरक्षा आपस में गहरे रूप से जुड़ी हुई है. इसलिए इंडिया के महासागर विजन यानी म्यूचुअल एंड होलिस्टिक एडवांसमेंट फॉर सिक्योरिटी एंड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन और जापान के फ्री एंड ओपन इंडो पैसिफिक इनिशिएटिव्स के बीच क्लोज अलाइनमेंट आज पहले से भी कहीं ज्यादा जरूरी है.
0: केंद्र सरकारनं दिल्लीसाठीचा मास्टर प्लॅन अर्थात बृहत आराखडा 2047 आज प्रसिद्ध केला. त्यानुसार 40 लाख घरांची बांधणी, उंच इमारती, मेट्रोचं जाळं 640 किलोमीटर पर्यंत वाढवणं यासारखे प्रस्ताव यात मांडले आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल टी एस संधू, मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहर लाल यावेळी उपस्थित होते. दिल्लीतले ठराविक भाग वगळता इतरत्र उंच इमारतींवरचे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. इयत्ता 6वीपासून रोजगार क्षमता आणि नवोन्मेष कौशल्य प्रशिक्षण तर 9वीपासून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करायचा प्रस्ताव नीती आयोगानं मांडला आहे. मुलांमध्ये कौशल्य विकास लवकर सुरू व्हावा आणि त्यासाठी यांचा समावेश शालेय शिक्षणातच व्हावा असं आयोगानं म्हटलं आहे. तसंच सामान्य रोजगार क्षमता आणि नवोन्मेष कौशल्य हा विषय 11वी आणि 12वी पर्यंत शिकवण्यात यावा असंही आयोगानं आपल्या अहवालात सुचवलं आहे. 9 पेक्षा जास्त सिमकार्ड नावावर असलेल्यांना नवी मोबाईल कनेक्शन्स देऊ नयेत अशा सूचना टेलिकम्युनिकेशन विभागाने टेलिकॉम ऑपरेटर्सना दिल्या आहेत. ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सिमकार्ड घेता येऊ नयेत यासाठी या महिन्याच्या 24 तारखेपासून कडक पावलं उचलायच्या सूचनाही विभागानं दिल्या आहेत. आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्या घाऊक ग्राहकांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील. वार्षिक आकडेवारीच्या निकषांवर साखरेचे भाव 18 ऑगस्टपर्यंत 13% वाढले आहेत. तसंच येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखरेच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता आहे. त्यादृष्टीनं हा निर्णय घेतला असून तो मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठ्या ग्राहकांना लागू राहील. सरकारी किंवा निमसरकारी संस्थांना हा निर्णय लागू नसेल. गेल्या महिन्यात सरकारनं दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही. तसंच जास्तीत जास्त 4000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. सुटं किंवा सीलबंद नसलेलं खाद्यतेल असुरक्षित असून त्यात भेसळ आढळल्यानं ग्राहकांनी ते खरेदी करू नये असं आवाहन FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. भेसळ, अयोग्य पॅकेजिंग आणि साठवणूक तसंच वाहतूक याबाबतच्या नियम उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर FDA नं खाद्यतेलासाठी नियम पालनाचे आदेश जारी केल्याचं ते म्हणाले. यात शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, राईस ब्रँड, पाम, नारळ आणि मका यासारख्या तेलांचा समावेश आहे. खाद्य

0: तेलाचा व्यवसाय करणाऱ्या सर्वांना हे आदेश लागू राहतील. या आदेशामागचा उद्देशही मुंढे यांनी यावेळी स्पष्ट केला.
1: कंप्लायन्स ऑर्डर मला का काढावं लागतंय आणि हे माध्यम मी का स्वीकारलं, त्याचं कारणच हे आहे. याच्यामध्ये अवेअरनेस पण झाला पाहिजे, नागरिकांमध्ये झाला पाहिजे, एफबीओज मध्ये झाला पाहिजे, आमच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. शेवटी सगळे स्टेक होल्डरला जर हे माहीत झालं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कंप्लायन्स आणखी चांगल्या पद्धतीनं होईल. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे.
0: सुट्या तेलाचं उत्पादन, त्याचा स्रोत याची कुठलीही माहिती स्पष्टपणे दिलेली नसल्यानं त्याचा मागोवा घेऊन कारवाई करणं कठीण असतं. त्यामुळे ते खरेदी करू नये असं आवाहन मुंढे यांनी केलं. तसंच सीलबंद तेल खरेदी करताना त्याचं नाव, उत्पादन आणि समाप्तीची तारीख तपासावी असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठीच्या उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं आज केली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रविशंकर झा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती शालिंदर कौर, सीबीआयचे माजी संचालक ऋषिकुमार शुक्ल आणि मेघालयाचे माजी पोलीस महासंचालक LR बिश्नोई यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसी बाळाच्या अवाजवी वापराबरोबरच आंदोलकांनी केलेला हिंसाचार, विशेषतः महिला आंदोलनकर्त्यांचा छळ आणि छेडछाडीच्या आरोपांची चौकशी ही समिती करणार आहे. झारखंड लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरीत रुजू झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या झारखंड राज्य सरकारच्या निर्णयाला झारखंड उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. 11वी ते 13वी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय न्यायालयानं स्थगित केला. तसंच खाद्य सुरक्षा अधिकारी पदाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयही न्यायालयानं स्थगित केला आहे. या परीक्षांमधून 342 उमेदवार पात्र ठरले होते. काँग्रेसचे माजी नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयानं दिली आहे. 1984 दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगलींप्रकरणी दोषी ठरल्यानं ते तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. 3 वेळा लोकसभेवर निवडून गेलेले सज्जन कुमार यांनी 2018 दोषी ठरल्यावर पक्षाचा राजीनामा दिला होता. गुजरातमध्ये भावनगर इथल्या बनावट दारू प्रकरणात मृतांची संख्या आता 7 झाली आहे. 30 जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 21 जणांविरोधात FIR दाखल झाला असून 12 जणांना अटक केल्याचं भावनगरच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं. गुजरात राज्यात दारूबंदी लागू असून मध्य प्रदेशातून ही दारू आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पुढचा तपास सुरू आहे. अन्न पदार्थ आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांचं परीक्षण करणाऱ्या राष्ट्रीय परीक्षण शाळेचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सचिव निधी खरे यांच्याशी चर्चा केली. उत्पादनांचा दर्जा आणि सुरक्षिततेबाबत तडजोड होऊ नये याकरता संस्थेत मूलगामी बदल करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. भारतीय अन्न महामंडळाशी संबंधित मुद्द्यांवर जोशी यांनी दुसरी बैठक घेतली. बांगलादेशात 35 वर्षांनंतर झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर विजयी झाले आहेत. त्यांनी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्ष आणि 11 पक्षांच्या विरोधी आघाडीचे उमेदवार ओली अहमद यांचा पराभव केला. आलमगीर यांना 255 तर ओली यांना 88 मतं मिळाल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त MMM नसीरुद्दीन यांनी दिली. आलमगीर यांचा शपथविधी उद्या बंग भवनच्या दरबार हॉलमध्ये होणार आहे. बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं आज उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यांनी जपानच्या 7व्या मानांकित जोडीचा 21-16, 21-12 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. नवी दिल्लीत इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर या स्पर्धा सुरू आहेत. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत PV सिंधूला आज पराभव पत्करावा लागला. चीनच्या वांग झी यी हिनं तिला 11-21, 21-15, 17-21 असं पराभूत केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सागरी सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि जपानमध्ये सामंजस्य करार. दिल्लीसाठीचा बृहत आराखडा केंद्र सरकारकडून जाहीर. नीट पेपर

गोळीबारी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठीच्या समिती सदस्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून घोषणा. बांगलादेश राष्ट्रपतीपदी नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर विजयी. आणि बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

अरे बाबा शोर नहीं, शोर शोर।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz. श्रोते हो, आमचं आजचं प्रसारण आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55 मिनिटांनी. तोवर नमस्कार. जय हिंद.